0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प घनश्याम अपार्टमेंट दत्त बेकरी समोर चितळे रस्ता अहिल्यानगर.
2: नमस्कार, मी अर्चना शिवानी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 एफ.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव सौ सविता सुनील शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। म्हणजे आज आहे 28 मे 2026, वार आहे गुरुवार आणि सकाळचे 7 वाजलेत। मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत। आणि मंडळी, महिलांच्या आरोग्यावर आंतरराष्ट्रीय कृती दिन आज आहे आणि तसंच जागतिक भूक दिन देखील आज आहे। भूक आपल्याला शक्यतो लागत नाही, पण आज आपण भूक दिन साजरा करणार आहोत। आणि मंडळी, आजच्याच दिवशी 1907 मध्ये पहिली आयल ऑफ मॅन टीटी शर्यत आयोजित केली गेली। 1918 अझरबैजाननं स्वतःला स्वतंत्र घोषित केलं। 1937 नोव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले। 1940 दुसरं महायुद्ध झालं। 1952 ग्रीसमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला। 1958 स्वातंत्र्य सैनिक सावरकर यांचा 75 वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला। 1964 पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली। 1998 पाकिस्ताननं बलुचिस्तानच्या चगई भागात 5 यशस्वी अणुचाचण्या केल्या। 1999 लिओनार्डो दा विंचीचा द लास्ट सपर इटलीमध्ये चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं। 2008 नेपाळमध्ये राजशाहीची प्राचीन परंपरा संपुष्टात आली। तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष। आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची। संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत। नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले। तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4।

0: मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना नेहमीच सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह करत असतो, कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह झाली की दिवस कसा पॉझिटिव्ह जातो. आणि त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. माझी या मीपणा झाला यावरी उगाणा, भोगी त्यागी पांडुरंग त्याने बसविले अंग. टाळीले निमित्त फार थोडे घातहित, यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. याचा अर्थ असा, संत सज्जनांमुळं माझ्यातील मी पण लयास गेला आहे, कारण प्रपंचातील विषय भोग आम्ही भोगत नसून आमच्या हृदयातील परमेश्वर भोगत असतो. घातहित होण्याचं जे काही निमित्त आहे तेच मिटायलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळं जीवनातील कर्म कुकर्मची चिंता उरलीच नाही. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे जागतिक भूक दिन. द हंगर प्रोजेक्ट नावाच्या ना नफा संस्थेनं तयार केलेला हा उपक्रम जगातील भूक संपवण्याचा प्रयत्न करतो. हो, जागतिक भूक ही एक समस्या आहे जी बऱ्याच काळापासून आहे. भूक ही एक गंभीर स्थिती आहे जिथे शरीरात दीर्घकाळ अन्नाची कमतरता असते. जगभरात उपासमारीची अनेक कारणं आहेत, ज्यात कमी उत्पन्न, दुष्काळ आणि राजकीय संकट यांचा समावेश आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार सुमारे 820 दशलक्ष लोक दीर्घकाळ उपासमारीच्या दहशतीनं त्रस्त झालेले आहेत आणि भुकेल्यांना अन्न देणं हा एक उपक्रम आहे जो प्रत्येक जण समजू शकतो आणि त्याचं कौतुक करतो. जगाची भूक संपवणं ही आपल्या सर्वांना हवी आहे. जगाची भूक संपवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण जीवन वाचवण्यात आणि लोकांना जेव्हा सर्वात जास्त गरज असते तेव्हा त्यांना मदत होते जेव्हा आपण अन्नदान करतो आणि एखाद्याची भूक भागवतो. त्यामुळे आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

डायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

रसिकहो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.
3: पृथ्वी आई थकली आता, कुशीत नाही तिची सावली. अहिल्यानगरकरांनो सांगा, माणुसकी आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव शारदा नेलपेल्ली आणि तुम्ही ऐकत रहा बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110071. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

pretty angel. Oh, my heart's broken. Find...

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथल्या प्रत्येक रस्त्यांमध्ये गल्ल्यांमध्ये आजही बालपण दडलंय. इथल्या चौकांमध्ये कट्ट्यावर आजही ती मैत्री जिवंत आहे. इथल्या माणसांमध्ये अजूनही आपुलकीचा सुगंध आहे. इथल्या प्रत्येक नगरकरांच्या मनात माणुसकीचा जिव्हाळा आहे. इतिहास, संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेची सुंदर सांगड घालणारं आपलं लाडकं शहर अहिल्यानगर. नगर शहर वर्धापन दिनाच्या सर्व नगरकरांना मनापासून शुभेच्छा.
1: ज्या मातीत अहिल्याबाईंचं तेज, पराक्रम आणि सेवा संस्कारांची परंपरा रुजली, जिथे माती बोलते आणि परंपरा गातात, त्या आपल्या अहिल्यानगरचं मनात घर करणारे नवे सूर आणि नव्या भावना घेऊन आलेलं गीत शब्दबद्ध.

आपण ऐकलं आपल्या अहिल्यानगरचं हृदयाला स्पर्शून जाणारं नवं गीत, शब्दांनी साकारलेली भावनांची दुनिया मोहन बेदरकर यांची आणि सुरांमधून उमटलेली ओळख चंद्रमोहन हंगेकर यांची. अहिल्यानगरचं हे गीत म्हणजे

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आजचा दिवस एका अशा क्रांतिकारकाला समर्पित आहे ज्यांच्या लेखणीतून ज्वाला पेटल्या, ज्यांच्या विचारांनी स्वातंत्र्याची चेतना जागवली आणि ज्यांनी देशासाठी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्पण केला. आज आहे विनायक दामोदर सावरकर, म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. त्यांच्या धैर्य, राष्ट्रप्रेम आणि संघर्षमय जीवनाला अभिवादन करत आपण ऐकणार आहोत एक विशेष नाटिका रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून.

0: विनायक दामोदर सावरकर, ज्यांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य हा शब्द फक्त स्वप्नात नव्हे तर शस्त्रात, शब्दात आणि संघर्षात उतारला. 1899 ते 1904 हे ते दिवस जेव्हा विनायक सावरकरांच्या मनात अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची बीज पडत होती.
1: बंधूंनो, आपण शिक्षण घेतो, कविता लिहितो, इतिहास वाचतो, पण देश तर ब्रिटिशांच्या कैदेत आहे.
2: मग आम्ही काय करायचं?
1: क्रांती देशासाठी, स्वातंत्र्यासाठी. आज आपण अभिनव भारताची स्थापना करतोय. हे संघटन शपथ, शौर्य आणि क्रांतीची पाळमुळं आहे.
0: लंडन मध्ये सावरकरांनी इंडिया हाऊस हे क्रांतीचे केंद्र बनवले.
2: विनायकजी, तुम्ही लिहिलेल्या 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकावर ब्रिटिशांनी बंदी घातली आहे.
1: बंदी? समरावर बंदी घालता येते का? जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे हे पुस्तक पोहोचेल. हे केवळ पुस्तक नाही, हे क्रांतीचे ध्वजवाक्य आहे.

0: विनायक दामोदर सावरकर, तुमच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे। त्यासाठी तुम्हाला आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात येत आहे।
1: देशासाठी केलेली क्रांती म्हणजे राजद्रोह। इतिहास तुमचा नाही तो माझा न्याय करेल।

0: ही तुझी कोठडी, इथे फक्त काळोख आहे. या शिक्षेचे नाव आहे काळ्या पाण्याची शिक्षा. इथे माणूस मोडतो.
1: मी मोडणार नाही, मी शब्दांनी लढतो, विचारांनी लढतो, आणि विचार कैदेत जात नाहीत.
2: जेलमधील 10 वर्षांची शिक्षा, त्यानंतर रत्नागिरीत नजर कैद, पण विनायक सावरकरांच्या क्रांतीच्या ज्वाला विझल्या नाहीत.
1: स्वातंत्र्य मिळवणे ही पहिली पायरी होती. पुढची पायरी राष्ट्रीय एकता, विज्ञानवाद आणि अभिमानाने उभा राहणारा भारत.
3: तुमचं लेखन, तुमची भाषण अजूनही आम्हाला प्रेरणा देतात.
1: मी काय, मी तर फक्त एक दीप. देश अशा हजारो दिव्यांनी जेव्हा उजळेल, तेव्हा खऱ्या अर्थानं देश स्वतंत्र होईल.
2: क्रांती ही शब्दांची नव्हे तर विचारांची शक्ती आहे. ही शक्ती सावरकरांनी भारताला दिली आणि म्हणूनच ते होते, आहेत आणि राहतील स्वातंत्र्यवीर.

श्रोतेहो, ही होती विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन प्रवासावर आधारित एक विशेष नाटिका। देशभक्ती म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर कृतीतून देशासाठी जगण्याची आणि लढण्याची प्रेरणा आहे हे सावरकरांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिलंय। त्यांच्या विचारांचा वारसा, त्यांचं धैर्य आणि देशासाठीचं समर्पण आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतं। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या नगरचा वर्धापन दिवस आहे आणि याच निमित्तानं सुरू आहे आपला हा लाडका कार्यक्रम. मंडळी मला सांगा, आज आपण गावाला जाताना लाल परी म्हणजेच एसटीनं प्रवास करतो की नाही? पण तुम्हाला माहिती आहे का की संपूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली एसटी 1 जून 1948 रोजी आपल्या याच नगरच्या माळीवाडा वेशीपासून पुण्यासाठी सुटली होती. आणि आज बघा, आपलं शहर प्रगतीचे नवे टप्पे गाठतंय. दळणवळणाचा हा सुवर्ण इतिहास फक्त आणि फक्त आपल्या नगरच्या नावावर आहे. या प्रगतीचा अभिमान बाळगत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाचशे वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेलं आपलं नगर शहर, निजामशाहीचा तो प्रदीर्घ काळ, ती सत्ता, मुघलांचं आक्रमण, काही काळ पेशव्यांनी इंग्रजांनी ताब्यात घेतलेला भुईकोट किल्ला, स्वातंत्र्यपूर्व काळात किल्ल्याला असलेलं महत्व, चौथे शिवाजी महाराज यांचा किल्ल्यात झालेला दुर्दैवी मृत्यू, चांदबिबीचं शौर्य आणि तिने दिलेला मुघलांच्या विरोधातला लढा, ऐतिहासिक फराबाग, बेहस्त बाग, चांद बिबी महाल, भुईकोट किल्ला, दमडी मशीद, शाह शरीफ दर्गा, बागरोजा यांसारख्या समृद्ध वारसा लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू ते प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं तुळजा भवानीचं बुरानगर, माळीवाडा येथील ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर, तर राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराजांची समाधी असलेलं आनंदधाम, ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा असलेल्या या शहराला, नगर शहराला वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज तर आपल्या शहराचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस म्हणला की पार्टी तर झालीच पाहिजे. पण नगरकरांची पार्टी म्हणजे पापड भाजी आणि झणझणीत मिसळ याशिवाय तर होऊच शकत नाही. जगात तुम्ही कुठेही जा, पण जो कुरकुरीत पापड आणि त्यावरती मिळणारी चमचमीत भाजी ना, ती आपल्या नगरमध्येच मिळते बरं का. ती चव कुठेच नाही. आज आहे आपल्या नगरचा वर्धापन दिन, त्यानिमित्तानं मस्तपैकी एन्जॉय करा. पापड भाजीची चव घ्या, लस्सीची चव घ्या, वडापाव खा, एन्जॉय करा, डाएटला करा बाय बाय. आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन जिथे जिथे आपले नगरचे भारी असे स्पॉट आहेत खाण्याचे, तिथे जाऊन नगरच्या चवीचा आस्वाद नक्की घ्या. आणि मंडळी, आज एन्जॉय करा, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो, सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता ऐकूया डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत. निर्माते आहेत गौतमजी मुनोत, तर संकल्पना आहे विचार भारती यांची.

0: श्रोतेहो आताच आपण डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत ऐकलं. निर्माते होते गौतमजी मुनोत, तर संकल्पना होती विचार भारती यांची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: इतिहासाचा अभिमान, संस्कृतीची शान आणि प्रगतीची नवी ओळख असलेलं आपलं प्रिय अहिल्यानगर आज आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. या शहरानं आपल्याला दिलीये माणुसकीची ऊब, कष्टाची प्रेरणा आणि आपल्या मातीतला अभिमान. किल्ल्यांचा वारसा, संतांची शिकवण आणि आधुनिकतेकडे वाटचाल करणारं हे शहर प्रत्येक नगरकरांच्या हृदयात खास स्थान ठेवून आहे. या खास दिवसानिमित्त सर्व नगरकरांना आणि आपल्या रेडिओ नगरच्या सर्व श्रोत्यांना स्नेहालय परिवारातर्फे आणि रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राम राम नगरकर कसं काय मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा गोष्टी तुमच्या. आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहराच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना तर शुभेच्छा आहेतच, आणि आपला सुंदर असा कार्यक्रम सुरूच आहे. आपला जिल्हा म्हणजे फक्त इतिहास नाही आहे बरं का, तर ही आहे संतांची आणि समाज सुधारकांची पवित्र भूमी. शिर्डीचे साईबाबा असोत, शनिशिंगणापूरचं दर्शन असो की अण्णा हजारेंचं राळेगण सिद्धी.

0: आणि पोपटराव पवारांचा हिवरे बाजार असो. जगाला आदर्श कसा असावा हे आपल्या मातीनं शिकवलंय. अशा या अध्यात्म आणि समाजसेवेच्या केंद्रबिंदू असलेल्या शहरात आपण राहतोय याचा मला सार्थ अभिमान आहे मंडळीवर का. आणि हाच अभिमान आपण आपल्या मनात बाळगूया आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आणि मी आहे RJ ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस. मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि या विषयावर आपण अनेकदा बोलायला संकोच करत असतो. पण हा विषय संकोच करण्याचा नाही तर उघडपणे चर्चेचा आणि जनजागृतीचा आहे. याच निमित्तानं आपल्या सोबत संवाद साधत आहेत स्नेहालयाच्या सेक्रेटरी डॉक्टर प्रीती भोंबे.
1: हॅलो, मी डॉक्टर प्रीती भोंबे, मी स्नेहालयाची सेक्रेटरी आहे. आणि आज जो दिवस आहे तो खरं म्हणजे प्रत्येकच मुलीच्या आयुष्यात एक महत्वाचा दिवस आहे. पण स्नेहालय मधल्या मुलींसाठी आम्ही विशेष प्रयत्न असे करतो की साधारण एक 10 वर्षाच्या पुढच्या मुलींना मेन्सेस म्हणजे काय, त्याच्यामुळे काय होतं, शारीरिक बदल काय होतात, याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस त्यांच्यामध्ये घेत असतो. कुणीतरी एक्सपर्ट बोलून किंवा गायनेकोलॉजिस्ट बोलून त्यांच्याशी या सगळ्या विषयावर चर्चा होते. त्यांचे काही प्रश्न असतात, त्यांची उत्तरं मिळतात. त्यांना आम्ही युजली प्रत्येकाला सॅनिटरी पॅड्स का वापरायचे, हायजीनच्या दृष्टीने त्याचं काय महत्व आहे याची सुद्धा माहिती दिलेली असते. ते व्यवस्थित डिस्पोज कसे करायचे ह्याची सुद्धा माहिती या मुलींना दिलेली असते. 28 डेजची सायकल का असते, 30 डेजची सायकल का असते ह्याच्याबद्दल देखील त्यांना माहिती दिलेली असते. एकंदरच पर्सनल हायजीन, मेन्स्ट्रुअल हायजीन या गोष्टींबद्दल आम्ही रिपीटेडली त्यांच्याशी बोलत असतो. आणि हा विषय स्नेहालयामध्ये तरी टबू नाहीये त्याच्याबद्दल काही, किंवा लपून बोलायचा विषय नाहीये, त्याच्याबद्दल व्यवस्थित खुल्लमखुल्ला चर्चा होते. आणि मुलींशी, मुलींच्या केअर गिव्हरशी, चाइल्ड वेलफेअर ऑफिसरशी, जे ऑनररी डिरेक्टर्स आहेत त्यांच्याशी देखील त्या कधीही या विषयावर बोलू शकतात. त्यांना जे काही प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम्स होतात त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना माहिती असते. आजकाल आमच्या मुली काही काही म्हणतात की आता माझी पिरियड आहे तर मला चॉकलेट वगैरे आणून ठेवता का, असं सुद्धा एक त्यांचं सजेशन असतं. तर मला वाटतं वी आर व्हेरी ओपन अबाउट इट इन स्नेहालया, अँड वी एन्श्युअर की सगळ्या मुली त्यांचं पर्सनल आणि मेन्स्ट्रुअल हायजीन मेंटेन करतील. थँक्यू.
0: मंडळी, जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवसानिमित्त आपल्यासोबत संवाद साधत होत्या स्नेहालयाच्या सेक्रेटरी डॉक्टर प्रीती भोंबे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, माझं नाव शिवाजी गोविंदराव नाईकवाडी आणि तुम्ही जे ऐकत आहात ना रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: हम वो योद्धा वो निडर, हम जो भी दिशा में जाए सारे पथ चले.

0: नमस्कार, माझे नाव शोभित अनिष्का संजय। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: नमस्कार नगरकर, मी आहे तुमची मैत्रिणा अर्जे ऋतु तुमच्यासोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आणि मंडळी, कसं आहे की आजचा संपूर्ण शो आपल्या नगरला समर्पित होता। आपल्या नगरचा आज वर्धापन दिवस आहे, आणि भाई आपण नगर बाबतीत एवढ्या छान छान गोष्टी जाणून घेतल्या आहेत, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत, आणि आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, जो मला सगळ्यात नावडता विषय आहे। बरं का, तुमच्याशी बोलता बोलता वेळ कसा निघून जातो हे मला खरंच कळत नाही, पण आता जावं तर लागणार आहे। पण त्याआधी मंडळी, आपलं शहर जे आहे ना, ते वर्षानुवर्ष बदलतंय, मोठं होतंय, रस्ते रुंद होत आहेत, पण वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एक विचार करायला हवाय की हे शहर जितकं राजा महाराजांचं आणि इतिहासाचं होतं ना, तितकंच ते आज तुमचं आणि माझं सुद्धा आहे। इथल्या ऐतिहासिक वास्तू जपणं, शहर स्वच्छ ठेवणं आणि वाहतुकीचे नियम पाळणं ही आपली सुद्धा एक जबाबदारी आहे। चला तर मग आज शहराच्या वाढदिवसादिवशी एक संकल्प करूयात, माझं शहर मी स्वच्छ आणि सुंदर ठेवेन। याच पॉझिटिव्ह विचारांसोबत आपल्या अहिल्यानगरला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण भेटूयात उद्या सकाळी ठीक 11 वाजता गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श हा एक प्रकल्प आहे। तर मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पाच्या हाऊस मदर दीपाली बनसोडे मॅडम। मुलांच्या संगोपनात त्यांच्यावर प्रेमाची माया करत त्यांना आईची उप देण्याचं अतिशय सुंदर आणि संवेदनशील काम त्या करत आहेत। तर मंडळी, जाणून घेऊया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल, स्नेहस्पर्श प्रकल्पातील अनुभवांविषयी आणि मुलांसोबत जुळलेल्या सुंदर नात्याविषयी। चला तर मग करूया त्यांच्या सोबत मन मोकळ्या गप्पा। नमस्कार मॅडम।
3: नमस्कार मॅडम।
2: आता सध्या तुम्ही स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये हाऊस मदर म्हणून वर्कआउट करत आहात, तर तुमचं शिक्षण डीएड एमए पर्यंत झालं आहे, या शिक्षणामध्ये कोणत्या अडचणी आल्या आहेत का, त्या कशा प्रकारे तुम्ही पार पाडल्या?
3: अडचणी वगैरे आल्याच असं नाही, पण 10वीपर्यंत केलं, नंतर 11वी 12वी, मग डीएडला घेतलं ॲडमिशन, डीएड झालं, एमए केलं, तसे काहीच अडचणी नाही आल्या।
2: आणि मग त्यानंतर तुम्हाला लहानपणापासून सामाजिक कार्य करण्याची आवड होती का, की यानंतर तुम्हाला हा प्रवास सामाजिक कार्यामध्ये आपला वाहून न्यायचा आहे असं तुम्हाला वाटलं?
3: म्हणजे होती आवड मला, त्यामुळे मी असं स्नेहालयाचं नाव वगैरे ऐकलं, मला इच्छा झाली की इथल्या मुलांसाठी काहीतरी समाजासाठी म्हणजे करावं, म्हणून मी इकडे आले स्नेहालयात।
2: तर मॅडम, तुम्ही स्नेहालय पर्यंत आलेला आहात, तर सोलापूर ते स्नेहस्पर्श प्रकल्पाचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल। तिकडून इथपर्यंत कसे आले तुम्ही?
3: स्नेहालयचं नाव इंस्टाग्रामवर असंच मी ऐकून होते आणि खूप जणांकडनं ऐकलं की स्नेहालय संस्था म्हणजे अनाथ मुलांसाठी, असे गरजू मुलांसाठी वगैरे काम करते, त्यामुळं मला पण वाटलं की आपण सुद्धा इकडे जाऊन काहीतरी काम करावं, त्यामुळे ऐकून आम्ही इकडे आलो, स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आमची निवड करण्यात आली।
2: तर मॅडम, सोलापूर मध्ये पण संस्था वगैरे होत्या, परंतु तुम्ही तिथं वर्कआउट न करता तुम्ही स्नेहालय मध्येच का आले?
3: आम्हाला खूप जणांकडनं आम्ही ऐकलं ना की स्नेहालय संस्था म्हणजे सगळ्यांसाठी खूप असं मदतनीस आहे, म्हणजे मुलांना वगैरे, अनाथ मुलांना, महिलांना, ज्यांना कोणी नाही आहे त्यांच्यासाठी खूप मदत करते, त्यामुळं आम्हाला इकडेच यावं असं वाटलं, त्याच्यासाठी आम्ही आलो इकडे।
2: स्नेहालय संस्थेची आणि स्नेहस्पर्श प्रकल्पाची पहिली ओळख तुमची कशी झाली?
3: म्हणजे कसं, माझी मम्मी नाशिकशिका आहे, त्या इथं स्काउट गाईडच्या ट्रेनिंगसाठी आल्या होत्या, त्यांनी चौकशी केली की असं असं म्हणजे आहे, म्हणजे मी टीचर होते ना अगोदर, त्यांनी सांगितलेलं की इथं संस्था अशी चांगली आहे मुलांसाठी, होत असेल तर इंटरव्ह्यू द्यायला या, मग आम्ही दोघं पण आलो इकडे इंटरव्ह्यू द्यायला। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्नेहालय मध्ये गेलो, तिथे गेल्यावरती संजय चाबक सरांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांनी आम्हाला दोघांना हे सुचवून दिलं की हाऊस मदर आणि हाऊस फादर म्हणून तुम्ही स्नेहस्पर्श प्रकल्पात मुलांसाठी काम करू शकता, त्यांच्या सांगण्यावर ना आम्ही, म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला सल्ला भेटला की असं असं आहे, हे असं करायचं, त्यामुळे मग आम्ही तिकडं स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आलो।
2: तर मॅडम, तुमचं डीएड एमए झालेलं आहे, तर तुम्ही असं टीचिंग क्षेत्र सोडून तुम्ही इकडे कसं काय आला?
3: समाजासाठी काहीतरी करायची इच्छा होती, मुलांसाठी काहीतरी करायचं होतं, त्यासाठी मग आम्ही इकडे आलो।
2: इकडे आले त्यानंतर तुम्हाला तुमच्या टीचिंग क्षेत्राची आवड आहे का? मग
3: हो, तसं मी मुलांचा अभ्यास वगैरे घेते, स्कॉलरशिपचे मुलं 4थी 5वीचे, इतर मुलांचं सुद्धा मी टीचिंग घेते। इथं
2: तो अनुभव कसा आहे, जर तुम्ही आता स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आहे प्लस टीचिंग पण करताय, तर तुम्हाला काय अनुभव वाटतो त्याविषयीचा?
3: अनुभव म्हणजे आता मला 9 ते 15 वर्षापर्यंतचे मुलं आहेत माझ्याकडे, मग त्यातील काही मुलांना वाचता वगैरे येत नाही, मग तेव्हा मी त्यांना सुरुवातीपासून मुळाक्षरापासून मी त्यांना शिकवत गेले। आता तसे सगळेच मुलं वाचन लेखन वगैरे करतात, गणिताचं बेरीज वजाबाकी पाढे वगैरे मी पाठ करून घेते, सगळ्या मुलांना असं येतं, त्याच्यामुळे मी त्यांना शिकवत शिकवत मला सुद्धा आवड निर्माण होते।
2: तर मॅडम स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये हाऊस मदर म्हणून काम करण्याचा निर्णय घेताना मनात काही भावना होत्या का की तुम्ही हा हाऊस मदरच का निवडले? तुम्ही तर म्हणताय सामाजिक कार्य करण्याची तुम्हाला आवड होती, परंतु त्यामागे काही अशी प्रेरणा होती का तुमची?
3: प्रेरणा म्हणजे मुलांना शिकवायची इच्छा, शिकून पुढं म्हणजे असं त्यांना काहीतरी प्रोत्साहन द्यायचं, त्यांच्या मनातल्या गोष्टी विचारायच्या, तुम्हाला पुढे गेल्यावर काय करायचं, त्यासाठी.
2: एखादा प्रसंग सांगू शकता तुम्ही त्या मुलांना विचारले की तुम्हाला करिअर मध्ये काय करायचं, तुम्ही कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं?
3: म्हणजे एखादे मुलं म्हणतात मला क्रिकेटर व्हायचंय, मला खो खो खेळामध्येही व्हायचंय, तसं त्या मुलांना आम्ही तसं हे करून क्रिकेटर वगैरे म्हणजे असं खेळ वगैरे घेतो, तिथं खो खो मध्ये जायचं एखादा मुलगा म्हणतो, त्याप्रमाणे आम्ही त्यांना तिथं हे करतो, प्रोत्साहन देतो. मच्छिंद्र वाघ म्हणून एक मुलगा आहे हॉलमध्ये, म्हणजे तो मी यायच्या अगोदर ब्रश वगैरे काहीच करत नव्हता, व्यवस्थित राहत नव्हता. मी आल्यावर खूप सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये, वेळेवर उठतो, ब्रश करतो, आंघोळ करतो, लिहिता वाचता येत नव्हता, आता त्याला लिहिता वाचता येतं, गणित सोडवतो, व्यवस्थित वाचतो आता. म्हणजे त्यामध्ये बदल घडून आले त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात. खोडकर पण होता, आळशी म्हणायचं असं नाही, म्हणजे थोडासा खोडकर आळशी थोडासा होता, जास्त नाही, पण मी आल्यापासून तर त्याच्यात भरपूर बदल घडून आले. सगळं व्यवस्थित करतो आता, आता काही प्रॉब्लेम नाही.
2: तुम्ही त्याला कशा प्रकारे ट्रीट केलं? की एखादा टीचर रागावून सांगतो, एखादा प्रेमाने सांगतो, तर तुम्ही कशा प्रकारे सांगितलं?
3: त्याच्यासोबत मी अगोदर संवाद साधला की म्हणजे तुला नेमकं कशाचा त्रास होतो, तू वेळेवर का ब्रश करत नाही, म्हणजे बोलत नव्हता तो काहीच. त्याच्यासोबत संवाद साधला भरपूर वेळा मी, मग तो थोडं बोलायला लागला, मग त्याच्यापासून बदल पण झाले त्याच्यामध्ये, ब्रश करायला लागला, प्रेमाने मी त्याच्यासोबत बोलायचे की तुला काय होतं, तू असं का करतो, ऐकत नाही, वेळेवर उठत नाही, ब्रश करत नाही. मग ते संवाद साधल्यापासून झालं व्यवस्थित, वेळेवर उठायला लागला, ब्रश करायला लागला, आपली स्वच्छता करायला लागला, अभ्यास वगैरे करायला लागला, वाचन लेखन सगळं येतं आता, पूर्ण बदल झाला भरपूर त्याच्यामध्ये. तो नव्हता जात शाळेत, आता जाईल, सातवीला आहे आता तो, जात नव्हता, पण आता ह्या वर्षी घालायचं शाळेत त्याला.
2: अच्छा. तर मॅडम आपल्या इथं कशा प्रकारची मुलं असतात, किंवा एकल पालक म्हणा किंवा त्यांना कुणी सांभाळत नाही, अशा पैकी कोणती मुलं असतात आपल्या इथे?
3: आई वडील कोणाला आहेत, कोणाला आई आहे, कोणाला वडील आहे, असे अनाथ पण आहेत थोडेफार मुलं. सगळेच आहेत, द्विपालक पण आहेत, एक पालक पण आहेत, कोण अनाथ आहेत.
2: अच्छा. तर मॅडम आता तुम्ही म्हणताय की एकल पालक आहेत, जर काहींना पालकच नाही तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही प्रेमाने संवाद साधताय. तर मॅडम या मुलांमध्ये राहताना तुम्हाला स्वतःमध्ये काही चेंजेस वाटतात?
3: बदल म्हणजे थोडाफार मला यायचा राग, आता त्या मुलांकडनं बघून नाही राग येत, मुलांना पाहिलं की राग नाही येत, त्यांच्यासोबत असं व्यवस्थित बोलायचं, राग नाही येत आता. अगोदर यायचा पण आता कंट्रोल केला रागतो.
2: अच्छा. हाऊस मदर म्हणून नेमकं कोणकोणते काम पार पाडतात?
3: कोणकोणते म्हणजे सकाळी मुलांना झोपेतून उठवायचं, त्यांचं ब्रश करून घ्यायचं, आंघोळ करायला लावायची, युनिफॉर्म घालायचं शाळेत जाताना, परत ते मुलं घालतात ते, आपण फक्त त्यांना हे करायचं, प्रोत्साहन म्हणजे सांगायचं त्यांना, मोटिवेट करायचं त्यांना. मग नाश्त्याचा टाईम होतो, ते मुलं नाश्त्याला जातात सगळे, नाश्ता झाला की 8:30 स्कूलला जातात, स्कूलवरून आले की परत फ्रेश व्हायला सांगायचं त्यांना, मग परत 4:00 झाला की मग होमवर्कचा टाईम होतो थोडा वेळ, होमवर्क झाला की एक थोडा वेळ त्यांच्यासोबत खेळायचं, म्हणजे ऍक्टिव्हिटीज घ्यायची. आपण हॉलमध्येच ऍक्टिव्हिटी घेतो, इनडोअर ऍक्टिव्हिटी, म्हणजे कॅरम म्हणा, म्हणजे काय काय पण खेळतात त्यांना, काय सबसिडी वगैरे काय खेळ वाटते ती हॉलमध्येच ऍक्टिव्हिटी घेतली जाते. ऍक्टिव्हिटी झाली की मग जेवणाचा टाईम होतो संध्याकाळचा, तो जेवण टाईम झाला की परत थोडा वेळ अभ्यास करायचा, अभ्यास झाला की मग गोळ्या औषधे जे मुलं आजारी असतात त्यांचं, ते झालं की मग झोपायचा टाइम त्यांचा.
2: आपण म्हणतोय की मुलं शाळा प्लस आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये राहतात, परंतु त्या प्रकल्पामध्ये आपल्या अशा कोणत्या ऍक्टिव्हिटीज होतात का की मुलांना एक एन्जॉयफुल लाईफ जगण्यासाठी त्यांना प्रेरित करेल, असा एखादा प्रसंग सांगू शकताय?
3: ऍक्टिव्हिटीज म्हणजे आता आउटडोर बाहेर पण ऍक्टिव्हिटी घेतो आम्ही, म्हणजे बॉटल बॅलन्स वगैरे असं बाहेर, संगीत खुर्ची वगैरे असं, इतर भरपूर ऍक्टिव्हिटीज घेतो आम्ही, त्यामध्ये ते खूप असं आनंदाने भाग घेतात, एन्जॉयमेंट होती त्यांची, भरपूर आनंद वाटतो त्यांना.
2: अच्छा. तर तुम्ही त्यांना शिक्षण क्षेत्राचं मार्गदर्शन कसं करताय? की आता तुमचं एमएडीएड शिक्षण झालेलंच आहे, तर एक ॲज अ टीचर म्हणून तुम्ही त्यांना काउन्सिलिंग सुद्धा करत असताल, तर मग एखादा असा अनुभव सांगू शकताय की तुम्ही एखाद्या मुलांशी ॲज अ टीचर म्हणून काउन्सिलिंग केली आहे?
3: काउन्सिलिंग म्हणजे काय, ज्या मुलांना वाचायला वगैरे येत नाही त्यांच्यासोबत वैयक्तिक संवाद साधते, म्हणजे तुला नेमकं कुठं अडचण येते, म्हणजे का तुला असं वाचू वाटत नाही, मग तो मुलगा म्हणतो की असं असं काहीतरी असं त्यांनी सांगितलं, तर त्याला पहिल्यापासून सुरुवातीपासून मुळाक्षरेपासून घेतलं, परत दोन अक्षरी शब्द, मग कान्याचे शब्द, मग मात्रा, वेलांटी, उकार असे सगळे शब्द घेतले, मग वाचन घेतलं, मग नंतर असंच हळूहळू अभ्यास चालू केला, ते करायला लागले, प्रश्नाचे उत्तरं द्यायला लागले, वाचन पुस्तकातलं वाचन घ्यायचे, वाचन करायचे मुलं.
2: सर, या कामामध्ये सर्वात कठीण गोष्ट कोणती वाटते तुम्हाला?
3: सुरुवातीला म्हणजे मी जेव्हा नवीन आले, मुलांची ओळख वगैरे नव्हतीच, मग नंतर काय झालं, मुलांची ओळख वगैरे झाली, काही मुलं ऐकतात, काही मुलं हट्टी असतात, काही मुलं असं रागीट असतात, त्याच्यामुळे हळूहळू त्यांच्यासोबत वैयक्तिक संवाद साधला गेला. मग त्यानंतर सगळ्या मुलांची म्हणजे माहिती झाली, म्हणजे हा मुलगा आळशी, हा मुलगा हट्टी आहे, हा मुलगा असा आहे, मग ते हळूहळू हे होत त्यांचं ते सगळं हे केलं, मी आळशी असणाऱ्या मुलांना व्यवस्थित केलं, जे हट्टी मुलं आहेत त्यांना समजून सांगितलं, संवाद साधला, हट्टीपणा बंद करण्यासाठी. असं म्हणजे थोडस कठीण वाटलं, पण आता काही नाही, आता सगळं नॉर्मल आहे, सगळे मुलं व्यवस्थित ऐकतात वगैरे.
2: अच्छा, तर मग अशा स्नेहस्पर्श प्रकल्पामुळे मुलांच्या आयुष्यात नेमके कोणते सकारात्मक बदल घडून आलेले आहेत असे तुम्हाला वाटते?
3: म्हणजे आहेत तसे भरपूर मुलं, त्यांना आम्ही म्हणजे विचारतो अगोदर की तर तू जे काय करतो ना इथून पुढे गेल्यावर तुला काय करायचंय, म्हणजे मोठं होऊन तुला कुठलं करिअर करायचंय, असं आम्ही त्याला सांगितलो की ते सरांसोबत वगैरे संवाद होतो त्यांचा, त्याच्यानंतर बाहेर गेल्यावर ते त्यांचं ते करू शकतील, असं काय त्यांना काय करिअर करायचं असलं तर ते.
2: महिलांनी पण समाज कार्य करावं आणि पुढे यावं यासाठी तुम्हाला काय वाटतंय? शक्यतो त्यांना काही घरच्या परिस्थिती किंवा अडचणी असतात, तर अशा महिलांना तुम्ही काय सांगू इच्छिताय?
3: काही नाही, आपली स्नेहालय संस्था चांगलीच आहे, त्याच्यामुळे इथे करू शकता तुम्ही, बाहेर जरी नाही पडू शकले तरी. म्हणजे ज्या महिलाला जे काही करायची इच्छा असेल तर आम्ही मोटिवेट करू त्यांना की तुम्हाला जर हे करायचं असलं तर आमचं सुद्धा तुम्हाला मोटिवेट असणार, तुम्ही मुलं वगैरे सांभाळून पुढं तुम्हाला काय करायचंय तर तुम्ही करू शकता. तसंच की आता एखाद्या महिलेला जर काही करायचं असलं तर तुम्ही आपलं सगळं घर सांभाळून पण पुढे जाऊन तुम्ही जे तुम्हाला करू शकता ते तुम्ही करा, जे काय तुम्हाला म्हणजे करायचं असेल. आता आपण कसं, आपल्याला जे काय करायचं असतो आपण करतो, त्याच्यासाठी तुम्हाला जे काय करायचं असते ते तुम्ही करा, आम्ही तुम्हाला मोटिवेट करू.
2: अच्छा, तर मॅडम हे तुम्ही जसं म्हणताय की महिलांनी बाहेर काम केलं पाहिजे, हे ठीक आहे, परंतु तुम्ही पण त्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये वर्कआउट करतात तेव्हा तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला सपोर्ट होता का?
3: कुटुंबाचा सपोर्ट होताच त्याच्यासाठी तर आम्ही इकडे आलो ना, म्हणजे तुम्ही जायचं असेल तर जाऊ शकता, काय तुम्हाला करायची इच्छा असेल तर मुलांसाठी समाजासाठी म्हणा, असं कुटुंबाने आम्हालाही दिलेलं सपोर्ट केलेला आहे.
2: जास्तीत जास्त सपोर्ट तुम्हाला कुठून मिळाला? कुटुंबातील आईनी किंवा वडिलांनी कोणी सपोर्ट केला?
3: दोघांनी पण. कसं म्हणजे आता आम्हाला त्यांनी इथपर्यंत आणून सोडलंय की तुम्ही आता काहीही करू शकता, म्हणजे दोघांचं पण एज्युकेशन झालेलं आहे, काही पण तुम्ही करू शकता, त्याच्यामुळे इथपर्यंत तुम्हाला आम्ही सोडलेलं आहे आणून, आता तुम्ही जे करू शकता ते तुमच्या ह्याच्याने करू शकता, असं ते म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला की इथे इथे असं जायचं, इथं आलो आम्ही, इंटरव्ह्यू देण्यात आला, त्याच्यानंतर आम्हाला आमची कामे सांगण्यात आली, त्याच्यानंतर आम्ही सुरू केलं आमचं काम. घरच्यांनी केलं म्हणजे तुम्हाला करू इच्छिता ना तुम्ही, तसं सपोर्ट म्हणजे तुम्हाला जर करायचाच इच्छा असेल तर तुम्ही जाऊन करू शकता.
2: म्हणजे त्यांनी काही रोकटोक नाही केली?
3: नाही नाही, काही रोकटोक असं नाही.
2: तर मॅडम भविष्य, तर मॅडम आजपर्यंतच्या प्रवासाकडे पाहिल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटते?
3: स्वतःबद्दल आता मी स्नेहालय संस्थेसाठी इथे मुलांसाठी काम करते ना, त्याच्यामुळे मला स्वतःचा अभिमान वाटतो की मी मुलांसाठी काम करते, मुलांमध्ये मिक्सअप झाले एकदम, त्यांच्यासोबत खूप आनंदी आहे, मुलांसोबत काम करताना खूप छान वाटतं, त्यांच्यासोबत खेळताना, ऍक्टिव्हिटीज घेताना, त्यांचा अभ्यास घेताना, म्हणजे बोलताना, त्यांच्याशी संवाद साधताना खूप मस्त वाटतं, भारी वाटतं.
2: तुमच्यात असे काही चेंजेस झालेले?
3: चेंजेस म्हणजे थोडीफार
2: स्वतःकडे पाहता,
3: म्हणजे थोडीफार रागीट होते, अशी स्वतःबद्दल असं हे वाटायचं. आता हे मुलांमध्ये मिसळल्यापासून भरपूर असे आनंदी झाले, राग वगैरे गेला, मुलांसोबत मिसळून बोलून संवाद साधून एकदम असं.
2: तर मग एखादा अनुभव सांगू शकताय की सहाकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय, तो का बदलला, कसा बदलला?
3: पहिलं कसं म्हणजे असं थोडं असं स्वतःकडे पाहिलं की राग यायचा, म्हणजे पहिल्यापासूनच मला मुलांविषयी असं एक मुलांना शिकवण्याची इच्छा होती. म्हणजे कसं जिथं मुलं आहेत तिथं, म्हणजे डीएड केलं म्हटल्यावर मला शिक्षणाची आवड होती, म्हणजे मी शिक्षिका झाली पाहिजे अशी माझी इच्छा होती लहानपणापासून. तसे मी आपल्या ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे, मी प्रायव्हेट मध्ये टीचर म्हणून काम केलेलं आहे. तसं मग इथंच न्यायालय संस्थेमध्ये मुला मुलींची संस्था आहे, त्यांना म्हणजे असं इथं भरपूर काही हे केलं जातं, अनाथ मुलांना वगैरे शिक्षण पण आहे ना, तेच मुलांसाठी शिकवायचं होतं. मग ते आता इकडं स्नेहस्पर्श प्रकल्पात आले ना मी, मग ते मुलांसोबत म्हणजे असं राहून एका दृष्टीने राग वाटायचा बघितल्यावर स्वतःकडे. आता ह्या मुलांमध्ये मिक्स होऊन वगैरे असं छान वाटतं त्यांच्यासोबत संवाद साधून, ऍक्टिव्हिटी त्यांच्यासोबत गप्पा मारताना बोलताना खेळताना असं.
2: अच्छा, प्रायव्हेट मध्ये पण तुम्ही वर्कआउट केले शाळेमध्ये, तर तेथील अनुभव एखादा सांगू शकताय की तिथं तुम्हाला कम्फर्टेबल वाटायचं का इकडे?
3: तिथे पण वाटायचं कम्फर्टेबल, इथं पण वाटतं, पण तिथल्याही पेक्षा इथं जास्त कम्फर्टेबल वाटतं. कारण वेगवेगळ्या प्रकारची मुलं तिथे, कसं मी एकाच क्लासमध्ये शिकवायची, एकच क्लास दिला जायचा फर्स्टचा सेकंडचा असा. इथं कसं वेगवेगळ्या ह्याच्यातले मुलं आहेत हॉलमध्ये, 9 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत, तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी पर्यंतचे मुलं आहेत जे मी माझे मला दिलेले आहेत मुलं ते. मग तिथं कसं एकाच क्लासला शिकवायचे, दोनच सब्जेक्ट दिले जायचे, तसं इथं सगळे विषय शिकवते मुलांना मी.
2: अच्छा,
3: म्हणजे तिथल्यापेक्षा इथल्या मुलांना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मुलं, वेगवेगळ्या ह्याच्यातले त्यांच्यासोबत संवाद साधला की एका मुलाचं वेगळं एका मुलाचं वेगळं असं त्यांनी सांगितलं जातं ना, त्यामुळे तिथल्यापेक्षा इथं छान वाटतं, एकदम असं रिलॅक्स वाटतं.
2: तर मॅडम, जसं की तुम्हाला आता तुम्ही हाऊस मदर म्हणून तिथं वर्कआउट करतायत, तुमच्याकडे पाहण्याचा मुलांचा दृष्टिकोन कसा आहे?
3: मुलं मला आता इथं मॅडम म्हणतात, म्हणजे ते मला आपली आई पण समजतात, आपले शिक्षक पण समजतात आणि आपली मोठी बहीण पण समजतात. तिन्ही दृष्टीने बघतात मुलं माझ्याकडं, त्याच्यामुळे काय नाही, त्यांना अडचणी आल्या तर माझ्यासोबत ते बोलतात, त्यांना जर स्कूल बाबतीत अडचणी आल्या तर त्या बाबतीतही बोलतात, जरी त्यांना कुठली गोष्ट कळली नाही तर आई म्हणून बोलतात, जर काही करायचं असलं तर ताई म्हणून पण बोलतात, आणि जर शिक्षणात काही अडचण असेल तर मॅडम म्हणून, तिन्ही प्रकारे मुलं मला बोलतात. त्यामुळे असं
2: आई म्हणून आपण एखाद्याला प्रेरित करतोय, तेव्हा एखादा अनुभव तुम्ही शेअर करताय का आमच्याशी?
3: आई म्हणून म्हणजे असा एक मुलगा आहे की माझ्याजवळ की त्याच्या आईने त्याला इथं सोडलेलं आहे, मग त्याला कॉल वगैरे केला जात नाही, त्यामुळे त्याला मी समजावून सांगते की असं नाही बाळा, तुझ्या आईला असं वाटतं की तू मोठं होऊन असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, तसं समजावून सांगते मी त्याला की बाबा तू असं शिकलं पाहिजे. आता तो मुलगा चौथीला आहे, आता पाचवीला जाईल, त्याला आठवण येते आईची त्याची, मग त्याची आई म्हणून मी त्याच्यासोबत संवाद साधते की असं समज की मी तुझी आई आहे, तुला काही अडचण आली तर तू माझ्यासोबत शेअर कर, मला सांग तुला कुठं कुठं काय काय होतं. मग तू आठवण आली म्हणला की मग त्याला सांगते असं नाही करायचं बाळा, आठवण नाही काढायची, त्याचा छोटा भाऊ पण आहे ना, मग त्याला सांभाळून घ्यायचं दोघांनी. मग तू जर रडत बसला तर आता त्याच्याकडं कोण बघणार, तू रडल्यावर तो पण रडणार, त्याच्यामुळं आई म्हणून बोलते त्याच्यासोबत की बाळा असं करायचं असं नाही करायचं असं समजावून सांगणार त्याला मी.
2: अच्छा, म्हणजे तुम्ही समजावून वगैरे सांगितल्यावर तो कशा प्रकारे त्याला स्वतःला सांभाळतो, तुम्ही त्याच्याकडे पाहिलं का कधी, पुन्हा त्याचा फीडबॅक घेतलाय का?
3: हा, म्हणजे कधी कधी तो स्वतःला असं मी समजावलं की स्वतःला असं विसरून जातो की म्हणजे आईची आठवण येत नाही म्हणून, मग कधी कधी असं येत असते ना मुलांना आईची कोणी मारलं म्हणा कोणी रागवलं म्हणा, मग तेव्हा येते त्याची आठवण, परत तो माझ्याकडे येतो की मला मम्मीची आठवण येते मॅडम मला कॉल करून द्या, मग मी परत समजावून सांगते त्याला. आता तर आता सांगितल्यापासून तर आला नाही, एक वेळेस आला होता तो, परत म्हणजे आपण एक वार ठरवून दिलेला असतो ना आम्हाला की पालकांना फोन लावून द्यायचा, त्यावर सगळ्यांना कॉल केला की त्याला वाटतं मी पण माझ्या आईसोबत बोलावं, तेव्हा त्याला मी समजावून सांगते, सांगितलं की मग परत नाही हे करत.
2: म्हणजे त्याची फॅमिली इथे राहते की दुसरीकडे?
3: नाही, आई आहे त्याची, आई कुठेतरी जॉबला येत नेवासेला, बँकेमध्ये कामाला येत ते, म्हणजे त्यांना म्हणजे असं त्यांची बालकल्याण समितीकडून हे झालेली आहे ना, मग बोलता येत नाही आईसोबत त्यांना आम्हाला परमिशन घेतल्याशिवाय, त्यामुळं तो रडतो कधी कधी. त्याला सांगते मी समजावून असं असं आई बाळा म्हणजे तुम्हाला परमिशन नाही कॉल करायची, कधी कधी गप्प बसतो कधी कधी परत रडो येतं त्याला.
2: अच्छा, तर मॅडम आता तुम्ही तर म्हणताय की सगळ्या मुलांमध्ये तुम्ही पण मिसळून जाताय, तर मग त्यांना शिकवता शिकवता किंवा त्यांच्यासोबत ऍक्टिव्हिटीज रन करताना तुम्हाला असं कोणता एखादा छंद आहे का जो तुम्ही आतापर्यंत जोपासलेला आहे?
3: गाणं वगैरे म्हणण्याचा छंद आहे.
2: अच्छा.
3: म्हणजे सुट्टी वगैरे असली की सकाळी 6 नंतर आम्ही मुलांना म्हणजे हॉलमध्ये मी असं बसवते, ज्यांना गाणं म्हणायचं त्यांना गाणं म्हणायला होते, ज्यांना जोक्स वगैरे सांगायचे असतील ते मुलं जोक्स सांगतात, कोणाला डान्स करायचं असेल तर कोण डान्स करतात, असं गेम घेत घेतच मी ती ऍक्टिव्हिटीज घेते मुलांना. कोणी गाणं म्हणतं, कोणी जोक सांगतं, कोणी स्टोरी सांगतं, कोणी डान्स करतं, असं त्यांच्यामध्ये मिसळून मी पण गाणे वगैरे म्हणते.
2: तर मॅडम एखादा प्रसंग सांगू शकताय की तुम्हाला आता गाण्याची आवड आहेच, तुम्ही तर तो छंद जोपासलेला आहे, की विद्यार्थ्यांना पण तुम्ही समजावून सांगताय, प्लस ऍक्टिव्हिटीज लर्न करताना तुम्ही तुमचा छंद पण जोपासताय आणि मुलांना पण समजावून सांगताय, तर त्यावेळीचा एखादा प्रसंग सांगू शकताय की तुमचा छंद जोपासताना पण तुम्ही मुलांना एक मोटिवेट केले?
3: काही मुलांना गाणे वगैरे म्हणता येत नाहीत, मग ते दुसरे मुलं त्यांना बघून हसतात, त्यामुळे मी काय करते, मी पुढे म्हणते त्यांना सगळ्यांनाच माझ्या मागं म्हणायला होते, तेव्हा मग ते मुलं म्हणतात हसत नाहीत काय नाहीत. असं मी जरी एखादी कविताचे लाईन वगैरे एखादं कडवं वगैरे म्हणले ना, मग ते मुलं म्हणतात माझ्यासोबत हसू नका, म्हणते त्यांना डोळे मिटून बसा, असं असं बसा नाही तर असं बसा, असं बसा, असं सांगते त्यांना मी, मग ते माझ्या मागं म्हणतात.
2: अच्छा. तर मॅडम आपल्या एकंदरीत आपल्या स्नेहालय प्रोजेक्ट बद्दलच आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल की नेमकं हा कशा प्रकारे, आता तर तुमचं हाऊस मदरच आपण वर्कआउट ऐकलंय, परंतु आपला हा स्नेहालय स्नेहस्पर्श प्रकल्प कशा प्रकारे काम करतोय आम्हाला माहिती ऐकायला नक्कीच आवडेल.
3: स्नेहस्पर्श म्हणजे स्नेहस्पर्श मध्ये मुलंच आहेत सगळे. मुलांविषयीच आम्ही म्हणजे मुलांबद्दल तिथं काम करतो, मुलंच आहेत म्हणजे असे पॉझिटिव्ह वगैरे मुलं आहेत, आणि बाकीचे कोणाला पालक आहेत, कोणाला पालक नाहीत, कोणाला दोन्ही पालक आहेत, म्हणजे त्या मुलांविषयीच काम करतो आम्ही. की त्या प्रोजेक्ट म्हणजे स्नेहस्पर्श मध्ये आपण फक्त मुलंच आहेत तिथं, छोट्यापासून ते 18 वर्षाच्या पर्यंत मुलं आहेत तिथं, त्यांच्यावरच आम्ही काम करतो म्हणजे असं.
2: आणि सध्या आता तुम्हाला कसं वाटतंय?
3: सध्या छान वाटतं एकदम. असं चेंजेस म्हणजे इथं आल्यापासून भरपूर चेंज झालं, भरपूर असं काही मुलांमध्ये मिसळून भरपूर असे गोष्टी बघायला भेटल्या, त्यांच्यासोबत बोलून भरपूर असं काही वेगवेगळ्या प्रकारचे मुलं वेगवेगळ्या त्यांच्याकडून असे गोष्टी ऐकण्यास मिळाल्या. टाइम मॅनेजमेंट म्हणजे कसं, आमचं सकाळी 6 वाजल्यापासून काम सुरू होतं ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू होतं, मग आता मध्येच रांगोळीचे क्लासेस इथं चालू होते आपल्या स्नेहालयमध्ये, त्यावेळेस मी 8 दिवस इथं रांगोळीचे क्लासेस अटेंड केले, रांगोळी वगैरे काढायला शिकले, त्या त्या टायमानुसार ते काम म्हणजे इथं आल्यापासून टाइम मॅनेजमेंट समजलं, ज्या वेळेत आम्हाला जे काम दिलेले ते आम्ही करतो.
2: अच्छा.
3: स्टाफ मेंबर 12 आहेत आम्ही, जेंट्स लेडीज मिळून 12.
2: आणि तिथील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे टोटल?
3: 84 आहे.
2: आणि त्यातील आपण म्हणतोय की 84, जसं की तुम्ही म्हणताय, तर सगळे विद्यार्थी हे असं एकत्रित राहतात की त्यांची राहण्याची वगैरे सोय कशी केली जाते आपली?
3: राहण्याची म्हणजे असे वयानुसार, नर्सरी पासून ते दुसरीचे मुलं एका हॉल मध्ये राहतात, तिसरी पासून ते 8वी पर्यंतचे मुलं माझ्याकडे आहेत, त्याच्यानंतरचे असे 4-5 आहेत तिथं हॉल, 5 हॉल मध्ये 5 मुलांची अशी हे करून दिलेली आहे, प्रत्येकाला 20, एकाला 20, एकाला 18, एकाला 12, एकाला 10, असं मुलं नेमून दिलेले आहेत, ते कर्मचारी त्या त्या ह्याच्यावर काम करतात.
2: अच्छा. तर मॅडम जाता जाता तुम्ही एक आपल्या नगरकरांना, आपल्या नगरवासियांना काय मेसेज देऊ इच्छित आहे?
3: की मला असं वाटतं सगळ्या नगरकरांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे, मदत केली पाहिजे, अजून कुठलंही हे केलं व्यसन नाही केलं पाहिजे, एवढं सांगायचं मला की समाजाने स्त्रियांकडे चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे, स्त्रियांना रिस्पेक्ट दिला पाहिजे नगरकरांनी, म्हणा सगळ्या समाजाने की स्त्रियांकडे चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि स्त्रियांना रिस्पेक्ट दिला पाहिजे.
2: अच्छा. धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
4: श्रोते हो, आज आपण ऐकलं स्नेहस्पर्श प्रकल्पाच्या हाऊस मदर दीपाली बनसोडे मॅडम यांच्याशी आपण छान असा संवाद साधला आहे. मुलांना माया, आधार आणि आपुलकी देत त्या करत असलेलं कार्य खरंच प्रेरणादायी आहे. मॅडम आज आपण आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मंडळी माणुसकीची उब आणि प्रेमाचा स्पर्श आयुष्य सुंदर बनवतो।
2: तर नगरकर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
5: पाचशे वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेलं आपलं नगर शहर, निजामशाहीचा तो प्रदीर्घ काळ, ती सत्ता, मुघलांचं आक्रमण, काही काळ पेशव्यांनी इंग्रजांनी ताब्यात घेतलेला भुईकोट किल्ला, स्वातंत्र्यपूर्व काळात किल्ल्याला असलेलं महत्व, चौथे शिवाजी महाराज यांचा किल्ल्यात झालेला दुर्दैवी मृत्यू, चांदबिबीचं शौर्य आणि तिने दिलेला मुघलांच्या विरोधातला लढा, ऐतिहासिक फराबाग, बेहस्त बाग, चांदबिबी महाल, भुईकोट किल्ला, दमडी मशीद, शाह शरीफ दर्गा, बागरोजा यांसारख्या समृद्ध वारसा लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू ते प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं तुळजा भवानीचं बुरानगर, माळीवाडा येथील ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर, तर राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराजांची समाधी असलेलं आनंदधाम, ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा असलेल्या या शहराला, नगर शहराला वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: ज्या मातीत अहिल्याबाईंचं तेज, पराक्रम आणि सेवा संस्कारांची परंपरा रुजली, जिथे माती बोलते आणि परंपरा गातात, त्या आपल्या अहिल्यानगरचं मनात घर करणारे नवे सूर आणि नव्या भावना घेऊन आलेलं गीत शब्दबद्ध केला आहे कवी मोहन बेदरकर यांनी आणि सुरेल साथ चढवलाय संगीतकार मनमोहन हंगेकर यांनी.

0: आपण ऐकलं आपल्या अहिल्यानगरचं हृदयाला स्पर्शून जाणारं नवं गीत, शब्दांनी साकारलेली भावनांची दुनिया मोहन बेदरकर यांची आणि सुरांमधून उमटलेली ओळख चंद्रमोहन हंगेकर यांची. अहिल्यानगरचं हे गीत म्हणजे आपल्या अस्मितेचा आवाज. आणखी अशाच ओळखींसाठी मनातल्या गाभाऱ्यातून भेटत राहू.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांनो आपल्या

0: वाढवायचा आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षम प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे, त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे, त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110024483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110024483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आणि मी आहे RJ ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस. मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि या विषयावर आपण अनेकदा बोलायला संकोच करत असतो, पण हा विषय संकोच करण्याचा नाही तर उघडपणे चर्चेचा आणि जनजागृतीचा आहे. याच निमित्तानं आपल्या सोबत संवाद साधत आहेत स्नेहालयाच्या सेक्रेटरी डॉक्टर प्रीती भोंबे.
2: हॅलो, मी डॉक्टर प्रीती भोंबे, मी स्नेहालयाची सेक्रेटरी आहे. आणि आज जो दिवस आहे तो खरं म्हणजे प्रत्येकच मुलीच्या आयुष्यात एक महत्वाचा दिवस आहे, पण स्नेहालय मधल्या मुलींसाठी आम्ही विशेष प्रयत्न असे करतो की साधारण एक 10 वर्षाच्या पुढच्या मुलींना मेन्सिस म्हणजे काय, त्याच्यामुळे काय होतं, शारीरिक बदल काय होतात, याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस त्यांच्यामध्ये घेत असतो. कुणीतरी एक्सपर्ट बोलून किंवा गायनेकोलॉजिस्ट बोलून त्यांच्याशी या सगळ्या विषयावर चर्चा होते, त्यांचे काही प्रश्न असतात त्यांची उत्तरं मिळतात. त्यांना आम्ही युजली प्रत्येकाला सॅनिटरी पॅड्स का वापरायचे, हायजीनच्या दृष्टीने त्याचं काय महत्व आहे याची सुद्धा माहिती दिलेली असती, ते व्यवस्थित डिस्पोज कसे करायचे ह्याची सुद्धा माहिती या मुलींना दिलेली असते. 28 डेजची सायकल का असते, 30 डेजची सायकल का असते ह्याच्याबद्दल देखील त्यांना माहिती दिलेली असते. एकंदरच पर्सनल हायजीन, मेन्स्ट्रुअल हायजीन या गोष्टींबद्दल आम्ही रिपीटेडली त्यांच्याशी बोलत असतो आणि हा विषय स्नेहालयामध्ये तरी टबू नाहीये त्याच्याबद्दल काही, किंवा लपून बोलायचा विषय नाहीये, त्याच्याबद्दल व्यवस्थित खुलमखुला चर्चा होते. आणि मुलींशी, मुलींच्या केअर गिव्हरशी, चाइल्ड वेलफेअर ऑफिसरशी, जे ऑनररी डिरेक्टर्स आहेत त्यांच्याशी देखील त्या कधीही या विषयावर बोलू शकतात. त्यांना जे काही प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम्स होतात त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना माहिती असते. आजकाल आमच्या मुली काही काही म्हणतात की आता माझी पिरियड आहे तर मला चॉकलेट वगैरे आणून ठेवता का, असं सुद्धा एक त्यांचं सजेशन असतं. तर मला वाटतं वी आर व्हेरी ओपन अबाउट इट इन स्नेहालय अँड वी एन्शुअर की सगळ्या मुली त्यांचं पर्सनल आणि मेन्स्ट्रुअल हायजीन मेंटेन करतील. थँक्यू.
1: मंडळी, जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवसानिमित्त आपल्या सोबत संवाद साधत होत्या स्नेहालयाच्या सेक्रेटरी डॉक्टर प्रीती भोंबे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, त्याचबरोबर महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया जसा रंगतदार संगम, आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आर जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत आणि रात्री 9 वाजता क्रीडा झेप हा आपल्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर आता इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, आज आहे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस। मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि या विषयावर आपण अनेकदा बोलायला संकोच करत असतो, पण हा विषय संकोच करण्याचा नाही तर उघडपणे चर्चेचा आणि जनजागृतीचा आहे। याच निमित्तानं आपल्या सोबत संवाद साधत आहेत स्नेहालयाच्या सेक्रेटरी डॉक्टर प्रीती भोंबे।
1: हॅलो, मी डॉक्टर प्रीती भोंबे, मी स्नेहालयाची सेक्रेटरी आहे आणि आज जो दिवस आहे तो खरं म्हणजे प्रत्येकच मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा दिवस आहे, पण स्नेहालयमधल्या मुलींसाठी आम्ही विशेष प्रयत्न असे करतो की साधारण एक 10 वर्षाच्या पुढच्या मुलींना मेन्सेस म्हणजे काय, त्याच्यामुळे काय होतं, शारीरिक बदल काय होतात, याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस त्यांच्यामध्ये घेत असतो। कुणीतरी एक्सपर्ट बोलून किंवा गायनेकोलॉजिस्ट बोलून त्यांच्याशी या सगळ्या विषयावर चर्चा होते, त्यांचे काही प्रश्न असतात त्यांची उत्तरं मिळतात। त्यांना आम्ही युजली प्रत्येकाला सॅनिटरी पॅड्स का वापरायचे, हायजीनच्या दृष्टीने त्याचं काय महत्त्व आहे याची सुद्धा माहिती दिलेली असती, ते व्यवस्थित डिस्पोज कसे करायचे ह्याची सुद्धा माहिती या मुलींना दिलेली असते। 28 डेजची सायकल का असते, 30 डेजची सायकल का असते, ह्याच्याबद्दल देखील त्यांना माहिती दिलेली असते। एकंदरच पर्सनल हायजीन, मेन्स्ट्रुअल हायजीन या गोष्टींबद्दल आम्ही रिपीटेडली त्यांच्याशी बोलत असतो आणि हा विषय स्नेहालयामध्ये तरी टबू नाहीये त्याच्याबद्दल काही, किंवा लपून बोलायचा विषय नाहीये, त्याच्याबद्दल व्यवस्थित खुलमखुला चर्चा होते आणि मुलींशी, मुलींच्या केअर गिव्हरशी, चाइल्ड वेलफेअर ऑफिसरशी, जे ऑनररी डिरेक्टर्स आहेत त्यांच्याशी देखील त्या कधीही या विषयावर बोलू शकतात। त्यांना जे काही प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम्स होतात त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना माहिती असते। आजकाल आमच्या मुली काही काही म्हणतात की आता माझी पिरियड आहे तर मला चॉकलेट वगैरे आणून ठेवता का, असं सुद्धा एक त्यांचं सजेशन असतं। तर मला वाटतं वी आर व्हेरी ओपन अबाउट इट इन स्नेहालय अँड वी एन्श्युअर की सगळ्या मुली त्यांचं पर्सनल आणि मेन्स्ट्रुअल हायजीन मेंटेन करतील। थँक्यू।
0: मंडळी, जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवसानिमित्त आपल्या सोबत संवाद साधत होत्या स्नेहालयाच्या सेक्रेटरी डॉक्टर प्रीती भोंबे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: इतिहासाचा अभिमान, संस्कृतीची शान आणि प्रगतीची नवी ओळख असलेलं आपलं प्रिय अहिल्यानगर आज आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. या शहरानं आपल्याला दिलीये माणुसकीची ऊब, कष्टाची प्रेरणा आणि आपल्या मातीतला अभिमान. किल्ल्यांचा वारसा, संतांची शिकवण आणि आधुनिकतेकडे वाटचाल करणारं हे शहर प्रत्येक नगरकरांच्या हृदयात खास स्थान ठेवून आहे. या खास दिवसानिमित्त सर्व नगरकरांना आणि आपल्या रेडिओ नगरच्या सर्व श्रोत्यांना स्नेहालय परिवारातर्फे आणि रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता ऐकूया डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत. निर्माते आहेत गौतमजी मुनोत, तर संकल्पना आहे विचार भारती यांची.

श्रोतेहो आताच आपण डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत ऐकलं. निर्माते होते गौतमजी मुनोत, तर संकल्पना होती विचार भारती यांची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव स्मिता काळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: 4 वाजले आहेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये। गुड इव्हनिंग करते आहे खूप मनापासून सर्व नगरकरांना, सर्व श्रोत्यांना। आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचे लोकमध्य, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये। आणि 28 मे 2024 आजची तारीख आहे। आणि आज आहे वार गुरुवार। आणि आज आपल्या नगरकरांसाठी फार अभिमानाचा दिवस आहे, कारण आपल्या नगर शहराचा आज वर्धापन दिन आपण साजरा करतोय। प्रत्येक नगरकरांसाठी खरंच अभिमानाचा हा क्षण आहे, खूप महत्वाचा हा क्षण आहे। आणि नक्कीच 500 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेलं आपलं शहर आहे। आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जर बघायला गेलं तर एकमेव असं आपलं शहर आहे की ज्याची स्थापना तारीख आहे, स्थापना दिन आहे। 500 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास मी म्हणाले। आणि या शहरानं अनेक टप्पे अनुभवले आहेत, अनेक अनुभव घेतले आहेत, मग ऐतिहासिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, वेगवेगळ्या गोष्टींचा वारसा लाभलेलं आपलं शहर आहे। अगदी निजामशाहीची प्रदीर्घ काळ असलेली सत्ता आपल्या शहरामध्ये होती। मुघलांचं आक्रमण आपल्या शहरामध्ये झालं होतं। काही काळ आपण पाहतो की पेशव्यांनी सुद्धा इथे राज्य केलं होतं, इंग्रजांनी सुद्धा भुईकोट किल्ला ताब्यात घेतला होता। आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी, किल्ल्याला जे महत्त्व होतं ते महत्त्वसुद्धा आपण पाहिलेलं आहे। म्हणजे 500 वर्षांमध्ये, इतक्या वर्षांमध्ये आपल्या शहरानं इतके अनुभव पाहिले आहेत, इतके उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत। 1942 ते 1945 दरम्यान स्थानबद्ध असलेलं आपल्या शहरामधलं थोर स्वातंत्र्य सेनानी यांचा भाग असेल, किंवा चौथे शिवाजी महाराज यांचा किल्ल्यामध्ये झालेला दुर्दैवी मृत्यू असेल, अशा अनेक वेगवेगळ्या घटना आहेत। चांदबेबीचं शौर्य आपल्या शहरानं पाहिलं आहे, तिने दिलेला मुघलांच्या विरोधामधला लढा इथल्या भूमीनं पाहिला आहे। आणि ऐतिहासिक वास्तूबद्दल बोलायचं झालं तर ऐतिहासिक फराह बक्ष महाल असेल, बेहस्त भाग असेल, चांदबेबीचा महाल असेल, भुईकोट किल्ला असेल, दमडी मशीद, शाह शरीफ दर्गा, बागरोजा यासारख्या समृद्ध वारसा असलेल्या आपल्या शहरामध्ये ना अनेक ऐतिहासिक वास्तू आहे। आणि प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं तुळजा भवानीचं मंदिर सुद्धा बुराणनगर या ठिकाणी आहे। माळीवाडामधलं ग्रामदैवत विशाल मंदिर आपल्या खूप जवळच आहे, आपल्या नगरकरांचं ते खूप जिव्हाळ्याचं आहे, खूप प्रेरणास्थान आहे, भक्तिपूर्ण तिथे वातावरण आहे। आणि परमपूज्य राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराजांची समाधी असलेलं आनंदधाम सुद्धा इथे आहे। नगरमध्ये काय कमी नाही आहे, म्हणजे नगरमध्ये खाद्य संस्कृती सुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे। आपल्या नगरमध्ये वेगवेगळी खाद्य संस्कृती अतिशय लोकप्रिय आहे। प्रत्येक शहराचा एक आवडता पदार्थ असतो, किंवा प्रत्येक शहराची एक सांस्कृतिक दृष्ट्या किंवा एक खाद्य संस्कृतीच्या दृष्टीनं एक ओळख असते। तशी आपल्या नगरची लस्सी, पंजाबमध्ये गेल्यानंतर सुद्धा नगरची लस्सी आपण विसरू शकत नाही, असे आपण नगरकर आहोत, जिव्हाळ्याची माणसं या नगरमध्ये आहेत। अजून किती भरभरून बोलू, या शहराला, नगरकरांना मी खूप मनापासून शुभेच्छा या नगर शहर वर्धापन दिनाच्या देते। आणि आपल्या शोला पण सुरुवात करणार आहोत। अनेक नगरकर जे आहेत ज्यांच्या प्रतिक्रिया खूप छान आहेत, खूप जिव्हाळ्याच्या आहेत आणि खूप आपल्या आहेत। आपुलकीचं असं शहर आपलं नगर शहर आहे आणि आय लव्ह नगर, अर्थात आपलं आपल्या शहरावर फार मनापासून प्रेम आहे। आणि नक्कीच एक नगरगीत जे आहे ते मी तुमचं या माध्यमातून नक्कीच प्ले करते। आणि थोड्याच वेळात पुन्हा येते, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: ज्या मातीत अहिल्याबाईंचं तेज, पराक्रम आणि सेवा संस्कारांची परंपरा रुजली, जिथे माती बोलते आणि परंपरा गातात, त्या आपल्या अहिल्यानगरचं मनात घर करणारे नवे सूर आणि नव्या भावना घेऊन आलेलं गीत शब्दबद्ध केलं आहे कवी मोहन बेदरकर यांनी, आणि सुरेल साथ चढवलाय संगीतकार मनमोहन हंगेकर यांनी।

आपण ऐकलं आपल्या अहिल्यानगरचं हृदयाला स्पर्शून जाणारं नवं गीत, शब्दांनी साकारलेली भावनांची दुनिया मोहन बेदरकर यांची आणि सुरांमधून उमटलेली ओळख चंद्रमोहन हंगेकर यांची. अहिल्यानगरचं हे गीत म्हणजे आपल्या अस्मितेचा आवाज. आणखी अशाच ओळखींसाठी मनातल्या गाभाऱ्यातून भेटत राहू.

0: 4:13 झालेत. रेडिओ नगरच्या क्लबमध्ये अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजरंग या कार्यक्रमामध्ये. आणि श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं दुपारचं 3 वाजेचं मराठी प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. आणि थोड्याच वेळामध्ये पुन्हा आपण सांजरंग या कार्यक्रमात भेटत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला

0: जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश, सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा, भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज, आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या 5ही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSF की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल विष्णू देववर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरुकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने मैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं हे दुपारचं 3 वाजेचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र तुम्ही ऐकलं. थोड्याच वेळात मी पुन्हा येते भेटायला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पाचशे वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेलं आपलं नगर शहर, निजामशाहीचा तो प्रदीर्घ काळ, ती सत्ता, मुघलांचं आक्रमण, काही काळ पेशव्यांनी इंग्रजांनी ताब्यात घेतलेला भुईकोट किल्ला, स्वातंत्र्यपूर्व काळात किल्ल्याला असलेलं महत्व, चौथे शिवाजी महाराज यांचा किल्ल्यात झालेला दुर्दैवी मृत्यू, चांदबिबीचं शौर्य आणि तिने दिलेला मुघलांच्या विरोधातला लढा, ऐतिहासिक फराबाग, बेहस्त बाग, चांदबिबी महाल, भुईकोट किल्ला, दमडी मशीद, शाह शरीफ दर्गा, बागरोजा यांसारख्या समृद्ध वारसा लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू ते प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं तुळजा भवानीचं बुराणगर, माळीवाडा येथील ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर, तर राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराजांची समाधी असलेलं आनंदधाम, ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा असलेल्या या शहराला, नगर शहराला वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि सांजरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. श्रोते हो, आज जर तापमानामध्ये बघितलं तुम्ही तर प्रचंड वाढ आज आपल्याला चांगली जाणवते आहे, किंवा आपल्याला दिवसेंदिवस तापमानातले बदल आता लक्षात यायला लागले आहेत. आज आपण पाहतो की दुपारच्या वेळेला खूप उष्णतेच्या झळा आपल्याला जास्त जाणवत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या बघायला गेलं तर अगदी सूर्य आग ओकत आहे की काय असं सध्या चित्र दिसतंय. नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये भीषण उष्णतेची लाट सध्या सुरू आहे आणि सलग सातव्या दिवशी नागपुरामध्ये 45 डिग्री अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलंय आणि इतक्या तीव्र उन्हामुळे 24 तासांमध्ये 11 जणांचा नागपुरामध्ये उष्माघातानं संशयास्पद मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ही जी काही घटना आहे किंवा हे जे काही घडतंय ते खरंच खूप भीषण आहे, कारण नागपुरामध्ये 24 तासांमध्ये 11 जणांचा हा मृत्यू उष्माघातानं हिट स्ट्रोकनं झालेला आहे. रेल्वे स्थानक असेल, धावत्या गाड्या असतील, यातले काही 5 प्रवासी आहेत, तर शहरामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये काम करणारे 6 नागरिक असे आहेत की ज्यांचा यामध्ये मृत्यू झालाय. गेल्या 3 दिवसांमध्ये 14 मृतदेह आढळून आलेले आहेत नागपूर शहरामध्ये, नागपूर परिसरामध्ये, की ज्यांचा मृत्यू या भीषण उष्णतेच्या लाटेमुळे झालेला आहे. प्रचंड तापमान बाहेर आहे, सूर्य आग ओकताना आपल्याला खूप दिसतो आहे आणि त्याचबरोबर हे तापमान जे आहे ते वाढतच चाललेलं आहे. या तापमानामध्ये कुठल्याही आरोग्याच्या तक्रारी आपल्याला जाणवत असतील तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की कुठलाही त्रास तुम्हाला होत असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाणं फार महत्वाचं आहे, कारण प्रचंड उष्णता आहे आणि या उष्णतेमुळे हिट स्ट्रोक उष्माघात तर होऊ शकतो पण त्याचबरोबर इतर सुद्धा काही लक्षणं काही गोष्टी जाणवू शकतात, जसं डिहायड्रेशन होणं, त्याचबरोबर उलट्या होणं, जुलाब होणं, ही सुद्धा लक्षणं दिसू शकतात आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. याला गांभीर्यानं घ्या, जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जा, डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या, उन्हापासून स्वतःच्या फॅमिलीचं संरक्षण करा, शक्यतो सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे काळजी घ्या. थोड्याच वेळात पुन्हा येतो भेटायला, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: इथल्या प्रत्येक रस्त्यांमध्ये गल्ल्यांमध्ये आजही बालपण दडलंय. इथल्या चौकांमध्ये कट्ट्यावर आजही ती मैत्री जिवंत आहे. इथल्या माणसांमध्ये अजूनही आपुलकीचा सुगंध आहे. इथल्या प्रत्येक नगरकरांच्या मनात माणुसकीचा जिव्हाळा आहे. इतिहास, संस्कृती

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, महत्वाच्या काही जिल्ह्यामधल्या घडामोडींकडे वळूयात. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अनेक कार्यालयांच्या मुख्यालयामध्ये बदल करण्याचा आदेश सध्या निघालाय. आपल्या अहिल्यानगरचा विचार केला तर अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचं मुख्यालय आता अहिल्यानगरऐवजी लोणी अहिल्यानगरमध्येच येतं, पण लोणीमध्ये मुळा पाटबंधारे विभागाचं मुख्यालय असणार आहे. राहुरीमधलं जे मुख्यालय होतं ते आता नांदेड कार्यालयसुद्धा आता लोणीला येत आहे, त्यामुळे अनेक लोकांची सोय इथे होऊ शकते. गोदावरी कृष्णा खोरे महामंडळाचं कामकाज गतिमान करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचं स्थलांतर केलं आहे आणि आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर याशिवाय नदीजोड प्रकल्पासाठी ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता उप अभियंता उपविभाग क्रमांक यांची मुख्यालय नांदेडमधून लोणीमध्ये आता स्थलांतरित होणार आहे, त्यामुळे ती महाराष्ट्रामधल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येणार आहेत. पूर्ण आधुनिकीकरण उपविभाग हे कार्यालय होणार आहे. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या महत्वाच्या कामासाठी, अनेक नदीजोड प्रकल्पाच्या काही प्रलंबित मागण्यांसाठी नक्कीच ही मुख्यालय इथे बदलली आहेत आणि याचा अनेक लोकांना, अनेक नागरिकांना फायदा होऊ शकतो. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आता ऐकूया डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत. निर्माते आहेत गौतमजी मुनोत, तर संकल्पना आहे विचार भारती यांची.

श्रोते हो, आताच आपण डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत ऐकलं. निर्माते होते गौतमजी मुनोत, तर संकल्पना होती विचार भारती यांची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. आपल्या नगरकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण आजचा दिवसच खास आहे. आज आहे आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन. 500 वर्षांचा इतिहास असणार आपलं नगर शहर एकमेव असं शहर आहे की ज्याची स्थापना तारीख आहे. आणि अनेक असे नगरकर आहेत की ज्यांना नगर फार मनापासून आवडतं. खरं तर मी असं म्हणेन की नगर शहरावर त्यांचं खूप मनापासून निस्सीम प्रेम आहे. अगदी नगरची संस्कृती, नगरमधलं कल्चर, नगरमधलं फूड, नगरमधली बाजारपेठ, सगळ्याच गोष्टींवर इथे अनेक नगरकरांचं मनापासून प्रेम आहे. आणि तशी मोकळी दात आपल्याला अनेक नगरकरांनी दिलेली आहे. तर या प्रतिक्रियेतून तुमच्या लक्षात येईल की नगरकरांना नगर किती आवडतं.
1: अहमदनगर वर्धापन दिनानिमित्त सर्व नगरकरांना यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपलं नगर असंच प्रगतीच्या दिशेने पुढे जात राहो आणि आपल्या शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल होत राहो, हीच प्रार्थना. धन्यवाद.
0: आज आहे आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन आणि या निमित्तानं अनेक नगरकर आज माझ्यासोबत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातल्या नगरविषयीच्या भावना आणि प्रेम त्यांनी शब्दातून आपल्याला सांगितलेले आहे. थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: नमस्कार नगरकर, मी सौ सोनाली सोमेश्वर लोहकरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. आपल्या नगरकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण आजचा दिवसच खास आहे. आज आहे आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन. 500 वर्षांचा इतिहास असणारं आपलं नगर शहर एकमेव असं शहर आहे की ज्याची स्थापना तारीख आहे. आणि अनेक असे नगरकर आहेत की ज्यांना नगर फार मनापासून आवडतं. खरं तर मी असं म्हणेन की नगर शहरावर त्यांचं खूप मनापासून निस्सीम प्रेम आहे. अगदी नगरची संस्कृती, नगरमधलं कल्चर, नगरमधलं फूड, नगरमधली बाजारपेठ, सगळ्याच गोष्टींवर इथे अनेक नगरकरांचं मनापासून प्रेम आहे. आणि तशी मोकळी दात आपल्याला अनेक नगरकरांनी दिलेली आहे. तर या प्रतिक्रियेतून तुमच्या लक्षात येईल की नगरकरांना नगर किती आवडतं.
1: मेरा नाम राधेश्याम है. मैं नगर में रहता हूँ 2 साल से और यहाँ मुझे अच्छा लगता है और मैं 2 साल से कंटिन्यू रह रहा हूँ. और यहाँ का खाना वगैरह कल्चर बहुत अच्छा है और यहाँ पे बहुत चीज़ें हैं जो बहुत पसंद आती है, जैसे फूड हो गया, खाने में हो गया, पहनावा हो गया, हर चीज़ में लैंग्वेज वगैरह सब अच्छी है, अच्छा है, समझ में आता है, अच्छे लोग हैं. मेरी तरफ से नगरवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं.
0: नक्कीच, आज आहे आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन आणि या निमित्तानं अनेक नगरकर आज माझ्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातल्या नगरविषयीच्या भावना आणि प्रेम त्यांनी शब्दातून आपल्याला सांगितलेले आहेत. थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. आपल्या नगरकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण आजचा दिवसच खास आहे. आज आहे आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन. 500 वर्षांचा इतिहास असणारं आपलं नगर शहर एकमेव असं शहर आहे की ज्याची स्थापना तारीख आहे. आणि अनेक असे नगरकर आहेत की ज्यांना नगर फार मनापासून आवडतं. खरं तर मी असं म्हणेन की नगर शहरावर त्यांचं खूप मनापासून निस्सीम प्रेम आहे. अगदी नगरची संस्कृती, नगरमधलं कल्चर, नगरमधलं फूड, नगरमधली बाजारपेठ, सगळ्याच गोष्टींवर इथे अनेक नगरकरांचं मनापासून प्रेम आहे. आणि तशी मोकळी दात आपल्याला अनेक नगरकरांनी दिलेली आहे. तर या प्रतिक्रियेतून तुमच्या लक्षात येईल की नगरकरांना नगर किती आवडतं.
1: माझं नाव स्वप्ना गणेश वनवे.
2: आणि आता नगरचा जो वर्धापन दिन आहे, त्याबद्दल तुम्ही नगरबद्दल थोडक्यात काय सांगाल, म्हणजे नगरमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडत?
1: नगर तर माझं जन्मगावच आहे, माझं सासर माहेर दोन्ही नगरच आहे. मला नगरविषयक प्रकारची आत्मीयता आहे की माझं जन्मस्थानही हेच आहे, माझं भविष्य सगळं काही, माझा बिझनेसही इथंच आहे. आणि नगरमध्ये म्हणाल तर खूप काही गोष्टी आहे. नगरचा कापड बाजार, नगरची पापड भाजी, खाण्यासारखे म्हणजे पप्पूची पापड भाजी, सोपनरावाल्यांचा वडापाव, ह्या गोष्टी खूप जुन्या आणि खूप आवडते आहेत. द्वारकासिंगवाल्यांची लस्सी खूप भारी आहे. हे सगळं नगरमध्ये तुम्हाला मंगळवार बाजारही एक स्पेशल आहे, त्याची एक खासियत आहे. शिवाय नगरमध्ये फिरण्याची ठिकाणंही खूप आहेत, जसं की आपल्या नगरमध्ये भुईकोट किल्ला आहे जिथे महाराज येऊन गेलेत, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या इथे येऊन गेलेत. ही खूप आपल्यासाठी गौरवास्पद गोष्ट. वेगवेगळे स्वातंत्र्य सैनिक तिथे राहून गेलेत. चांदबेबीचा महालही आहे जो माझ्याच गावाजवळ आहे. हे माझ्यासाठी खरंच एक भूषण आहे की माझं सासरचं गाव आहे मेहकरी, आणि त्याच्या जवळच ते चांदबेबी महाल आहे, त्या गावामध्येच तो महाल आहे. आमच्यासाठी ती खूप अभिमानाची गोष्ट आहे.
2: तुम्हाला या सगळ्या जे ठिकाण आहे त्याच्यामध्ये तुमचं आवडतं ठिकाण कोणतं आहे, जिथं तुम्ही फिरायला जाता सुट्टी वगैरे भेटल्यावर?
1: माझं आवडतं ठिकाण आगडगाव, काळभैरवनाथाचं मंदिर आहे. तिथे पॉझिटिव्ह वाईव्ज येतात. शिवाय तिथली आमटी भाकरी हेही जेवणाची स्पेशालिटी आहे. आणि दुसरं ठिकाण म्हणजे नगरमध्ये धार्मिक परीक्षा बोर्ड, आनंदधाम ज्याला म्हणतात, ते आनंद ऋषीजी महाराज साहेबचं समाधीस्थान आहे. तिथे गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा येते, खूप पॉझिटिव्ह वाटतं तिथे गेलं की. म्हणजे ते सगळ्यात जास्त आवडतं ठिकाण
2: आहे. तुम्हाला इथली नगरची लोक कशी वाटतात, म्हणजे ते कसे आहेत?
1: नगरची लोक म्हणजे नगरी आहे, कुठेही गेले की ते ओळखू येतात. पुण्यामध्ये जा तुम्ही, मुंबईमध्ये जा, नगरी माणूस हा ओळखल्याच जातो. नगरमध्ये की फार तो मतलबी माणूस आहे असंही नाही, फार भारी आहे असंही नाही, आणि खूप गरीब आहे असंही नाही. मधल्यामध्ये नगर आहे, रिलॅक्स सिटी आहे,

0: खूप धावपळ नाही आहे आणि खूप निवंत पण नाही. खूप नगरची माणसं खूप अशी साधारण आहेत, खूप बोळी पण नाही आहे आणि खूप अशी असं म्हणता येईल की त्यांच्याबद्दल दगाबाजही नाही आहेत. शांत सिटी आहे, खूप रिलॅक्स नाही आहे, खूप धावते पण नाही आहे. ओके,
1: शेवटी फक्त एवढं सांगा की नगरकरांना वर्धापन दिनाचा शुभेच्छा
0: द्या. अहिल्या नगरकरांना माझ्याकडून वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हे आपलं नगर आहे त्यामुळे आपल्या नगरचं तर आपल्याला गौरव वाटणार.
2: नक्कीच, आज आहे आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन आणि या निमित्तानं अनेक नगरकर आज माझ्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातल्या नगरविषयीच्या भावना आणि प्रेम त्यांनी शब्दातून आपल्याला सांगितलेले आहेत. थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. आपल्या नगरकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण आजचा दिवसच खास आहे. आज आहे आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन. 500 वर्षांचा इतिहास असणारं आपलं नगर शहर एकमेव असं शहर आहे की ज्याची स्थापना तारीख आहे. आणि अनेक असे नगरकर आहेत की ज्यांना नगर फार मनापासून आवडतं. खरं तर मी असं म्हणेन की नगर शहरावर त्यांचं खूप मनापासून निस्सीम प्रेम आहे. अगदी नगरची संस्कृती, नगरमधलं कल्चर, नगरमधलं फूड, नगरमधली बाजारपेठ, सगळ्याच गोष्टींवर इथे अनेक नगरकरांचं मनापासून प्रेम आहे. आणि तशी मोकळी दात आपल्याला अनेक नगरकरांनी दिलेली आहे. तर या प्रतिक्रियेतून तुमच्या लक्षात येईल की नगरकरांना नगर किती आवडतं.
1: मी तन्वी कोकाटे, मी खेडगावमध्ये राहते. मला स्पेशली नगरमध्ये तुम्ही जर आलात तर कापड बाजारमधली पापड भाजी खूप स्पेशल आहे, ती एकदा ट्राय करून बघावा. आणि नगरमध्ये विशाल गणपती सगळीकडे एकदम भारतातसुद्धा फेमस आहे. विशाल गणपतीची खूप खासियत आहे, खूप ऐतिहासिक मंदिर आहे ते. आणि सर्व नगरकरांना माझ्याकडून वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
0: नक्कीच, आज आहे आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन आणि या निमित्तानं अनेक नगरकर आज माझ्यासोबत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातल्या नगरविषयीच्या भावना आणि प्रेम त्यांनी शब्दातून आपल्याला सांगितलेले आहे. थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। आपल्या नगरकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण आजचा दिवसच खास आहे। आज आहे आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन। 500 वर्षांचा इतिहास असणारं आपलं नगर शहर एकमेव असं शहर आहे की ज्याची स्थापना तारीख आहे। आणि अनेक असे नगरकर आहेत की ज्यांना नगर फार मनापासून आवडतं। खरं तर मी असं म्हणेन की नगर शहरावर त्यांचं खूप मनापासून निस्सीम प्रेम आहे। अगदी नगरची संस्कृती, नगरमधलं कल्चर, नगरमधलं फूड, नगरमधली बाजारपेठ, सगळ्याच गोष्टींवर इथे अनेक नगरकरांचं मनापासून प्रेम आहे। आणि तशी मोकळी दात आपल्याला अनेक नगरकरांनी दिलेली आहे। तर या प्रतिक्रियेतूनच तुमच्या लक्षात येईल की नगरकरांना नगर किती आवडतं।
2: नमस्कार, माझं नाव अरविंद विलास साठे, मी बालिकाशम रोडवरतील एका दुकानाचा व्यापारी आहे। माझं कॉस्मेटिक्सचं होलसेल आणि रिटेलचं दुकान आहे। मला विचारण्यात आलं की नगरमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं, कुठे फिरायला आवडतं। तर मला नगरमध्ये सर्वात जास्त वाड्या पार्क येथील पाणीपुरी आवडते। दुसरी गोष्ट फिरायचं म्हणलं तर नगरचा सर्वच प्रभाग हा खूप अतिशय सुंदर आहे। तिथे मला सगळ्या ठिकाणी फिरायला आवडते। बेसिकली वाड्या पार्क येथील संध्याकाळी जॉगिंग ट्रॅक येते। आणि माझी अशी इच्छा आहे नगरचं जे वातावरण आहे आत्ता आहे भविष्यातही तसंच राहो असं राहो, हीच माझी इच्छा आहे। धन्यवाद।
1: नक्कीच, आज आहे आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन आणि यानिमित्तानं अनेक नगरकर आज माझ्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातल्या नगरविषयीच्या भावना आणि प्रेम त्यांनी शब्दातून आपल्याला सांगितलेले आहे। थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आता ऐकूया डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत। निर्माते आहेत गौतमजी मुनोत, तर संकल्पना आहे विचार भारती यांची।

श्रोतेहो आताच आपण डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत ऐकलं. निर्माते होते गौतमजी मुनोत, तर संकल्पना होती विचार भारती यांची. ऐकत रहा रेडिओ नगर 91.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, ब्रिटिशांच्या विरुद्धामध्ये सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे प्रमुख क्रांतिकार, आज त्यांची जयंती आहे. म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज आपण जयंती साजरी करतोय. आज आहे 28 मे. भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक, लेखक, कवी आणि समाजसुधारक म्हणजेच वी दा सावरकर. 28 मे 1883 मधल्या भगूर नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. वडील दामोदरपंत सावरकर आणि आईचं नाव राधाबाई सावरकर. ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीसाठी पुढाकार त्यांनी घेतला. अभिनव भारत नावाची क्रांतिकारी संघटना त्यांनी स्थापित केली. इंग्लंडमध्ये जेव्हा ते शिक्षण घेत होते त्या काळात स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. 1857चं स्वातंत्र्य समर हे त्यांचं खूप प्रसिद्ध पुस्तक आहे वी दा सावरकरांचं. आणि अनेक अनुभव या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतात, वाचायला मिळतात. सेल्युलर जेलमध्ये ते होते अंदमानमधल्या आणि त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागली होती. तो काळसुद्धा त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा होता आणि समाजातील अस्पृश्यता मुळापासून दूर करण्यासाठी त्यांनी जे महत्त्वाचं कार्य केले ते उल्लेखनीय आहे. कवी होते, लेखक होते, समाजसुधारक होते. त्यांच्या कविता आणि लेखनातून त्यांची देशभक्ती याची प्रेरणा आपल्याला नक्कीच मिळते. ने मजसी ने परत मातृभूमीला हे गाणं असेल, सागरा प्राण तळमळलं असेल किंवा जयस्तुते, हे त्यांनी लिहिलेली प्रसिद्धी गीतं, रचना आपल्याला खरंच भारताविषयीचं प्रेम दाखवणारे आहेत. तर आज आपण त्यांच्याबद्दल, त्यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत प्रयागाबाई काटे यांच्याकडून.
1: माझे नाव प्रयागबाई श्रीपती पाटील काटे, सेवानिवृत्त अंगणवाडी कार्यकर्ते, 90.4 FM वेरूळ नगर. यांनी मला आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीबद्दल 2 शब्द बोलायला परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे म्हणजे नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते, वडिलाचे नाव दामोदर पंत होते. 28 मे 1883 रोजी त्यांचा जन्म झाला. परंतु ते इतके कुशाग्र बुद्धीचे, इतके हुशार होते, म्हणजे त्यांचं कोणीचही हात धरू शकत नव्हतं. प्लेगच्या साथीमुळे त्यांची आई ही वारली आणि वडीलही वारले. त्या प्लेगच्या साथीमध्ये म्हणजे जे ब्रिटिश सरकारने हे लोक लावले होते, कोणते म्हणजे पथक, म्हणजे पथक नेमलं होतं प्लेगच्या साथीसाठी, पण ते निवरम पथक जे होतं त्या पथकाने सैनिकांना उपचारापेक्षा अत्याचाराचा धुमाकूळ घातला होता. या अत्याचाराला त्रासून साथेकर बंधूंना प्लेन निवरण्याच्या पथकाच्या मुख्य अधिकाऱ्यास मारलं. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर खूप खूप म्हणजे ही झाले, काय संतापले. त्यांनी काय सांगितलं, मी चाफेकरासारखा मरेन अथवा शिवाजीप्रमाणे विजयाची पथकात उंची, अशी त्यांनी शपथ देवासमोर घेतली आणि स्वातंत्र्य लढ्यात मध्ये त्यांनी भाग घेतला. नंतर त्यांची मॅट्रिकची परीक्षा इथंच झाली, नाशिकमध्ये झाली. नंतर पुण्यामध्ये फर्ग्युसन्स कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. परंतु ह्या क्रांतिकाराला तिथं सुद्धा कॉलेजच्या वसतिगृहामध्ये त्यांना चैन लागत नव्हतो. त्यांनी काय केलं, मित्राला बोलून केसरी व काळ यामध्ये त्यांचे बरेच लिखाण प्रसिद्ध झाले होते. व 1903 मध्ये इंटरव्ह्यूची परीक्षा होऊन त्यांनी LLB ची प्रथम वर्गाचा अभ्यास पुढे केला, मुंबई येथे त्यांनी केला. परंतु त्यांना काय झालं होतं, एका पेपरमध्ये त्यांनी अशी बातमी वाचली होती की पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी देश अभिमानी तरुणांना परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार आहेत. या सावरकरांना ही सुवर्ण संधी वाटली. त्यांनी त्यांच्या मामाकडून पैसे मागितले, त्यांच्या मामाने सुद्धा त्यांना मदत केली. सावरकरांनी आपली उच्च शिक्षणाची इच्छा आपल्याला सासऱ्या जवळच त्यांनी व्यक्त केली. नंतर ते काय झाले, इंग्लंडला याच्यामध्ये गेले, कशात गेले, बोटीत गेल्यानंतर तेथेही तरुण क्रांती विचाराचे बीज त्यांनी त्यांच्यात रोवले आणि त्यांना प्रवासात मित्रांना स्वतंत्र वीराच्या गाथा ऐकायला मिळाल्या. त्यांनीही सुद्धा स्वतंत्र्याबद्दल शपथ घेतली. ते तिथं इंग्लंडला पोहोचल्यानंतर श्यामजी कृष्णाजी यांच्या म्हणजे भारतीय विद्यार्थ्यासाठी बनवलेल्या इंडिया हाऊस मध्ये त्यांचे सावरकरांचे वास्तव्य झाले. ह्या सुदैन ठिकाणी सभा बैठकी विचार सारे एकत्र येऊ शकलं. मग त्यांनी काय केलं, स्वतंत्रवीर सावरकरांवर त्या पंडित म्हणजे श्यामजी कृष्णाचा खूप म्हणजे विश्वास होता. त्यांनी काय केलं, ते पॅरिसला गेल्यानंतर त्यांच्याजवळ सारं म्हणजे ते इंडिया हाऊसचं काम त्यांच्याकडे सोपवलं. त्यांच्याकडे सोपवल्यामुळे त्यांची खूप खूप म्हणजे ओळख झाली. ती ओळख म्हणजे तिथे झाल्यानंतर बॉम्ब विद्या हस्तगत करण्याचे कार्याला वेग आला. स्वतंत्रवीर सावरकरांनी सुद्धा फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली. स्वतंत्रवीर सावरकर म्हणजे कोण होते, देशभक्त होते, महान क्रांतिकारक होते, काव्यरचना ही करीत होते. त्यांनी लेखन सुद्धा केले, काळ्या पाण्याच्या याच्याबद्दल सुद्धा पुस्तक लिहिलं, मॉर्गनच्या चरित्राबद्दलही त्यांनी पुस्तक लिहिलं. 1906 आणि 1907 रोजी 2 आवृत्त्या निघाल्या. नंतर सरकारने सुद्धा त्याच्यावर बंदी घातली. मग स्वतंत्रवीर सावरकर यांना पॅरिसला पाठवण्यासाठी हेमचंद्र दास मिर्झा आबस आणि सेनापती बाबर हे पॅरिसला त्यांनी पाठवलं. याच वर्षी त्यांनी स्वतंत्र समर हा ही ग्रंथ लिहून काढा. इंडिया हाऊसामध्ये त्यांनी वनभंग निषेध सोहळाही साजरा केला आणि वार्षिक असलेल्या समारंभ सोहळ्याला उपस्थित असलेले माजी इंग्रज अधिकारी कर्नल वायली यांचा गोळा झाडून खून करण्यात आला. या खून करण्यात आल्यानंतर ते म्हणजे त्यांचा खून कोणी केला, फ्री इंडिया सोसायटी सहकार्यक मदनलाल धिंगरा यांनी केला. परंतु यांचं बॅरिस्टरचं शिक्षण ही पूर्ण होऊन स्वतंत्र सावरकराला म्हणजे ते काय म्हणाले, मदनलाल धिंगरे ही तुमचा सोबती आहे, त्याच्यामुळे यांना काही ही दिलं नाही, समजा ते म्हणजे नोकरी काही तिथं दिली नाही. मग नंतर त्यांनी काय केलं, त्या लोक आपले म्हणजे समजा पॅरिस भेटीच्या वेळी सावरकराने रिव्हॉल इरट व काडतुसे खरेदी केली आणि इंडिया हाऊसच्या आचाराजवळ ती भारतात पाठवली. नाशिक येथील क्रांतिकारांना सरकारावर सूड उगवण्याच्या दृष्टीने 21 डिसेंबर 1909 ला अनंत कान्हारे यांनी नाशिकचे कलेक्टरचा म्हणजे पिस्तुलने खुनच केला. नंतर यावेळी सावरकर पॅरिसला होते. येथे मॅडम कामा यांच्या मदतीने त्यांनी तलवार वृत्तपत्र काढले. कॉनोराच्या कर्तृत्वाची बातमी त्यांनी नाशिकमध्ये घटना व शीर्षक खाली अभिनंदनपर छापण्यात आली. ह्या लेखामुळे तेथील लोक सारे ब्रिटिश लोक सारेच म्हणजे संतापले. परंतु स्वतंत्रवीर सावरकर ला काय झालं होतं, ते पॅरिस मधून म्हणजे त्यांना रोज रोज तिथं ठाण्यात बोलवलं जात होतं. त्या त्रासाला कंटाळून स्वतंत्रवीर सावरकर म्हणजे आपल्या इकडे यायला निघाले होते बोटीना. तर नंतर त्यांनी काय केलं, बोटीना यायला निघाले असताना त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठरवायची असं म्हणजे त्यांना सुद्धा कळत होतं. पण ते फ्रान्सच्या समुद्राच्या किनारीवर तिथं मॉरिशस बंदरला त्यांची बोट लागली. त्यांनी समुद्रात पोहून उडी घातली. उडी घातल्यानंतर काय केलं, त्यांच्या मागे सुद्धा ब्रिटिश म्हणजे त्या क्रूर लोकांची टोळी लागली. तिथे एका पोलिसाला म्हणले मी आश्रयाला आलोले. परंतु त्यांनी पोलिसाला लाचलुचपत देऊन त्यांनी त्याला म्हणजे आपल्या सावरकराला पकडलं. त्यानंतर पकडल्यानंतर सावरकराला कोर्टाने काय सांगितलं, यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली ना. एक जन्मठेपेच्या शिक्षेने सरकाराचं मन शांत झालं नाही. सावरकर म्हणजे ते डोंगरी खायवळा भायवळा ठाणे आंदमान ह्या तुरुंगात ते होते. त्यांच्या पत्नी भेटायला गेल्या असताना सावरकर काय म्हणाले, अरे 4 काड्या गोळा करून असे म्हणजे घरट बांधून कावळा चिमणी तसा संसार करतात, मला तसा संसार करायचा नाही. माझं कुटुंब कोट्यवधीच आहे, मला देशाचा संसार करायचा आहे असे सावरकरांनी काय काढले, उद्गार काढले. सावरकर म्हणजे महान क्रांतिकारक होते ना. सावरकरांचं म्हणजे काय होतं ध्येय, फक्त आपला देश स्वतंत्र झालाच पाहिजे. विदेशातील आल्याला माल त्यांनी दसऱ्याच्या दिवशी त्याची होळी केली. इतके सावरकर म्हणजे इतकं त्यांना म्हणजे ज्ञान होतं. आज 25 वर्षे त्यांनी तुरुंग भोगला. त्यांना मग काय करावं लागत होतं तुम्हाला सांगते. तुरुंगात असताना त्यांना म्हणजे कष्टाचे काम केले जावा लागत होते. म्हणजे साहेब उंच टेकडीवर राहत असताना जर कावडीना पाणी न्यायचं किंवा काठा कुटायला लावायचा किंवा त्यांना म्हणजे असे काम नारळाची कडक साल काढायला लावायची आणि त्यांना घाणं फिरवायला लावायचे. ते घाण्याचं टिपड तेलाने भरलं तर ठीक, त्यांच्या हातात बेड्या पायात बेड्या. तर त्यांना एक इंग्रज अधिकारी तिथे होता ना, तर तो वॉर्डर म्हणजे लाथा भुक्यानेच मारायचा, म्हणजे त्यांची कदरच नसकर. मग कष्टाच्या कामाकरता अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी हक्काच्या प्रत्येक गोष्टी करता आपल्या पराधी शैलीने सावरकरांनी कैद्यामध्ये जागृतीचेच कार्य केले. प्रयत्न यशस्वी झाले. कैद्याचा संप पुकारला, दंड दिला, हात दिला, साऱ्या पळू गळून म्हणजे त्या तकाडूनच टाकल्या. शिव्या म्हणजे ह्याही त्यांना पचावं लागल्या. सर्व सहन केल्यानंतर माणूस काय म्हणतो, प्रयत्नांना वाळूचं तेल निघतं. मग त्यांनी काय केलं, 2000 त्यांना पुस्तकही आली आणि पेन्सिली पानं पण आले. त्यांनी स्वतंत्रवीर सावरकर खरोखर झुंज दिली तर मृत्यूच्या वाटेवर जगण्याचा त्यांना आशेचा उदय झाला आणि नवकिरण दृष्टीस पडले. आणि नंतर मग काय झालं, सुटकेसाठी त्यांना महाराष्ट्राच्या म्हणजे काय केलं गेलं, 1935 साल उजळलं. नव्या सुधारण्याचे वारे वाहू लागले. यात निवडणुकीचा हक्क देण्यात आला. सर्व काही होतच राहिले पण सावरकरांबद्दल सरकार काही बोलायला तयार नव्हतं. यामुळे हिंदू सभेच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे चळवळच अशी केली, लाखो लोकांनी सह्या दिल्या आणि म्हणजे ते काय म्हणेल, बिनशर्त अशी सावरकरांची काय झाली पाहिजे, सुटका झाली पाहिजे. श्री आनंदराव मुंढे आणि जमनदास मेहते यांनी काय केलं, ते काय म्हणाले, तुम्हाला समजा निवडणुकीचा हक्क, मतदानाचा हक्क तुम्हाला म्हणजे समजा मंत्रीपदा द्यावं, पण त्यांनी स्पष्ट सांगितले आम्हाला मंत्रीपद नको. ज्यावेळेस स्वतंत्रवीर सावरकरांची बिनशर्त सुटका होईल त्यावेळेसच आम्ही मंत्रीपदात भाग घेऊ. नंतर ते सुटून आल्यानंतर 25 वर्ष त्यांनी काढलं. काय काढलं, तुरुंगात भोगला आणि 1927 साली त्यांची म्हणजे सुटका झाली. ते डिसेंबरमध्ये 1937 डिसेंबरमध्ये अधिवेशन अहमदाबादला झाले. या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान सावरकरांना देण्यात आला. पुढे हिंदू महासभेचे प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली. यामुळे हिंदू राष्ट्रवादाचे प्रचारार्थ सावरकरांनी प्रचंड अशी झुंज दिली ना. मग सावरकर आपले वास्तव्य मुंबईलाच करायचे त्यांनी ठरवले होते. परंतु 1940 मध्ये सावरकरांचा कार्यमार्ग हिंदुत्वाकरता अत्यंत व्यस्त कार्यक्रमाची विशिष्टरित्या पाया पडत असताना शारीरिक थकामुळे त्यांची प्रकृती बिघडली. परत औषध उपचाराने तेही चांगले झाले. पण ते औषध उपचाराने चांगले झाल्यानंतर महात्मा गांधीला नथुराम गोडसे यांनी मारलं. तर नथुराम गोडसेने मारल्यानंतर नथुराम गंजे गोडसे सावरकरांचे मित्र होते. तर नथुराम गोडसे यांनी काय सांगितलं, महात्मा गांधीला मी स्वतः मारलं, सावरकरांनी मारलं नाही. मग त्यांना तरीही 7-8 दिवसाचा तुरुंगास कोणाला भोगावा लागला, स्वतंत्रवीर सावरकरला. महात्मा गांधी त्यांच्या घरी गेले असताना 1 तास ते बोलत होते, परंतु महात्मा गांधीचा त्यांचा विचार काही जुळला नाही. नंतर ते खाली आले, गुडघे टेकून त्यांच्या पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं. ते म्हणले, ह्या आधुनिकन तुझं आयुष्य कसं तुम्ही विचाराने जगलात, मलाच याच्यामध्ये म्हणजे शंका निर्माण होती, खरोखरच तू मावली, असे कोण म्हणाले, महात्मा गांधी त्यांना म्हणाले. महात्मा गांधी आणि त्यांचा विचार कधीही जुळलाच नाही ना स्वतंत्रवीर सावरकरांचा. पण स्वतंत्रवीर सावरकर खरोखर देशासाठी झटले ते काय म्हणत होते, हे मातृभूमी नेमजशी परत मातृभूमीला, नेमजशी मातृभूमीला, सागरा प्राण माझा तळमळला, सागरा माझा प्राण तळमळला, कथिले अगस्ती साता रे जो वाचमनी एक्या ऋषी एक्या ओंधळीस रे, माझी माता अबल नाही रे, माझी माता अबल नाही रे, असे कोण म्हणत, स्वतंत्र वीर सावरकर असं म्हणत होते. स्वतंत्रवीर सावरकरांच्या घरी हिंदू म्हणजे लोकायलाच्या विचाराने काही लोक असे काही लोक तसे ते म्हणले तुमच्या घर शस्त्र पुरलेलं आहे. मग स्वतंत्रवीर सावर काय म्हणाले, आमचं इथपासून तर इथपर्यंत म्हणजे जागा आहे, हे घर आहे. तर बायकोला सांगितलं अरे आपल्या जागेचा सारा उतारा, तर त्या बाईनी हिंदुस्थानाचा उतारा हातात दिला, तो ठक्क होऊन ब्रिटिश अधिकारी माघारी गेला. म्हणजे असे स्वतंत्रवीर सावरकर होते. 1958 साली सावरकर 75 वर्षाचे झाले, पण अमृत महोत्सवाचा सोहळा ठिकठिकाणी साजरा केला. मुंबई पुणे येथील महानगरपालिकाने त्यांच्या गौरवप्रीत्यर्थ त्यांना मानपत्र सन्मान दिले. यावेळी पुणे विद्यापीठाच्या लोकांनी सुद्धा त्यांचे डायरेक्ट डॉक्टरेट पदवी म्हणून प्रदान केले. मरणाच्या शेवटल्या टोकाला पोहोचले सावरकर एकदम नवा दम संचरल्याप्रमाणे एका वर्षाची पायरी चढत चालत नम करीत होते. सावरकरांच्या बायकोची पत्नीची म्हणजे तब्येत बिघडल्याने रुग्णालयात राहिले. 8 नोव्हेंबर 1963 ला त्यांनी ही लोकेची यात्रा संपली. जीवनाचा जोडीदार संपल्यामुळे थकलेले सावरकर अधिकच थकले. भारत स्वातंत्र्याचे ध्येयही पूर्ण झाले होते, हिंदुत्वाचे संग्रामही जिंकला होता, म्हणजे जीवनाच्या सगळ्या ध्येयाची पूर्ती झाली होती. आता सावरकर लढा तरुण पिढीच्या जीवनाचा शेवट करायला अर्पण मार्ग जवळ केला. आत्मार्पणामध्ये योग समाजाचे निर्णय निश्चित करून 3 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांनी आपली जगण्याची इच्छा संपवली. त्यांनी अन्न त्याग केला, डॉक्टरचे औषधही नाकारले ना, सतत 20 दिवस पाण्यावर राहिले. यानंतर 3 दिवस त्यांनी काहीही खाल्ले नाही, जगले. व 19 फेब्रुवारीला सकाळी त्यांची योग समाधी पूर्णत्वाला गेली. ते अनंतात विलीन झाले. महान वक्ता, महान क्रांतिकारक, विद्वान लेखक व कवी, तसेच उत्कृष्ट समाज सुधारक म्हणून जीवन जगलेल्या या महान पुरुषास माझा शतकोटी प्रणाम. एवढे बोलून इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
0: श्रोते हो, आज आहे विदा सावरकर म्हणजे अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती, आणि त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून आपण पुन्हा भेटूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

इतिहासाचा अभिमान, संस्कृतीची शान आणि प्रगतीची नवी ओळख असलेलं आपलं प्रिय अहिल्यानगर आज आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. या शहरानं आपल्याला दिली आहे माणुसकीची ऊब, कष्टाची प्रेरणा आणि आपल्या मातीतला अभिमान. किल्ल्यांचा वारसा, संतांची शिकवण आणि आधुनिकतेकडे वाटचाल करणारं हे शहर प्रत्येक नगरकरांच्या हृदयात खास स्थान ठेवून आहे. या खास दिवसानिमित्त सर्व नगरकरांना आणि आपल्या रेडिओ नगरच्या सर्व श्रोत्यांना स्नेहालय परिवारातर्फे आणि रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. नगर डायरी या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आजच्या आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये स्टुडिओमध्ये आहेत अमृत मुथ्था, जे आपल्या नगरचेच आहेत, ज्येष्ठ इंजिनियर आहेत आणि स्वर्गीय नवनीतभाई बार्शीकर यांच्या काळापासून आजपर्यंत बिल्डिंग उभारण्याचा खूप दांडगा अनुभव आहे, या क्षेत्रातला खूप महत्त्वाचा अनुभव आहे. आणि आज आपण त्यांच्यासोबत स्टुडिओमध्ये गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. तर सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
3: आभारी आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
2: नक्कीच
3: मॅडम, माझा नगरचा प्रवास जो आहे तो 1975 सालापासून सुरू झालेला आहे. त्यावेळेला गुलबर्गा इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी इंजिनियर आर्किटेक्टची इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर मुंबईला कल्पतरू बिल्डर्स नावाची फार मोठी फर्म आहे, ज्यांचे कामं आजही देशपातळीवरती चालू आहे, तिथं मी 5 वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर तिथे मला आर्किटेक्ट आपल्या अहमदनगरचे म्युन्सिपॅलिटीचे प्रेसिडेंट नवनीतभाई बार्शीकर हे 40 नगरसेवकांना घेऊन ते, कारण त्यांचे माझे संबंध जुने होते, ते माझ्या घरासमोर राहत होते आणि त्यांचा मुलगा बार्शीकरांचा मुलगा अजित बार्शीकर हा माझा लहानपणाचा मित्र होता. तर ते सगळे लोक माझ्या तिथं माझ्या साईटवर आले. 35 बिल्डिंग आणि फार दोन प्रोजेक्ट, फार मोठे प्रोजेक्ट होते. ते प्रोजेक्ट पाहिल्यावर भाईंनी मला सांगितलं की अमृत, तुझ्यासारखे इंजिनियर नगरचे तुम्ही इथे एवढे मोठे कामं करतात, म्युन्सिपाल्टीकडे आपल्याकडे फार मोठे मोठे कामं असतात, व्हाय डोंट यू कम टू मुंबई पुणे, तुम्हाला मी म्युन्सिपाल्टीचे सगळे कामं देतो आहे. त्यांना मी सांगितलं भाई नाही, माझं तिकडे अबुधाबी दुबई इथं आमच्या जवळजवळ मी 250 इंजिनियर्स आत्तापर्यंत तिकडे पाठवलेले आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये मी सुद्धा चाललेलो आहे. तर त्यांनी मला सांगितलं की आता सगळेच मुलं जर नगर सोडून चालले तर मग नगर सुधारणार कसं काय. मग त्यांनी मला ऑफर दिली, नाही नाही तू कुठल्याही परिस्थिती आहे, मी नगरचे सगळे कामं तुम्हाला देतो. मग त्यानंतर मी विचार केला की आपण सुद्धा आईवडिलांची एकुलता एक मुलगा आहो, चला आपण या हिशोबाने बार्शीकरांनी एवढी आपल्याला ऑफर दिली आहे, तर मी ती ॲक्सेप्ट केली आणि मी नगरला आलो. नगरला आल्यानंतर सगळ्यात पहिलं भाई बार्शीकर मला वाड्यापार स्टेडियमचं काम दिलं. त्या स्टेडियमच्या कामाचा इतिहास असा आहे की त्या भाई बार्शीकरांची इच्छा होती की ते स्टेडियम मला सुनील गावस्करच्या हस्ते त्याचं उद्घाटन करायचं आहे. तर मी म्हटलो भाई बार्शीकरांना सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर लोकांचे आम्ही ते स्टेडियम पूर्ण करत आलो होतो, पण मध्येच कॉन्ट्रॅक्टरचे झगडे सुरू झाले, हायकोर्टमध्ये ते लढत होते. तरी मला भाईंनी सांगितलं की मला ह्या या अशा 3-4 महिन्यामध्ये ह्या तारखेला सुनील गावस्करला आपल्याला नगरमध्ये आणायची आहे आणि रणजी ट्रॉफी घ्यायची आहे. मग मी त्यांना प्रॉमिस केलं आहे. मग मी त्यांच्या, ही महाराष्ट्रातली नाही देशातली पहिली केस आहे की कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं काम, पटेल यांनी शेट्टी बिल्डर्स म्हणून कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना दिलेलं काम आणि त्यांच्या पश्चात ते बॉम्बेमध्ये हायकोर्टात झगडा करतायत आणि त्यांचं मटेरियल तिथं पडलं होतं. भाईनं मी सांगितलं तुम्ही मला फक्त लेबर चार्जेस तुम्ही म्युन्सिपाल्टी द्या, मी हे काम पूर्ण करतो. त्या हिशोबाने मी त्यांच्या ॲब्सेन्समध्ये संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण केला. सुनील गावस्करच्या हस्ते मोठं उद्घाटन झालं आहे. वाड्यापारा स्टेडियममध्ये इतका मोठा कार्यक्रम होण्याची पहिली वेळ होती. नंतर हे जेव्हा ह्या लोकांना समजलं, दोन्ही कॉन्ट्रॅक्टरला, की मुथ्थानी इंजिनियरनी आर्किटेक्टनी आपलं काम पूर्ण केलं आहे, ते दुसऱ्या दिवशी हातामध्ये एकाने चाकू, एका हातामध्ये दोन मध्ये घेऊन मला मारायला आले तिथं माझ्या ऑफिसमध्ये. म्हणलं असं कधी आहे का की कॉन्ट्रॅक्टरचं कार्यक्रम आर्किटेक्टनी करावं, हा कुठला कायदा आहे. म्हटलं हम तर दोनो झगड रहे है हायकोर्ट में, लेकिन आज हम आपको छोडेंगे नहीं, हम मारने को आयले, आपको कैसा अधिकार दिया है, हमारा काम आप पूरा किया है. मग मी त्यांना सांगितलं की हे बघा, हे सगळा आपल्या जिल्ह्याचा प्रश्न आहे, हा आपल्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे, म्हणजे आपल्या नगर जिल्ह्याचा आहे. वाड्यापारा स्टेडियम हे पूर्ण व्हावं, हे करता माझा ती तळमळ आहे माझी, ती वाड्यापारा स्टेडियम, कारण वाड्या नावाच्या इस्मानी फार मोठं आपलं 17 एकरचं संपूर्ण स्टेडियम ती एरिया डोनेट केली होती म्युन्सिपाल्टीला. मग जेव्हा त्यांना मी सांगितलं की तुमचं काय भांडण आहे हायकोर्टामध्ये, त्यांना काय नाही आम्हाला 10-15 लाख रुपये का हमारा झगडा आहे और अभी हम तुम नाही अभी चालू किया तो हमने अभी तक एक दुसरे के साथ हमारा झगडा चालू आहे. तर मी त्यांना सांगितलं एक काम करा आता तुमचं पैशाकरता भांडण आहे ना, ते म्हणलं हो. म्हणलं उद्या म्युन्सिपाल्टीमध्ये जा तुम्ही, बिलं मी सगळे तयार केलेली आहे, ते पैसे सगळे तुमच्या नावाने आहेत, हां फक्त लेबरचे जे बिल मी खर्च केले म्युन्सिपाल्टीतर्फे तेवढं देऊन टाका आणि घेऊन जागा. आणि ते बिलाचा आकडा पाहिल्यावर ते माझ्या पाया पडले दोघं जण. अरे बाबा तुम्ही तो हमारे जिंदगी का दोनों का पार्टनर का झगडा खतम कर दिया. तर अशा हिशोबाने आमची सुरुवात झाली चांगल्या मोठ्या कारणे भाई बार्शेकरांच्या वेळेला. दुसरी गोष्ट अशी आहे की भाई बार्शेकर ही व्यक्ती अशी होती साहेब की आपल्या नगर जिल्ह्यामध्ये तसा म्युन्सिपाल्टीचा प्रेसिडेंट होणार नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं मग त्याच्यानंतर आम्ही वाड्यापार्क स्टेडियम नंतर म्युन्सिपाल्टीला जिथं भाई बार्शेकरांचं काम आहे थेट अमरधामपासून सगळीकडे जिथे जिथं भाई बार्शेकरचं नाव आहे तिथं काळे मुत्ता कन्सल्टंटचं नाव आहे एवढी आम्ही कामं केलेली. आणि गंमत म्हणजे हे सगळे कामं करत असताना हे जे फंड्स आपल्याला म्युन्सिपाल्टीला स्टेडियमला पाहिजे होते ते फंड्स करता एक्सटेन्शन अजून दिलंय त्याला आपलं बाळासाहेब विखे पाटील लोणीचे त्यांनी फार सहकार्य केलंय. बाळासाहेब विखे पाटील हे त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये सत्ता होती तिकडे सेंटरला, तर त्यांनी सांगितलं की अमृत वाड्यापार स्टेडियमचं अजून एक्सटेन्शन करायचं तर तुम्ही ताबडतोब करून घ्या, मी तुम्हाला ताबडतोब पैसे देतोय, पुन्हा तुम्ही पुन्हा टेंडर काढा हे काढा हेच कंटिन्यू काम करा. आणि त्या हिशोबाने आम्ही तो संपूर्ण स्टेडियम पूर्ण केलं आहे आणि आज आपण पाहतो की एम आर ट्रेड सेंटर कॉन्ट्रॅक्टर तिकडची आज जी एरिया डेव्हलप झालेली आहे तसा प्रोजेक्ट पुन्हा नगरमध्ये होणार नाही. आणि माई बार्शेकरनी त्यावेळेला पाण्याची कामं हे सगळे केली ज्या काय पद्धतीने काम केलंय. फक्त एक गोष्ट आहे की तितक्या वर्षानंतर आपल्याला कोणी तसे लीडर मिळाले नाही आहे. आपल्याला नगर जिल्ह्याचं आपलं दुर्दैव्य आहे की असे कोणी माणसं भेटले नाही आहे की ज्यांनी देश आपल्या शहराकरता काय करावं. आपले भाई बार्शेकर होते तोपर्यंत भरपूर कामं झाली त्यांची. आणि दुसरी गोष्ट अशी की भाई बार्शेकरांच्या नंतर मी आज जे पाहतोय पिक्चर की संदीप मी कुठल्याही राजकारणात भाग घेत नाही आहे, माझा कुठलाही पक्ष नाही आहे, मी फक्त काम करणारे असलेल्या आर्किटेक्ट इंजिनिअरचे कामं करण्याचं आम्ही जवळजवळ वाड्यापार्क नंतर आम्ही मार्केट कमिटी अहमदनगर त्याचं आम्ही 20 वर्ष आर्किटेक्ट इंजिनिअरचे कामं केलं, त्याला सुपर मार्केट कमिटीचा दर्जा दिला, मराठा रयत शिक्षण संस्था मराठा संस्था कॅन्टोनमेंट बोर्ड भिंगार म्हणजे महावीर आर्ट गॅलरी धाडीवालचं उज्ज्वल कॉम्प्लेक्स रसिक सेठ धाडीवालांना सुद्धा नगरला मी आणलं, कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांना मी सुरुवात करून दिली आहे. त्यावेळेला ते येत नव्हते पण म्हणलो त्यांना मी एक प्रपोजल दिलं की पांजापोळ गोरक्षण संस्थेची जागा आहे तिथं त्यांचा बस स्टँडच्या समोर त्यांचा मोठी जागा आहे तिथं तुम्ही प्रोजेक्ट करा. आणि मग त्यावेळेला त्यांना मी संस्थेचा मी आर्किटेक्ट होतो त्यांना मग मी बोलून तो प्रोजेक्ट त्यांना दिला. त्यांनी मग तिथं फार डेव्हलपमेंट केली पांजापूर गोरक्षण संस्थेची उज्ज्वल कॉम्प्लेक्स मोठा कॉम्प्लेक्स बांधला. आणि दुसरी गोष्ट भाई बार्शेकरप्रमाणे जे ज्यांनी नगराचं इतकी डेव्हलपमेंट केली तसा आमचा संबंध आला आर्किटेक्ट आपलं कलेक्टर अनिल कुमार लखिना. अनिल आम्ही फार भाग्यवान आहोत, अनिल कुमार सारखा लखिनासारखा कलेक्टर आजपर्यंत नगरला मिळाला नाही, उद्याही आजपर्यंत कोणी त्याच्यासारखं काम केलं नाही. आणि त्या माणसाचं व्हिजन एवढं चांगलं होतं त्यामुळे जिथे जिथे अनिल कुमार लखिना होतं ते अहमदनगर क्लबचे चेअरमन होते तिथेही मी डायरेक्टर होतो. त्यामुळे संपूर्ण नगर क्लब डेव्हलपमेंट कसा केला आहे हे सगळं क्रेडिट जे जात आहे तुमचे अहमदनगर जिल्हा कुठली सातारकर पाहतात ते अहमदनगर जिल्हा औद्योगिक कलेक्टर कचेरीच्या समोर बिल्डिंग आहे आपली बाजूला बिल्डिंग आहे सातारकर त्याचे आत्ता चेअरमन आहेत डॉक्टर सातारकर रवी सापेकर. त्या बिल्डिंगला सुद्धा फंड्स अनिल लखन यांनी दिले. त्यावेळेला जोशी नावाचा तिथं सेक्रेटरी होता. म्हणजे अनिल कुमार लखिना बार्शेकरांच्या आम्हाला कामामुळे एवढा स्कोप मिळाला की आम्ही ती काम पाहिलं. त्यांच्यानंतर मग तसा कलेक्टर झाला नाही, त्यांच्यानंतर तसं नगरचं दुर्दैव्य आहे की आपल्याच लोकांनी ज्यांना फक्त राजकारण करायचं आहे, बार्शीकर सारख्या माणसाला त्यांनी फक्त ओटे पाडले म्हणून त्यांना निवडून दिले नाही, पाडलं त्याला. आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या जिल्ह्याची आपल्या नगरची जी काही संपूर्ण डेव्हलपमेंट थांबली आहे त्याच्यानंतर मात्र आज मला उल्लेख करावा लागतोय. मी काय कुठल्या राजकारणाशी संबंधित नाही आहे, पण आज संदीप काय नाव द्यायचं, संदीप
4: कोतकर, कोतकर
3: हा संदीप संग्राम जगताप,
4: संग्राम जगताप
3: आता सध्या संग्राम जगताप ज्या पद्धतीने काम करतोय त्याचे वडील अरुण माझे चांगले मित्र होते, पण त्या संग्राम जगतापनी सुद्धा आता जे काही काम केलेले आहे ना तसं काम नगरमध्ये पहिल्यांदा जे काही आता खरंच नगर बदलणार आहे. मला त्या मुलाचं एवढं कौतुक वाटतंय की तो त्यांचे बी रिलेशन त्यांनी एवढे मेंटेन केले सगळ्या पक्षाची, अजित पवारांची, वरती सेंटरची, आज त्यामुळे नगराला जे काही थोडं काही मी चांगलं पाहतोय. नाही तर आत्तापर्यंत काय व्हायचं की प्रत्येक घरातले आपल्या नगरमध्ये प्रत्येक मुलं पुण्याला, मुंबईला, अमेरिकेला सगळे जाऊन राहिलेले, कोणी इथं राहायची तयारी नाही आहे कारण डेव्हलपमेंटच नव्हती इथं. प्रत्येक घरातल्या लोकांनी धंदे केले, बिल्डिंगा बांधले, आपले फ्लॅट केले, मोठमोठं बिझनेस वाढवला, पण पुढची पिढी तर राहायला तयार नाही आहे. त्यामुळे आज संग्राम जगतापचं काम पाहिल्यानंतर मला खरंच अभिमान वाटतो की त्या मुलांनी खरंच नगरची डेव्हलपमेंट तो अजून बार्शीकर सारखं काम करू शकल, कदाचित बार्शीकरपेक्षाही जास्त काम करेल, कारण आज त्याला पैसे भरपूर गव्हर्नमेंटकडनं मिळून राहिलेलं आहे. वरच्या गव्हर्नमेंट, मोदी गव्हर्नमेंट, मोदी गव्हर्नमेंट, मी सुद्धा भाजपचं नाही आहे किंवा आहे हा काही मुद्दा नाही आहे, पण मोदी गव्हर्नमेंट आज आपल्या देशाकरता जे काम करतोय ते तिथे राजकारण करायला नाही पाहिजे, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट विकास हाच खरा मुद्दा पाहिजे. आणि विकास आताशी कुठे पिक्चर असं झालेलं आहे की नगरला काहीतरी भवितव्य आहे, आणि ते सगळं पाहिल्यानंतर आजपर्यंत जितक्या लोकांशी मी कामं केले आय एम व्हेरी हॅपी. आणि ज्याप्रमाणे मी वाडापा स्टेडियम केलंय त्याचप्रमाणे जनरल वैद्य आपल्या मिल्ट्री स्टेडियमचे तिथं मिल्ट्री स्टेडियम जे आहे ते पण मी त्याचा आर्किटेक्ट इंजिनियर होतो, त्याचं काम केलं. जनरल वैद्यांचा जेव्हा मर्डर झाला पुण्याला त्याच्यानंतर मग त्या स्टेडियमचं नाव बदललं, मग तिथं जनरल वैद्य स्टेडियम केलंय नाव आता, तर तिथं सुद्धा मिल्ट्रीच्या लोकांची संबंध, त्यामुळे आमच्या बरोबर काम करायचे जे लोकांनी आमच्या बरोबर काम केलंय जसे प्रमोद कांबे आर्टिस्ट आहेत, आज त्यांनी सगळं काम त्यांचं सुरुवात आमच्या ऑफिसपासून केली. त्यांचं माळीवाड्या गणपतीच्या तिथं अप्पा विहार होतं, तिथं ते नवरा बायको राहत होते. त्यांनी अशा पद्धतीने काम सुरू केलंय आम्हाला माहिती आहे. मी माझ्या मित्रांचे पेंटिंग करून त्यांच्याकडनं करून त्यांना गिफ्ट देत होतो. नंतर मग त्याला मी वाडे नगर स्टेडियमचा नगर क्लबचा मी इंजिनियर आर्किटेक्ट असताना त्यांना मग मी पेंटिंगची कामं दिली. नगर क्लबमध्ये सुद्धा प्रमोद कांबळीची पेंटिंग आहे. तो काळ असा होता की त्यावेळेला हे त्यांना म्हणजे पैसे इन्कमचं फार जरुरी होती. त्यानंतर त्यांनी ज्या पेंटिंग केल्या आमच्या नगर क्लबमध्ये तर त्या मिल्ट्रीशी आमच्या स्टेडियममुळे संबंध होते. तर मिल्ट्रीची मध्ये एक स्टेडियम लायब्ररी आहे, तिथं वॉरची बहुतेक पुस्तकं आहेत. मग ती पुस्तकं मी प्रमोद कांब्यांना दिली. त्या पुस्तकातून मग त्यांनी ते काही पेंटिंग केलेले आहे. आज ते या पेंटिंग आपल्याकडे आहेत. तसंच आमच्याबरोबर फार चांगले चांगले लोक मी पाहिलेले आलेमध्ये. आमच्या फर्मनी सोशल कामामध्ये फार इंटरेस्ट घेतला. पु ल देशपांडेला नगरमध्ये 2 वेळा आम्ही आणलं. नंतर जगजीत सिंग चित्रा सिंगचा गझलचा प्रोग्राम पहिल्यांदा आम्ही केला. तुमचे भास्करराव चांदवरकर म्युझिक डायरेक्टर आहे, त्यांना सुद्धा नगरमध्ये आणलेलं आहे. असे लखीनामुळे काय झालं की त्यांचा बी तो संपर्क फार चांगला होता. त्यावेळेला शशी कपूर मराठीचे ऍक्टर लोक निरू फुलेपासून रामदास फुटाणे वॉज वर्किंग इन माय ऑफिस फॉर 2 इयर्स. रामदास फुटाणे मग आम्ही एक क्लब स्थापन केला होता. त्या क्लबचं त्यांना चेअरमन केलं. त्यावेळेला आमच्यावर गोपाळराव मिरीकर काम करत होते. गोपाळराव मिरीकर सारखा हुशार त्यांच्याबरोबर मी ते आमचे विखे फॅमिलीची संबंध असल्यामुळे अशोक विखे मी ते आमचं एक टीम होती. आता त्यातले बरेच लोक वरती गेलेत, काही लोक आज नाहीत, काही लोक तब्येतीने थकलेले आहेत. आज आपण फक्त रेग्युलर माझा नवीन पिढीला सल्ला आहे की आपण सगळं काहीच करावं पण आयुष्यातला 1 तास तुम्ही स्वतःला रोजचा योगा एक्झरसाईज फिरणं हे सगळं करायला पाहिजे. खाण्यावरती कंट्रोल पाहिजे, व्यसन नको, सिगरेट दारू हे ज्या दिवशी तुम्ही सोडताल त्याच्यानंतर तुमचा प्रत्येक दिवस चांगला राहील. नगरमध्ये आम्ही आर्किटेक्ट इंजिनियर असू तर जी काही कामं केलेली आहेत आमच्याकडे बहुतेक आर्किटेक्ट इंजिनियरनी दोन दोन वर्ष आमच्या ऑफिसमध्ये काम केलेलं आहे. आमचे पार्टनर होते आर्किटेक्ट अशोक काळे, त्यांची मिसेस मिनल काळे होती, ती सुद्धा आर्किटेक्ट होती, ती आमच्या ऑफिसमध्ये काम करत होती. ती तिचे वडील हायकोर्टचे जज होते, ज्यांनी बॅरिस्टर अंतुलेला निकाल देऊन त्यांचं चीफ मिनिस्टरशिप घालून लिहिले. रेळ म्हणून आर्किटेक्ट हायकोर्टचे जज होते. मिनल काळे त्यांची मुलगी आहे, आज ती सुद्धा काम करते. आता हा झाला माझा प्रवास सगळा 25 वर्षाचा नगर मधला आहे. म्हणा पुढची 25 वर्ष आता आम्ही शेवटचं काम दमान्याचा बंगला वगैरे केला, नटराज हॉटेल भरपूर कामं केले. आमच्या जेवढे अख्ख्या जिल्ह्यात कोणी प्रत्येक गावात तिन्ही चारी दिशेला प्रत्येक 100 किलोमीटर पर्यंत आमची कामं आहेत, मार्केट कमिटी सगळ्या. त्याच्यानंतर मग आम्ही एक दिवशी माझा विचार होता की माणसांनी प्रत्येकाने आयुष्यात बरं एकच काम करू नये, हे माझं प्रिन्सिपल होतं. आणि गंमत म्हणजे जसं आपण बोललो मला त्यावेळेला आठवण झाली, आर्किटेक्चर इंजिनियर एका रात्री निर्णय घेतला आता बंद करायचं बाद झालं, आता आपण आता यू शुड मूव्ह टुवर्ड द नेचर. निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यामध्ये मला इंटरेस्ट होता आणि मला त्यावेळेला अनिल कुमार लखिंद्रच्या शब्द आठवले की आता काय करायचंय आर्किटेक्चर इंजिनिअर केल्यानंतर. तेव्हा त्याने मला एक प्रपोजल दिलं होतं की मुत्ता यू आर सो सिन्सिअर, यू आर वर्किंग सो हार्ड, व्हाय नॉट यू गो फॉर द लँड अँड ऍग्रीकल्चर. यू आर ऍग्रीकल्चरला कष्ट करणारा माणूस पाहिजे आणि यू शुड मूव्ह टुवर्ड द ऍग्रीकल्चर. मग मला आठवलं की ऍग्रीकल्चर खरं माझा काही संबंध नाही, माझ्या वडिलोपार्जित काही शेती नव्हती काही नव्हतं. मी एका रात्रीत निर्णय घेण्याचे मला एक वाईट सवय आहे की मी निर्णय घेऊन 5 मिनिटं मोकळा होतो पण मग त्याचा फार विचार करत नाही. येड्या बाबीचं जंगल नगरपासून सोनई भागात घोडेगाव कुकाना रोडवरती रस्तापूर म्हणून गाव आहे, तिथं 100 एकराचं येड्या बाबीचं जंगल मी विकत घेतलं त्यावेळेला. माझ्याकडे त्यावेळेला जे काही व्हिडिओकॉनचे आमचे क्लायंट होते, व्हिडिओकॉनचे चांगले संबंध होते, शेअर वगैरे भरपूर पडले होते. एका रात्रीत आम्ही सगळे शेअर विकून टाकले, काही नाही, एका रात्रीत आर्किटेक्चर बंद केलं आणि एका रात्रीत शेतकरी झालो. बेन कशाला म्हणतात हे सुद्धा मला कधी माहीत नाही, पण विश्वास की बाबा लखिनांनी एवढा कॉन्फिडन्स दाखवला की यू मूव्ह टू द नेचर. आणि गंमत म्हणजे आमचे पार्टनर शेतकऱ्यांचा मुलगा, ते ज्यावेळेला 25 वर्ष आम्ही आर्किटेक्ट प्रॅक्टिस करत होतो ते अभिमानाने मार्केट कमिटी सांगायचे की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, हा मारवाडी आहे, मारवाड्याचा मुलगा आहे हा. त्यावेळेला मला असं वाटायचं की सर आपण काय म्हणजे आपण काय गुन्हा केला काय शेती करत नाही म्हणून काय. पण ज्याला म्हणतात ना की आयुष्य कधी कोणाचं काय निर्णय होतो तो पुढं काय करणार हे तुमच्या हातामध्ये नाही आहे. एक वेळ अशी आली की मी शेतीमध्ये हात घातल्यानंतर शेतीमध्ये डेव्हलपमेंट केले, मला नवीन काहीतरी करायचा ध्यास असायचा. आता हा माझा सगळा इकडचा प्रवास झाल्यानंतर मग मी शेतीत प्रवास सुरू केला. त्यावेळेला बांबूचा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला माझा मॉडेल प्रोजेक्ट म्हणून आज डिक्लेअर झाला आहे, 100 एकरामध्ये मी 10 एकर बांबूचा प्रोजेक्ट केला. बांबूचे त्याच्यावर मी फार एक्सपेरिमेंट केले, बांबूची डिझाईन बदलली, त्याच्या गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे 15 बाय 15 फुटावर बांबू लावतात, मी 5 बाय 5 फुटावर बांबू लावले आणि इन्कम टेबल करून दाखवलेला. त्यावेळेला माझ्या साईटवरती बांबूचे आज जे महाराष्ट्राचे चीफ आहे ज्यांना नेमलेले जे देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना दिलेले ते माझ्या फार्मवरती त्यावेळेला आले होते. त्यावेळेला त्यांना काही बांबूचं नव्हतं, मग ते म्हणले मी तुमचं ते तुमची फिल्म पाहिली बांबूची तर मला बांबूमध्ये इंटरेस्ट आहे. तर ते आज संपूर्ण महाराष्ट्राचा बांबूचे प्रोजेक्ट बॉस आहेत, त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे अपॉइंट केलेलं आहे, तर मी नाव सांगतो तुम्हाला नंतर. तर ते म्हणजे अशा तऱ्हेने बांबूचा प्रोजेक्ट सुरू झाला, संपूर्ण देशातून लोक माझे पाहायला यायला लागले बांबू. शेती डिपार्टमेंटने त्यांचं ऍग्रिकल्चरच्या मॅगझिनमध्ये सगळे माझे फ्रंट पेजवर फोटो, माझ्या बांबूचे फोटो. आणि बांबूपासून शेतकऱ्याला एक साईड इन्कम फार काही त्याचा अभ्यास आहे, तो फार मोठा विषय आहे बांबूचा. त्यावेळेला बांबूला तुमचे भूषण देशमुख आणि शशिकांत चंगेडे व्हरायटीवाले हे दोघं माझ्या तिथे बांबूच्या प्रोजेक्टली व्हिजिट झाली. त्या जस्ट जामखेडून आले होते भारत भूषण देशमुख, त्यांनी कविता केली आणि एक मोठा अग्रलेख लिहिला. त्याच्यानंतर सकाळमध्ये सुद्धा माझे दोन तीन मोठे पुरवणी मध्ये संपूर्ण पेजभर पुरवणी आली, कारण नुसत्या शेतीमध्ये मी बांबूनही लावलेला आहे. मी बायोगॅस इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा प्रोजेक्ट केला आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशन 40 KV इलेक्ट्रिसिटी मी माझ्या शेतावर गोबर गॅसवरती शेतीच्या माझ्या गाई म्हशीच्या शेणाच्या प्रोजेक्टवरून तो प्रोजेक्ट मी केला आहे, बायोगॅस इलेक्ट्रिसिटी जनरेशन. तो प्रोजेक्टला तुमचे गिरीश कुलकर्णी, सुवालाजी शिंगवी हे सगळे माझ्या फारवरती 2 वेळा आलेले. त्यावेळेला सुद्धा त्यांना एवढं कौतुक वाटलं. मग दुसऱ्या दिवशी मला सुवालाजींनी घरी जेवायला बोलवलं त्यांच्या, कारण ते माझ्या बहिणीच्या शेजारीच राहतात तिथं, त्यांच्या कॉलनीमध्ये माझी बहीण आहे त्यांच्या शेजारी. म्हणजे कसं आहे की इंजिनियर माणसाला शेती तर सगळेच करतात, त्याला काय शिक्षण लागत नाही काय नाही, पण आपण काहीतरी नवीन केलं तर ते सगळं त्याचा फायदेशीर होतात. मी शेतीत नुसतं हे केलं नाही, मी अण्णा हजारे माझ्या साईटवरती येऊन गेले. पोपटराव पवार त्यावेळेला त्यांना कोणी ओळखत सुद्धा नव्हतं, त्यावेळेला ते 200 लोक घेऊन माझ्या फार्मवरती आले, 200 पीपल पोपटराव पवार. त्यावेळेला त्यांच्या वडिलांचं काहीतरी निधन झालं होतं, ते ट्रकमध्ये भरून माणसं भरून माझ्या शेतावर आले. कशाला की मला ते बायोगॅस इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट पाहिजे आहे तुमचा, त्याच्याकरता आले दिवसभर होते. मग तेव्हा मला म्हणलं की अमृत अशोक कायच्या बरोबर मी काम केलेलं आहे, पण मला वाटलं नाही की तू मारवाडी असून शेतीमध्ये एवढं काही करू शकतो. म्हणलं साहेब हाच प्रश्न अशोक कायला सुद्धा पडला होता. कारण काही दिवसांनी अशोक कायने मला फोन केला, मला सांगितलं की अमृत भाऊ माझा मोठा भाऊ लहाना भाऊ माझा मोठा भाऊ BSc ॲग्रिकल्चर झालेला आहे, त्याला तुझ्याकडे पाठवू का? तर मी म्हटलं साला आपण मारवाडी आपण आपल्याला हा नेहमी हिंमत होता की बाबा तू आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आज मी तुला सांगतो की शेवटी कसं आहे की तुम्ही तुमचं एक विल पॉवर तुमची पाहिजे, तुम्हाला एक काहीतरी नवीन करायचं द्याच पाहिजे. त्या हिशोबाने विशेषदशमी नंतर हे सगळे लोक माझ्याकडे येत गेले, पोपटराव पवार सुद्धा आणि शेतीसुद्धा करायला प्रत्येक वेळा. जसं अजून एक प्रोजेक्ट मी केला होता, माझ्या शेतामध्ये 2 किलोमीटरचा ओढा ज्याला नाला म्हणतो आपण, तो मी स्वतःचा तयार केला, स्वतःच्या शेतीमध्ये केला. आणि वरतून जे शेतकरी एक्स्ट्रा पाणी रात्रभर दिलेलं असतं ते सगळं त्या ओढ्यातून वाहून पुढे जॉईन होतंय. त्याच्यानंतर मग पाणी आडवा पाणी झिरवा जो अण्णा हजारेचा प्रोजेक्ट आहे ना, ही माझी त्याची कार्बन त्याच्या आधीची आहे. त्यामुळे जिथं मी ओढे केले नाले केले त्याच्या बाजूला बांबू लावले त्याच तिथं भूषण देशमुखने माझी ती प्रोजेक्ट पाहिला. मग शेवटी अण्णा हजारेने सुद्धा माझा सगळा प्रोजेक्ट पाहिला, त्यांनी त्याचं कौतुक केलं. फक्त मला कसं आहे की राजकारणी लोकांना मला पब्लिसिटीची आवड नाही आहे, मला काही नाही, मला फक्त काम करायची आवड आहे. त्यामुळे शेतीमध्ये गेल्यानंतर सुद्धा आज राहुरी विद्यापीठामध्ये माझे लेक्चर होतात बांबूवरती, चांगले चांगले लोक येतात, म्हणजे चाललेलं आहे. इंजिनियर असोसिएशनच्या तर्फे मी त्यांच्याकडे माझे व्हिजिट असतात, तर इंजिनियर आर्किटेक्ट असोसिएशनला मी त्यावेळेला सांगितलं होतं, तुमचे पाडगावकर साहेबांच्या बरोबर माझे बरेच कार्यक्रम झालेले आहेत, त्यांना सुद्धा शेतीमध्ये फार इंटरेस्ट आहे. अरविंद पाडगावकर माझे फार जवळचे मित्र आहेत, त्यांना सुद्धा माझ्या शेतावर यायचे, ते बऱ्याचदा मला म्हटले पण सम हाऊ कुड नॉट मॅनेज. आणि शेती हा विषय फार मोठा आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने, शेतीच्या दृष्टीने. पण आता काय झालेलं आहे की प्रॉब्लेम शेतकऱ्यांची मुलं सगळे शिकून राहिलेले आहेत, त्यामुळे शेती सोडून ते शहरामध्ये हॉस्पिटल बांधून राहिलेले आहेत, त्यामुळे शेती कमी होत चाललेली आहे. आणि पुढच्या जनरेशनला आता घरचे लोक काम करणारे लोक नाही राहिलेत, आता लेबर प्रॉब्लेम फार मोठा आहे. त्यामुळे शेती करणं सुद्धा हा काही आता एवढा सोपा विषय राहिलेला नाहीये. आज मी शेती करतोय मला माहितीये किती त्याला राबावं लागतं, काय मिळतं काय नाहीये, पण शेवटी तुम्ही काम करत राहायला पाहिजे, त्यामुळे तुमची एक तर हेल्थ मेंटेन राहते. नाव आय एम ॲट 80, आय एम टॉकिंग विथ यू, आय एम एन्जॉईंग अँड आय एम एन्जॉईंग माय करिअर ऑफ माय आर्किटेक्ट इंजिनियर. नाव आय एम एन्जॉईंग ॲज अ फार्मर, प्रगतशील शेतकरी जेव्हा माझ्या नावापुढे लोक लिहितात त्यामुळे मला नवल वाटतं की मी शेतकरी नव्हतो काही नव्हतो, पण फक्त कष्ट करा आणि जे पिकवण्यामध्ये जे आनंद आहे. आज मी माझ्या घरचं सगळं काही शेती करतो, ऊसाची शेती आहे, गव्हाची आहे, कांदा आहे. आज कांद्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, भाव कमी झाले तरी आमच्याकडे आमचं काम चालू असतं, लेबरला पैसे मिळाले ते बिचारे सुखी ते त्यांचे मुलं शिकवतो मी. 70-80 लग्न लेबरच्या मुलांच्या माझ्या शेतावर केले मी. तिथे वॉटर टँक ठेवलेला आहे मोठा 12,000 लिटरचा. शेतकऱ्यांना कोणालाही पाणी लागत असेल तर माझ्याकडे पाणी भरपूर आहे या ओढा नाला केल्यामुळे. कॅनलच्या बाजूला माझी शेती असून सुद्धा मी कॅनलचं पाणी घेत नाहीये. आय हॅव क्रिएटेड माय वॉटर सोर्स इन माय ओन विथ द बोर अँड विथ द हेल्प ऑफ वेल्स. त्यावेळेला विहीर केल्या मी, सगळं केलं. आणि आज शेती संपूर्ण महाराष्ट्रातले लोक पाहायला येतात आणि कष्ट करायचे, तसे 2 पैसे कमी मिळो काही मिळो, पण आज 50-100 लोक आपल्या शेतावर त्यांचं पोट भरतंय, त्याच्यात एक आनंद आहे.
4: नक्कीच नक्कीच सर. तुम्ही सर पूर्वीचं नगर पाहिलंय आणि आताचं बदलतं नगर पाहिलंय. इंजिनियर आर्किटेक्ट क्षेत्रामध्ये आता पण खूप बदल होत आहेत. पूर्वीचे बदल किंवा पूर्वीचा तुमचा अनुभव आणि आताचे बदल, काय तुम्हाला फरक दिसतो यामध्ये?
3: साहेब आता काय झालंय की आता आर्किटेक्ट इंजिनियर, आमच्या वेळेला आर्किटेक्ट इंजिनियर फार कमी होते. आज परिस्थिती अशी आहे की आर्किटेक्ट इंजिनियर जसे डॉक्टर झाले, हॉस्पिटल झाले प्रत्येक रोडवरती, तसे आर्किटेक्ट इंजिनियर झालेले आहेत. त्यामुळे आर्किटेक्ट इंजिनियर पण एक गोष्ट आहे मात्र, की आजचं आर्किटेक्चर इंजिनियर मुलं जे कामं करतायत ना, ते साहेब आज आमच्या डोक्याच्या बाहेरची कामं आहेत. हे पाहिल्यावर असं वाटतं की नाही, यंग जनरेशन हॅज गॉट ए मॅक्झिमम स्कोप. त्यांना जग पाहायला मिळालेलं आहे, त्यांना नवीन डिझाईन त्यांचं पाहिल्यानंतर. आमच्या वेळेला एक ठराविक साचा होता, एवढं काही डिझायनिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये आम्ही एनर्जी नाही घातली. फक्त इमानदारीने कामं करणे, कमी भावामध्ये आपल्याला 5-4-5% सुपरविजन चार्ज मिळाली तरी वी व्हेरी हॅपी. आज मात्र आर्किटेक्ट इंजिनियर मी पाहतो, मुली पाहतो, हां फार स्कोप आहे. आणि तसे आज क्लायंट आहे, आज डिझाईन करता लोक पैसे देतात. तसा कुठल्याच धंद्यामध्ये प्रोफेशनल माणसाला काही काळजी करायचं कारण नाही आहे. कारण शेवटी तुमच्या आर्टिस्टवरती आहे तुमचं हे काम. जसं आम्ही आमच्या वेळेची गोष्ट अलग होती, कॉम्पिटिटर नव्हते, कामं भरपूर होते. आता त्या हिशोबाने कामं तर असतातच, कामं राहतात, पण फार चांगल्या प्रकारे कामं करून राहिलेले ते पाहिल्यावर. जुन्या लोकांनी आता डोक्यातसुद्धा आणू नये, आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही. नवीन मुलं हे फार व्यवस्थित काम करून राहिलेले आहेत.
4: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की शहर मोठं होतंय, वाढतंय. आज आपण पाहतो आहोत की शहर मोठं होतंय, वाढत चाललेलं आहे शहर. आज बांधकाम क्षेत्रासमोर काय मोठे चॅलेंजेस तुम्हाला दिसतात? बांधकाम क्षेत्रासमोर आज तुम्हाला चॅलेंजेस काय दिसतात?
3: काय झालंय की आता कॉस्ट सुद्धा एवढी वाढवली आहे, सर्वसामान्य माणसाच्या ताकदीच्या बाहेर राहिलेले. आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो शेवटी असं आहे ना की आयुष्य हे जगण्यावरती आहे. प्रत्येकाला घर पाहिजे, प्रत्येकाला ते तर काय कमी होणार नाही, जागेचे भाव वाढतच राहणार आहे. आणि लोकसंख्यासुद्धा एवढी वाढलेली आहे ना की आता हे प्रॉब्लेम आपला नुसतं नगरचा नाही आहे, हा देशाचा प्रॉब्लेम आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज.
4: नक्कीच नक्कीच.
3: आणि आपण बघतो की आपण लहानी फॅमिली भरतो, पण लहान्या फॅमिलीचे काही वर्षानंतर आज पहिल्यांदा जसं आपण आपल्या आईबापाची सेवा करत होतो, आजकाल तसं शिकल्यानंतर मुलं बाहेर जातात. त्यामुळे शेवटी ते सामाजिक प्रश्न जे आहेत ते आहेत, ते राहणारच आणि कदाचित वाढणार आहे, ते कमी नाही होणार.
4: नक्कीच. तुम्ही एवढं काम केलं नगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये काम केलं, एखादा आठवणीत राहिलेला प्रोजेक्ट आहे का?
3: सर आठवणीत राहिलेला प्रोजेक्ट म्हणजे एक तर वाड्यापार स्टेडियमच असा प्रोजेक्ट आहे की तो आठवणीचा आहे. तसं पुन्हा सेंटर होणार नाही. किती आर्किटेक्ट आले, इंजिनियर आले, प्रत्येक शहरामध्ये नगरसेवक हे फक्त ऍक्टिव्ह असतात इलेक्शन पुरते, आणि त्यानंतर ते काही ऍक्टिव्ह राहत नाही, काय नाही आहे. पण जर नगरसेवकावरती आपणच त्यांना मत देतोय, आपण त्यांना नाव ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. आपण त्यावेळेला जात पाहतो, सगळं पाहतोय, क्वालिटी पाहत नाही, त्याची कॅपॅसिटी पाहत नाही आहे. त्यामुळे हा जो भरणा झालेला आहे की त्यांना डेव्हलपमेंटमध्ये किती, आता सगळेच तसे नसतात, पण शेवटी ज्या दिवशी हे काम करणारे नगरसेवक सुधारतील त्या दिवशी, आणि ज्या वेळेला संदीप संग्राम जगताप सारखे प्रेसिडेंट किंवा नगरचे आमदार खासदार असे होतील, त्यावेळेला सगळं पिक्चर बदलेल. बाकी काय कारण?
4: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की तंत्रज्ञान बदलतं आहे, आज टेक्नॉलॉजीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात या फील्डमध्ये होतोय. तुमच्या काळामध्ये तो वापर तेवढा नव्हता, आता हा वापर होतोय, यानं मदत होतीये का लोकांना?
3: साहेब, आता जो बदल झालाय तो तर व्हायलाच पाहिजे, पण तो बदल फार अपेक्षित आहे आणि जरुरी आहे. तंत्रज्ञान हे कधी पण वाया जाणार नाही. माणसं आता थोड्या दिवसांनी तुम्हाला, जसं आम्ही म्युन्सिपाल्टीचे काम करत होतो, प्लॅन एस्टिमेट आम्ही रात्र MB लिहित होतो, त्याची मापं लिहित होतो, साईटवर मापं घेत होतो. आजकाल मेजरमेंट हे सगळ्या गोष्टी इतकं तंत्रज्ञान बदललेलं आहे ना की माणसं कमी लागतात. म्हणजे त्यामुळे काय झालं की नोकऱ्या माणसं कमी, ह्याच्यामध्ये आता तुम्ही मोठमोठी कामं करू शकता. त्यामुळे जसं जसं तंत्रज्ञान, त्याला उपाय नाही, हे तर आपली जगाची रीत आहे साहेब. त्याच्यात काय, सगळ्यात बेसिकच प्रॉब्लेम असा आहे की लोकसंख्या एवढी वाढलेली आहे आणि शिकणारे न शिकणारे मध्ये सुद्धा फार मोठी दरी आहे. ही जोपर्यंत मिटत नाही त्यापर्यंत हे प्रश्न असेच राहणार, त्याला काय उत्तर नाहीये.
4: नक्कीच. पूर्वीचं नगर शहर तुम्ही पाहिलंय आणि आताचं पाहत आहात, काय फरक वाटतो सगळ्याच क्षेत्रासंबंधी?
3: मी सांगितलं ना साहेब, बार्शीकर पर्यंत फक्त मी डेव्हलपमेंट हा शब्द ऐकला होता, पाहिला होता, अनुभवला होता. आणि आजचा पुरुष मध्यंतरी इतके वर्ष असेच गेलेले आहेत, काही नगरसेवक, काही लोक, काही लीडर असे झाले, त्यांनी बँका बाटोळ केलं, संस्था बाटोळी केली, सगळं काही केलंय. त्यांना असं वाटायचं की काय नाही, आपणच मालक आहोत. पण गोर बरी विचारा, ज्यांनी त्याच्या ठेवी ठेवलेल्या आहेत, ज्या ठिकाणी संस्थेमध्ये प्रत्येक माणसाचे पैसे असतात, त्याच्या मुलीचे लग्न राहिलेले असतात, त्यांचं शिक्षण राहिलेलं असतं, अशा पद्धतीचे लोक लीडर झाल्यानंतर त्याचं भवितव्य काय, आज आपण ते पाहतोय. बऱ्याच संस्थेमध्ये खालास झालेले आहे, काही संस्थेमध्ये काही संपूर्ण वाट लागलेली आहे. तर आता तसा प्रश्न राहणार नाहीये, कारण कसं की आता तंत्रज्ञान एवढं बदललेलं आहे की तुम्हाला एवढ्या चोऱ्या माऱ्या करायला आता जास्त जागा नाहीये. आता लोक जागृत झालेले आहेत आणि ते जागृत व्हायलाच पाहिजे. आणि आता ज्या पद्धतीने शहर बदलतंय ना, मला फक्त आता एवढ्या सगळ्या, तुमचा अनिल भैया राठोड एक असा होता की खंपक्या माणूस होता, भलं त्याच्याकडे पैसा कमी होता, पण तो ज्याला म्हणतात ना की मनापासून ज्याला सेवा करायची हौस होती, तसा तो नेता होता. कारण मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. हा, त्याच्यानंतर मला संग्राम जगतापत एक असा दिसला आता की आपलं शहर खरंच बदलतेलं आहे आणि हा मोठा फरक आहे. अगोदर रस्त्याचे खड्ड्यावरून आपण खड्ड्यातलं नगर म्हणत होतो, पण आज उशीर होऊन राहिलेला आहे. लोकांना फक्त नावं ठेवायची सवय, स्वतः एक घराच्या समोर स्वतः तुम्हीच कचरा टाकता आणि म्युन्सिपाल्टी त्यांना नाव ठेवतो आपण, तसं नाही. स्वतःतही तुम्ही सुधारणा करायला पाहिजे आणि नगरसेवकाला तुम्ही मतं देता त्यावेळेला त्याची कॅपॅसिटी त्याला विचारायला पाहिजे. त्याला कोणी लोक आवाज उठवत नाही. आज समजा माझे मित्र आहेत, सुहास मुळे आहेत, तुमचे नंदकिशोर आढाव आहेत, हे असे काही लोक आहेत तुमचे, हे लोक निदान आवाज उठवत आहेत, बोलत आहेत. आमचे बाकीचे लोक काही नाही, फक्त मतदानाला जाणार, काही बऱ्याच ठिकाणी पैसे देऊन मतदान होतंय, त्याला काय करणार, त्याला आपल्या हातात नाही, ही लोकशाही आहे. जसे तुम्ही निवडून देणार, जसे येणार ते असंच चालणार.
4: नक्कीच नक्कीच. आतापर्यंत तुमच्या आयुष्यात आलेला असा एखादा प्रसंग की खूप मोठी अडचण आली आहे, खूप मोठं चॅलेंज तुमच्या समोर होतं आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, असं एखादं काम आठवतं का?
3: कुठलं
4: असं एखादं काम तुम्हाला आठवतं का की ज्या कामामध्ये तुम्हाला खूप अडचणी आल्यात आणि ते काम अडचणीतून मार्ग काढून सोपं झालंय, असा एखादा प्रसंग आठवतो का?
3: मार्केट कमिटीचं काम करत असताना, कॉन्ट्रॅक्टरचे ते बीम भरत असताना, त्या खालचं परास खालचे जे बांबू असतात ते निसटले, त्या निसटल्यामुळे ते त्यावेळेस जे अंगावर संपूर्ण जे ॲक्सिडेंट झालेले, तर त्या ॲक्सिडेंट करता कोर्ट कचेरीने भांडण्यापेक्षा आपण ताबडतोब त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं त्याच्यात पैशांनी संपूर्ण पुनर्रिन्युएशन करून तो प्रश्न तिथल्या तिथं सोडवला. तो जर सोडवला नसता तर हे असेच प्रॉब्लेम आयुष्यभर चालू राहतात. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला जातात तिथल्या तिथं, त्यात कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. कॉम्प्रोमाइज केल्याने सगळे प्रश्न सुटतात. माझ्या पाहण्यामध्ये फादर बाकस ही एकच व्यक्ती अशी होती, ज्याचं सोशल सेंटरचा मी आर्किटेक्ट इंजिनियर होतो ना, बुरुरगाव मार्केट मिशन मागे सोशल सेंटर आहे. फादर बाकस आमचे जवळचे मित्र होते. आता ते आम्ही त्याला क्लबला जेवायला बोलवायचो ना, तर तो सायकलवर येत होता त्यावेळेला ज्या वेळेला स्वीडनला सुद्धा त्याच्या घरी आमचे लोक जाऊन आले आमचे आणि त्यांची दिवस रात्र काम करण्याची त्यांची आहे. त्यांनी पाण्यावरती जलसंधारण संस्था जलसंधारणवरती काम फादर बाकसने केलेलं आहे. त्यांना पद्मभूषण आता मिळालेलं आहे. अशा लोकांशी आम्ही कामं केलीत. त्यामुळे हे कसे असतात की तुमची डिवोशन लागते त्याला. तुमचं मन लावून त्याच्यात तुम्ही लहान्या लहान्या खेड्यापाड्यामध्ये दिवस रात्र फादर बाकसने काम केलं. तिथल्या लोकांचे एवढे वाईट प्रश्न असायचे पण ते तिथल्या तिथं सोडून त्यांना मार्गी लावायचे. त्यामुळे तशा लोकांच्यावर काम केलं. आमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बरेच आनंद हॉस्पिटल आनंद नगर हे 100 प्लॉटचं प्लॅनिंग होतं. 100 बंगले बांधलेले आम्ही तिथं. महाराष्ट्रातला तो पहिला प्रोजेक्ट असा आहे की 20 एकर जागेमध्ये 100 बंगल्याचं काम झालंय आणि त्याच्या शेजारी 5 एकर जमीन ओपन स्पेस करता ठेवलेली आहे. तिथे आता आनंद हॉस्पिटल आनंद स्कूल आनंद शाळा ती आहे त्यांची सावडीला. जसं आता आनंद हॉस्पिटलमध्ये सुद्धा इतके लोक काम करतात. आनंद हॉस्पिटलमध्ये आमच्या जैन सोशल फेडरेशनचे लोक आहेत. आमचे बाबू शेठ बोरा बाबू शेठ लोढा प्लस प्रेमराज पारस अॅग्रोचे प्रेमराज बोथरा हे लोक एवढं काम करतात की ती संस्था आज आनंद फाउंडेशन आज आनंद हॉस्पिटल आनंद जोशी हॉस्पिटलचं महावीर आर्ट गॅलरीचं मी उद्घाटन आणि भूमिपूजन आनंद जोशी महाराजांच्या हस्ताने मी केलेलं आहे. आनंद जोशी महाराजांचे माझ्या सगळ्यात जवळचे मित्र होते दत्ता खोजे. माझ्या अल्बममध्ये जितके आनंद जोशी महाराजांचे फोटो होते त्या फोटोवरती त्याच्या वाईट काळामध्ये त्याला फक्त आनंद जोशी महाराजांचे फोटो करणे आणि त्यांनी संपूर्ण त्याचा संसार आणि त्याची डेव्हलपमेंट त्या पैशावरती झाली. त्यांनी फोटोग्राफी फक्त मग आनंद जोशी महाराजांनी केलेली आहे. कशा असतात की त्या जसं तुम्ही करताय आनंद जोशी महाराजांचे जेवढे महाराष्ट्रात देशात फोटो आहे ते सगळे दत्ता खोजे आमच्या मित्राच्या हातचे फोटो आहे. ते सगळे माझ्या अल्बममधले कारण ते माझ्याबरोबर असायचे आणि मी आनंद जोशी महाराजांचा फार जवळचा त्यावेळेला आनंद जोशी महाराजांना सुद्धा फार लोक ओळखत नव्हते. महावीर आर्ट गॅलरीचं मी भूमिपूजन पु ल देशपांडेला पण तिथे आणलं होतं. पु ल देशपांडेंनी आम्हाला सांगितलं की एक बोर्ड द्या मला इथं. त्यांना दिला एक ब्रश घेतला एक मिनिटात महात्मा गांधीचा फोटो काढला त्यांनी एक मिनिट सुद्धा नाही पु ल देशपांडेंनी. आणि पु ल देशपांडे गेल्यानंतर मग सुनील त्यांच्या मिसेसला आम्ही ती फ्रेम करून त्यांनी प्रेझेंट दिली. आजही पुण्याला त्यांच्या संस्थेमध्ये जे ऑडिटोरियम आहे पु ल देशपांडेचं तिथे ती फ्रेम लावलेली
4: आहे. नगर मध्ये काय बदल व्हायला हवेत असं तुम्हाला
3: व्हायला हवे साहेब? एक गोष्ट अशी आहे ना की नगरमध्ये त्यावेळेला निस्ते ओटे पाडले म्हणून बारावी बार्शीकाराला पाडलं लोकांनी. अशा वृत्तीचे लोक होते. आज त्या माणसाला तुम्ही हटवलंय असं आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सिटीमध्ये आपण पाहतोय रोड एन्क्रोचमेंट आहे. प्रत्येक दुकानाच्या घराच्या बाहेर जी 10 फुटाची जागा असते तिथे लोक गाळे काढतात धंदा करतात सगळं करतात. आता हे असं असताना तर आपल्या इथं एन्क्रोचमेंट आता समजा पुण्याला नदी डेव्हलपमेंटचा प्रोग्राम चालू आहे. तुम्ही जर त्या काय नगरला पुण्याला मी नेहमी जात असतो माझा मुलगा आहे तर डेव्हलपमेंट नदीचे तिकडच्या त्या बाजूची डेव्हलपमेंट आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे. प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गल्ल्यामध्ये आहेत. कोणी कोणाचा मालक नाही. म्युन्सिपाल्टी सुद्धा काही करू शकत नाही पाहत नाही काय नाही चाललेलं आहे. हॅपॅझर्ड वे सगळेजण जर तुम्ही जर बेशिस्तप्रमाणे प्रत्येक जण काही करत राहिला कसं सुधारणार साहेब? वाईट परिस्थिती आहे. याच्यावरती तुम्हाला रोड वाईडनिंग हे कंपल्सरी करायलाच पाहिजे. जसे आता रोड वाईडनिंग प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंट ताकदीने करतच आहे ना तसं आपल्याकडे ती सत्तेवरील लोकांनी राजकारणाच्या पायी कोणाला नाराज न करता नगरसेवक नाराज न करताना नगरसेवक त्याला जास्त जबाबदार आहेत कारण ते त्यांना सपोर्ट करतात. आणि कुठेही कोणी टपरी बांधावी कोणी कुठेही काही करावं त्याचा कंट्रोल नाही. जोपर्यंत तो कंट्रोल येत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. हे गाव असंच राहणार.
4: नक्कीच. तुम्ही संपूर्ण जग पाहिलं आहे किंवा अनेक ठिकाणी तुम्ही फिरला आहात. वेगवेगळे शहरं पाहिले आहे वेगवेगळ्या ठिकाणी शहरं जिल्हे गाव पाहिलेलं आहे. तुम्हाला नगर कसं वाटतं?
3: नगर साहेब आय लव्ह नगर असं आहे. जन्म माझा नगरमध्ये झालेला आहे. नगरमध्ये मी आता कितीही गेलो तरी मला नगर सोडू शकत नाही. मी मला माझ्या शहरावर माझं प्रेम आहे. आताच्या पिढीने प्रेम नसलं तर त्यांची काही चूक नाही आहे. कारण आपण आपले वाईट दिवस आपले चांगले दिवस सगळे इथं उपभोगलेले. नगरचे लोक चांगले आहेत. नगरचं कसंही असले तरी नगर हे माझं आहे. आय लव्ह नगर.
4: नक्कीच. नगरच्या खाद्य संस्कृती बद्दल काय सांगाल? नगरच्या खाद्य संस्कृती बद्दल काय
3: साहेब? नगर मध्ये खाद्य संस्कृती नगर सारखे शौकीन लोक कुठेच नाही साहेब. आपण फक्त इंदोर आपण मोठमोठ्या शहरांचे गप्पा मारतोय पण नगर मधले खाद्य संस्कृती मध्ये आपल्याकडे मिसळ पासून प्रत्येक आयटम बंबईवाला बन्सी हलवाई म्हणजे आपल्याकडचं जे काही खाण्याची पद्धत आहे आपण खरंच नगर त्या मानाने आपण फार नशीब.

0: आवडत नाहीये. त्यांना आजही नगर आठवण येते, आठवण त्यांना त्यांना इकडचं सामोसा आठवतो, इकडचं बटाटवाडा आठवतो. ते ती शेवटी असं आहे ना, तो वीक पॉइंट आहे आणि तो राहिलाच पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. आज तुम्ही रेडिओ नगरमध्ये आला आहात आणि अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक नगरकरांपर्यंत या माध्यमातून पोहोचताय, कसं वाटत?
0: मी याच्या अगोदर भूषण देशमुख ची माझी मुलाखत घेतली होती, त्यावेळेला मी आलो होतो. गिरीश तुमचं, आता तुम्ही तर फार लहान आहे कारण माझं वय 80 आहे आणि मी सगळ्यांना लहानाचं मोठं जाताना पाहिलेलं आहे. गिरीश कुलकर्णीच्या वडिलांच्या बरोबर मी काम केलेलं आहे, सुवालाल शिंगबी बरोबर काम केलेलं आहे. नगरचे इथं आल्यानंतर जी डेव्हलपमेंट आहे, गिरीशने जी केलेलं आहे, जे व्हिजन ठेवलेलं आहे, दॅट इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे जेवढं कौतुक करावं, ज्या विषयावर त्यांनी हात घातलेला आहे, ज्या विषयाला लोक गांधी मैदानाच्या शेजारी मी जात होतो, शशिकांत चंगेडे तिथं त्यांच्याबरोबर काम करत होता, मी नेहमी तिथं जातो, पहिल्यापासून माझा त्यांच्याशी संबंध आहे. असं काही वाटलं नाही की इंटरनॅशनल लेवलवरती स्नेहालय किंवा हे ह्या गोष्टी येतील आणि थेट आमिर खान तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या इथं येईल. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्याला तुमचं विचार, ज्याला म्हणतात ना की पुढचं जग त्याला दिसतंय, त्याच्यापैकी गिरीश कुलकर्णी आहे आणि त्यांनी आज ज्या परिस्थितीमध्ये रेडिओ नगर असो सगळ्या गोष्टी ज्या डेव्हलप केलेल्या आहे, फक्त त्यांनी जो मी ॲडवाईस दिलेला आहे आमच्या भूषण देशमुखला, आता त्यांनी फक्त त्याची तब्येत सुधारावी, त्यांनी अजून पहिल्यासारखं स्लिम व्हावं आणि रेडिओ नगरला अजून देशाच्या बाहेर संपूर्ण नेऊन जावंय, फक्त त्यांनी आता त्याचं वजन कमी करावं, एवढीच माझी इच्छा.
1: नक्कीच नक्कीच सर. आज तुम्ही रेडिओमध्ये आला आहात, तुमच्या आयुष्यात रेडिओच्या काही आठवणी आहेत का?
0: साहेब आता माझा सगळ्यात पहिला संवाद जो झालेला आहे तो रेडिओ नगरमध्ये झालेला आहे आणि माझी ती कॅसेट एवढी लोकांनी आवडली कारण माझा संपर्क कॉलेजच्या मुळे संपूर्ण देशात आहे, जवळजवळ माझे 50% मित्र आउट ऑफ इंडिया आहेत आणि बाकीचे संपूर्ण शहरात प्रत्येक स्टेटमध्ये आहेत. कारण आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेला म्युन्सिपाल्टीचं नगर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं फार अवघड होतं, म्हणून आम्ही कर्नाटकमध्ये शिकायला गेलो. का तर तिथं कमी पर्सेंटेजमध्ये ॲडमिशन मिळते, पण त्या ठिकाणी काय होतं की संपूर्ण जसं पुण्याला त्यावेळेला 60-65-70 खाली ॲडमिशन मिळत नव्हती इंजिनिअरिंगला, त्यामुळे आम्ही इंजिनिअरिंग करायला तिकडे गेलो. आज माझी जी ती कॅसेट त्यांनी काढली होती तुमच्या रेडिओ नगरनी, तर आमच्या संपूर्ण देशातल्या आउट ऑफ इंडिया संपूर्ण स्टेटमधल्या लोकांनी त्याचं फार कौतुक केलं, मला इतक्या शुभेच्छा पत्र आले, लांबलचक पत्र आले, त्यामुळे ते माझ्याकरता म्हणजे ती कॅसेट म्हणजे आजही मी ती माझ्याकडे जपून ठेवलेली आहे, माझे मुलंसुद्धा पाहतात, सगळ्यांनी ते एन्जॉय केलेली आहे.
1: नक्कीच सर. आज या माध्यमात तुम्हाला कोणतं तुमच्या आवडीचं गाणं ऐकावं असं वाटेल?
0: तुम्ही ऐकवणार
1: हो
0: मला जगजीत चित्राची गजल कुठली पण.
1: नक्कीच सर, या माध्यमातून मी नक्कीच हे प्ले करेन आणि सर वेळात वेळ काढून तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, आज नगरकरांपर्यंत पोहोचला, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: ओके चल, मी सुद्धा आपला फार आभारी आहे, तुम्ही मला पुन्हा एकदा आपल्या रेडिओ नगरमध्ये बोलवलं आणि मला तुमच्या विषयी, शहराच्या विषयी, माझ्या मित्राविषयी बोलण्याची संधी दिली. आय एम सो हॅपी. थँक्यू व्हेरी मच.
1: थँक्यू सर. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते ज्येष्ठ इंजिनियर अमृतजी मुथ्था. स्वर्गीय नवनीतभाई बार्शीकर यांच्या काळापासून आजपर्यंत बिल्डिंग या क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा दाडगा अनुभव आहे आणि नगरविषयीचं त्यांचं प्रेम आपण या मुलाखतीतून जाणून घेतलं. श्रोते हो, आज आहे आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन आणि आपल्या सगळ्यांसाठी आपलं हे लाडकं शहर आहे, आपल्या सगळ्यांसाठी हे खूप खास शहर आहे. आय लव्ह नगर असं आपण प्रत्येक नगरकर म्हणतो आणि आपल्याला आपल्या शहराचा, इथल्या वास्तूंचा, इथल्या संस्कृतीचा, इथल्या विचारांचा, इथल्या परंपरेचा खूप अभिमान आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111-23-90 किंवा 98-81-33-77-75 किंवा 91-56-61-05-14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आता ऐकूया डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत। निर्माते आहेत गौतमजी मुनोत, तर संकल्पना आहे विचार भारती यांची।

0: श्रोतेहो आताच आपण डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत ऐकलं. निर्माते होते गौतमजी मुनोत, तर संकल्पना होती विचार भारती यांची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाचशे वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेलं आपलं नगर शहर, निजामशाहीचा तो प्रदीर्घ काळ, ती सत्ता, मुघलांचं आक्रमण, काही काळ पेशव्यांनी इंग्रजांनी ताब्यात घेतलेला भुईकोट किल्ला, स्वातंत्र्यपूर्व काळात किल्ल्याला असलेलं महत्व, चौथे शिवाजी महाराज यांचा किल्ल्यात झालेला दुर्दैवी मृत्यू, चांदबिबीचं शौर्य आणि तिने दिलेला मुघलांच्या विरोधातला लढा, ऐतिहासिक फराबाग, बेहस्त बाग, चांद बिबी महाल, भुईकोट किल्ला, दमडी मशीद, शाह शरीफ दर्गा, बागरोजा यांसारख्या समृद्ध वारसा लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू ते प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं तुळजा भवानीचं बुरानगर, माळीवाडा येथील ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर, तर राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराजांची समाधी असलेलं आनंदधाम, ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा असलेल्या या शहराला, नगर शहराला वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

0: इतिहासाचा अभिमान, संस्कृतीची शान आणि प्रगतीची नवी ओळख असलेलं आपलं प्रिय अहिल्यानगर आज आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. या शहरानं आपल्याला दिलीये माणुसकीची ऊब, कष्टाची प्रेरणा आणि आपल्या मातीतला अभिमान. किल्ल्यांचा वारसा, संतांची शिकवण आणि आधुनिकतेकडे वाटचाल करणारं हे शहर प्रत्येक नगरकरांच्या हृदयात खास स्थान ठेवून आहे. या खास दिवसानिमित्त सर्व नगरकरांना आणि आपल्या रेडिओ नगरच्या सर्व श्रोत्यांना स्नेहालय परिवारातर्फे आणि रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
1: ज्या मातीत अहिल्याबाईंचं तेज, पराक्रम आणि सेवा संस्कारांची परंपरा रुजली, जिथे माती बोलते आणि परंपरा गातात, त्या आपल्या अहिल्यानगरचं मनात घर करणारे नवे सूर आणि नव्या भावना घेऊन आलेलं गीत शब्दबद्ध केलं आहे कवी मोहन बेदरकर यांनी आणि सुरेल साथ चढवलाय संगीतकार मनमोहन हंगेकर यांनी.

आपण ऐकलं आपल्या अहिल्यानगरचं हृदयाला स्पर्शून जाणारं नवं गीत, शब्दांनी साकारलेली भावनांची दुनिया मोहन बेदरकर यांची आणि सुरांमधून उमटलेली ओळख चंद्रमोहन हंगेकर यांची. अहिल्यानगरचं हे गीत म्हणजे आपल्या अस्मितेचा आवाज. आणखी अशाच ओळखींसाठी मनातल्या गाभाऱ्यातून भेटत राहू.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

इथल्या प्रत्येक रस्त्यांमध्ये गल्ल्यांमध्ये आजही बालपण दडलंय. इथल्या चौकांमध्ये कट्ट्यावर आजही ती मैत्री जिवंत आहे. इथल्या माणसांमध्ये अजूनही आपुलकीचा सुगंध आहे. इथल्या प्रत्येक नगरकरांच्या मनात माणुसकीचा जिव्हाळा आहे. इतिहास, संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेची सुंदर सांगड घालणारं आपलं लाडकं शहर अहिल्यानगर. नगर शहर वर्धापन दिनाच्या सर्व नगरकरांना मनापासून शुभेच्छा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत 160 किलोमीटर शर्यत पार करणारे मॅरेथॉन पटू विलास भोजने यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद।
1: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी अजय धोपावकर। तुम्ही 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं जरी कुठल्या सर्वसामान्य माणसाला पळायला सांगितलं तर त्याला आत्ताच्या या तरुणाईला अशक्य पळाय वाटेल अशी परिस्थिती आहे। परंतु आपण कोणाला सांगितलं की 160 किलोमीटर धावण्याची किमया आपल्या नगरच्या व्यक्तीने केलेली आहे असं जर सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। अशी कामगिरी आपल्या येथील सिव्हिल इंजिनियर विलास भोजने यांनी केलेली आहे। त्यांनी तब्बल 160 किलोमीटर कुठलेही न थांबता आणि पूर्णपणे 160 किलोमीटर धावण्याची किमया त्यांनी साधली आहे। तर त्याचबरोबरीने त्यांनी कॉम्रेड मॅरेथॉन दक्षिण आफ्रिकेतली, त्याचबरोबरीने 42 किलोमीटर अंतराच्या फुल मॅरेथॉन, 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन, असंख्य मॅरेथॉन त्यांनी आपल्या 12 वर्षात कापलेले आहेत। तर असे विलास भोजने सर आपल्या समवेत आहेत। सर, तुमचं मी रेडिओ नगर मध्ये अगोदर स्वागत करतो। 160 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन झाली ती डिसेंबर 2025 ला, तर त्याबद्दल अगोदर सांगा सर।
2: तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो। माझं नाव विलास भोजने, बाय बॅकग्राऊंड मी एक सिव्हिल इंजिनियर आहे। रनिंगची आवड ही मला लहानपणीपासून होती की माझं जे शालेय शिक्षण आहे बालेवाडी ते 10वीपर्यंत पब्लिक स्कूल हॉस्टेलमध्ये झालेलं आहे आणि तिथं स्पोर्टला वेळ असायचा। संध्याकाळी 4 ते 7 पर्यंत आम्हाला खेळण्यासाठी वेळ असायचा आणि तिथं माझी ही आवड निर्माण झाली मला रनिंगची आणि ती आवड मी तशी मी
1: कंटिन्यू
2: म्हणजे ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळेस ती सुटली। पण परत थोडस स्वतःकडे लक्ष द्यावं, फिटनेसकडे लक्ष द्यावं म्हणून 2011 ऍज अ फिटनेस चांगलं व्हावं म्हणून परत रनिंग चालू केली।
1: बरं, तुम्ही काही स्पर्धा वगैरे खेळायचे का मुळा पब्लिक स्कूल कडनं काही?
2: हा, खो खोचा प्लेअर होतो आणि खो खो प्लस ऍथलेटिक्सच्या 100 मीटर 200 मीटर
1: असे इव्हेंट करायचे,
2: 1500 मीटर 3000 मीटरच्या इव्हेंट मध्ये पण पार्टिसिपेट करायचे।
1: मग काही यश मिळवलंय का कुठलं असं
2: त्याच्या? खो खोला डिव्हिजन लेवल पर्यंत
1: गेलो शाळेकडनं
2: आणि डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत त्यावेळेस 800 मीटर किंवा 3000 मीटर पर्यंत 3 किलोमीटरच्या मॅरेथॉन याच्या स्पर्धेमध्ये डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत खेळलोय।
1: त्याच्यात क्रमांक वगैरे मिळालाय का?
2: क्रमांक त्याच्यात 3रा 4था असा,
1: म्हणजे विभागापर्यंत खेळलात तुम्ही?
2: हा, विभाग।
1: आणि नंतर मग सिव्हिल इंजिनियर कुठे केलं तुम्ही?
2: सिव्हिल इंजिनियर आपलं वेळात घाटात।
1: हा हा हा। तोपर्यंत तुम्ही जे इंजिनिअरिंग चालू असताना काही प्रॅक्टिस वगैरे काही नव्हती?
2: नाही, काही नव्हती। 10वीपर्यंतच तो म्हणजे रनिंग किंवा खो खो खेळायला जायचो। त्यानंतर मग 10वी झाल्यानंतर 11वी 12वी सायन्स घेतल्यामुळे आणि नंतर डिप्लोमाला गेल्यानंतर आणि त्यानंतर व्यवसायात पडल्यानंतर मग ते तो मध्ये गॅप पडला। पण हेल्थ थोडस वजन वाढलं होतं, परत फिटनेस चांगली करावं म्हणून परत मी आपल्या चांदवी बीच्या मालावर वॉकिंग चालू केली। त्यानंतर रनिंग चालू केली, फक्त 5 किलोमीटर फिटनेस साठीच रन करायचो। पण 2014 ला जसं आपले द नगर रायझिंग फाउंडेशनची नरेंद्र फिरंदेंची मॅरेथॉन चालू झाली त्यानंतर परत मग मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायला चालू केलं।
1: पहिली मॅरेथॉन तुमची 2014 ला
2: पण म्हणजे मी कारण की त्यावेळेस काही सोशल मीडिया नव्हतं, काही माहिती नव्हतं मॅरेथॉनचं, असंच आम्ही मालावर जात होतो। त्यावेळेस कळलं की अशी अशी मॅरेथॉन, आम्ही डायरेक्ट तिथे गेलो। आम्हाला वाटलं स्पॉट रजिस्ट्रेशन आहे, पण ते स्पॉट रजिस्ट्रेशन वगैरे काय नव्हतं। पण आम्ही मग तिथून ती मालापर्यंतच्या बेस पर्यंत होती आणि तिथून रिटर्न यायचं होतं आपल्या फिरोदेश आयमध्ये। पण आम्ही स्पर्धेत भाग नव्हता घेतला, त्याच्यामुळे त्यांनी ज्यावेळेस 21 किलोमीटर लोक ज्यावेळेस सोडलं, स्पर्धक सोडले, त्यांच्यावर आम्ही पळलो आणि बेस पर्यंत 10.5 किलोमीटर पूर्ण केलं आणि पण रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, त्याच्यामुळे तिथूनच आम्ही आमच्या गाड्यात बसून आलो।
1: अरे, 10.5 किलोमीटरची अंतराची पूर्ण केली पाहिजे।
2: 2015 ला रजिस्ट्रेशन करून तेव्हापासून मॅरेथॉनचा प्रवास चालू झाला।
1: मित्र वगैरे होते का तुम्ही असे चांदबेबीच्या मारावर फिरायला?
2: बरेचसे आम्ही ग्रुप होता आमचा, चांदबेबीचा मॉर्निंग ग्रुप होता आमचा, बरेचसे मित्र वगैरे जायचो आम्ही।
1: मग खरी ओळख तुम्हाला ती 10.5 किलोमीटर अंतराची पूर्ण केल्यानंतर झाली?
2: हो,
1: म्हणजे मॅरेथॉन नावाचा प्रकार काय असतो
2: हा ते
1: समजलं। मग नंतर मग पुढची मॅरेथॉन पूर्ण केली, मग काय भाग घेतला का काय?
2: हा 2015 ज्यावेळेस नगर आहे त्यांची मॅरेथॉन होती त्यावेळेस मग 2015 रजिस्ट्रेशन करून भाग घेतला.
1: रितसर एकदम
2: रितसर भाग
1: 21 किलोमीटर केली का पहिली?
2: हा डायरेक्ट 21 किलोमीटर.
1: अरे बापरे, मग त्याच्या अगोदर कुठली मॅरेथॉनचं वगैरे असं काही नाही, फक्त रनिंगची प्रॅक्टिस आणि त्याच्यावरच तुमचं चालू होतं?
2: हो.
1: बर बर. मग आणि तुमचा ग्रुपही त्यावेळेस पळायचा का?
2: नाही, आमचा ग्रुप साधारणतः 2017 स्थापन झाला. आमचा बरेचसे मित्र एकत्र येऊन आम्ही आमचा नगर राईज आयल्या नगर रनर्स क्लब हा एक ग्रुप आहे आणि त्याच्यात उत्कृष्ट चांगले रनर आहेत.
1: मग त्याच्यानंतर ती 21 किलोमीटर तुम्ही पहिली 2015 पूर्ण केली, मग किती वेळ लागला होता त्यावेळेस तुम्हाला?
2: त्यावेळेस काहीतरी 2 तासाच्या आसपास वेळ.
1: म्हणजे छान ना तुमचा परफॉर्मन्स होता.
2: हो.
1: म्हणजे एक त्यांचा क्रायटेरिया असतो 2-2 तासात पूर्ण करा 21 किलोमीटर, तो तुम्ही पूर्ण केला भाऊ.
2: हो.
1: त्यावेळेस तुम्हाला काय वेगळेपण वाटलं की रनिंग मध्ये, म्हणजे रेग्युलरची प्रॅक्टिस आणि मॅरेथॉन मध्ये असा फरक तुम्हाला जाणवला का?
2: रेग्युलरच्या प्रॅक्टिस मध्ये काही आपल्याला धैर्य नसतं, कोणी स्पर्धक नसतात बरोबर. आणि ते फक्त आपलं पळायचं म्हणून पळायचं, पण ज्यावेळेस मॅरेथॉन मध्ये असतो स्पर्धक असतात आपल्याबरोबर आणि आपल्याला ती गोल असतो ना 21 किलोमीटर पूर्ण करायचं, त्याच्यामुळे आणि बाकीचा सपोर्ट असतो, लोकांचा सपोर्ट असतो.
1: 21 नंतर मग पळत कुठल्या स्पर्धा केल्या?
2: त्यानंतर म्हणजे ज्यावेळेस 2015 आपले इथले एक उत्कृष्ट रनर डॉक्टर तारडे सर ची एक फेसबुकवर पोस्ट पाहिली, ते साताऱ्या एकदा मॅरेथॉनला गेले होते, त्यांनी ती पोस्ट टाकली होती.
1: बर.
2: त्यावेळेस कळलं की आपल्या जी नगरमध्ये जशी मॅरेथॉन भरते तशा बाहेर म्हणजे शहरांमध्ये पण मॅरेथॉन भरतात.
1: बर बर बर.
2: त्यानंतर मग 2016 पुण्याला मॅरेथॉनला गेलो, त्यानंतर मग अशा सातारा झालं, बारामती झालं.
1: हाफ मॅरेथॉनच केला का पूर्ण त्यावेळेस?
2: नाही, पुण्याला 2016 हाफ मॅरेथॉन केली आणि त्यानंतर 17-42 किलोमीटरची पुण्याची पहिली मॅरेथॉन.
1: ती कुठली होती?
2: ती PNB ची एक मॅरेथॉन होती.
1: मग ती 42 ची पहिली ठरली तुमची?
2: हो, 42.
1: आणि मग त्यावेळेस टायमिंग वगैरे किती मिळालं?
2: 4:30 4:30
1: म्हणजे ती पहिली मॅरेथॉन आणि पहिला अनुभव तुमचा आला म्हणजे 42 ची आणि नंतर मग तुम्ही फुल मॅरेथॉनच करायला लागला असाल नंतर?
2: हा नाही, फुल प्लस हाफ करायचो.
1: आपल्या नगरला हाफ मॅरेथॉन व्हायचे तर हाफ मॅरेथॉन करायचे, म्हणजे तर फुल मॅरेथॉन असेल त्यावेळेस ती पूर्ण करायची.
2: टेक्निकली कसं वर्षातून सांगता एक दोन तुम्ही जास्तीत जास्त फुल मॅरेथॉन कराव्यात. मग आम्ही टाटा मुंबई ही एक फुल मॅरेथॉन करतो आणि त्याच्या आधी एखादी एक फुल मॅरेथॉन करतो,
1: बाकी तर मग हाफ मॅरेथॉन. मग तुम्ही 5-10 असे किलोमीटर पळालाच नाहीत का कधी?
2: नाही, तसे प्रॅक्टिस रनला 5-10 किलोमीटर होतच ना.
1: नाही नाही, मॅरेथॉन मध्ये.
2: मॅरेथॉन मध्ये नाही पळत.
1: तुम्ही हाफ मॅरेथॉनच?
2: सुरुवात ही माझी मॅरेथॉन मध्ये हाफ मॅरेथॉन पासून सुरू.
1: मग किती मॅरेथॉन झाल्यात तुमचे सर आतापर्यंत? फुल मॅरेथॉन आणि अंदाजे
2: मॅरेथॉन कमीत कमी तरी 20 आसपास झाले असतील. हाफ मॅरेथॉन एक 30-35 तरी झाले.
1: अरे, दरवर्षी तुम्ही 2 मॅरेथॉन फुल मॅरेथॉन करणारच?
2: हो,
1: असं प्रॅक्टिसचं तुमचं शेड्यूल आहे. हाफ मॅरेथॉन त्याच्या बरोबरीने असतील तर त्या. मग तुम्हाला त्याच्यानंतर मग पुढे कुठल्या कॉम्रेडची केली ना तुम्ही 89 ची?
2: आता कसं आमचा ग्रुप जमलाय, ग्रुपमध्ये आता सोशल मीडियामुळे कुठं कुठं मॅरेथॉन भरतात आणि म्हणजे कोणत्या कोणत्या मॅरेथॉन चांगले आहेत आणि आपण जाऊ शकतो हे याची एक ओळख होती. कोणीतरी चर्चा करतं किंवा हे काढतं, त्यानुसार आम्ही म्हणजे 4 मित्र आम्ही गेलो होतो साऊथ आफ्रिकेला.
1: कोण कोण होते ते?
2: माझ्या बरोबर जगदीप मक्कर, योगेश खरपुडे आणि गौतम जायबाई आणि मी, असे 4 जण आम्ही 2023 आम्ही ती कॉम्रेड मॅरेथॉनला गेलो.
1: बर बर. 89 किलोमीटरची.
2: हा,
1: आणि त्याला काय पात्रता वगैरे असती का काय?
2: हा, त्याला पात्रता होती. म्हणजे आपल्या इंडियातल्या टॉपच्या जे मॅरेथॉन आहेत ज्या क्वालिफाय असतात ते 4:50 तुम्हाला फुल मॅरेथॉन पूर्ण करावं लागते, तुम्ही तिथं पात्र होतात.
1: तुम्हाला त्यावेळेस कुठली स्पर्धेचं तुम्हाला पात्रतेसाठी योग्य ठरली?
2: मी टाटा मुंबई मॅरेथॉन. हा,
1: ती पूर्ण तुम्ही चौघांनी?
2: हा, चौघांनी.
1: अरे, नगरच्या चौघा तुम्ही तिथं जाऊन तुम्ही आपल्या नगरचा आणि भारताचा झेंडा रोवला. मग ती किती किलोमीटरची किती वेळात पूर्ण केली ती?
2: ती 89 किलोमीटरची मी 10:18 पूर्ण केली होती.
1: त्याचा क्रायटेरिया आहे का किती वेळात करायची असं काही?
2: ती 12 तासाच्या कम्प्लीट करावी लागते.
1: मग ती 10 तासात पूर्ण केली?
2: हो. आणि 12 तासात तर कम्प्लीट करावीच लागतील. ती सुद्धा तिला 5 कट ऑफ टाइम असतात. पहिले 30 किलोमीटर 4:30, त्यानंतर 50 किलोमीटर, 61 किलोमीटर आणि 81 किलोमीटर असे मध्ये त्याला कट ऑफ असतात.
1: हा, त्यांनी ते ह्याच्यात पूर्ण न करायला बाद केलं जातं का?
2: हा, त्या कट ऑफ त्या टायमाच्या आज जर तुम्ही पुढे गेले तरच तुम्ही पुढे पाहू शकतात, नाही तर मग तुम्ही तिथंच तुम्ही हे होता.
1: अरे बापरे, तुम्ही चौघांनी पूर्ण केली?
2: हो, चौघांनी.
1: आणि त्या डोंगर वगैरे असतात ना त्याच्यामध्ये?
2: हा, तिथं 5 डोंगर आहेत, हिल्स आहेत, त्याला एलिव्हेशन आहे. त्याला दोन प्रकार असतात, म्हणजे ती मॅरेथॉन जी कॉम्रेडची मॅरेथॉन बीटर मॅट्रिक शहरापासून तर डर्बन शहरापर्यंत असते ती, तिला डाऊन हिल म्हणतात. आणि ज्यावेळेस डर्बन पासून तो पीटर मॅट्रिक या शहरापर्यंत ज्यावेळेस असते तिला अप हिल म्हणतात. ज्यावेळेस डाऊन हिल असते तिला 1200 इलेव्हन असतं, अप हिल ला जवळपास 1800 इलेव्हन असतं.
1: म्हणजे किती किलोमीटर असते चढायची?
2: तीच नाही,
1: 89 नाही
2: सांगता, 87 ते 90 किलोमीटरच्या आसपास अंतर असतं, थोडंफार कमी जास्त होतो प्रत्येक.
1: आणि तुम्ही नगर मधले एक पहिलेच असे चौघ होते का कॉम्रेड करण्याच्या अगोदर? एक करणार
2: आमच्या आधी अगोदर पण कॉम्रेड मॅरेथॉनला गेलेलो होते लोक.
1: आणि त्यावेळेस तुमचं नंतर मग पुढे तुम्ही प्रॅक्टिस चालूच ठेवली का?
2: हा, प्रॅक्टिस आमची चालूच असते.
1: आणि मग आता तुम्ही जी 160 किलोमीटरची केलेली आहे ती त्याबद्दल सांगा ना सर.
2: मागच्याच वर्षी या गेल्या वर्षी 2025 म्हणजे 6-7 डिसेंबरला 2025 ला आम्ही ही बॉर्डर दि बॉर्डर रन म्हणतात त्याला, हेल रेस म्हणून नाव ओळखली जाते ती. हेल रेस म्हणजे नरक रेस म्हणायचं थोडक्यात, हेल रेस या नावाने तिला संबोधलं गेलं. ही ज्यावेळेस आम्ही ठरवलं ह्या मॅरेथॉनला जायचं, सांगता आम्ही त्याच्या आधी आम्ही 5 महिने प्रॅक्टिस केली. म्हणजे आमचा प्रवास प्रत्येक किलो महिन्याला आमचा एक लॉंग रन असायचा. पहिल्या महिन्याचा लॉंग रन आमचा 50 किलोमीटर झाला, नंतर आम्ही 65, त्यानंतर 75 आणि शेवटचा 100 किलोमीटरच्या रनची प्रॅक्टिस केली. त्यानंतर आम्ही तिथं गेलो.
1: तर तिथं किती स्पर्धा कुठून कुठे होती?
2: ती बॉर्डर रन जी आहे ती स्पर्धा जैसलमेर शहरापासून ते लॉंगेवाला बॉर्डर जिद्द ज्या ठिकाणी आपली 1971 पाकिस्तान बरोबर लढाई झाली त्या ठिकाणी ती एंड होती.
1: आणि ही कोणी आयोजन केलं होतं त्याचं?
2: ती हरियाणाचे लोक आहेत, ती त्या लोकांनी अरेंज केली.
1: किती जण याच्या अगोदरही त्या मॅरेथॉन होतात का?
2: हा, बऱ्याच दिवसात
1: 160 किलोमीटर. आणि मग जगभरात अशा किती किलोमीटरच्या मॅरेथॉन जास्तीत जास्त आहेत?
2: आता ही 100 माईलची होती,
1: 160 किलोमीटर.
2: हा, 160 किलोमीटर, एक 135 माईलची पण आहेत. आणि अशा बऱ्याचशा मॅरेथॉन आहेत की त्या अशा अल्ट्रा मॅरेथॉन जे 50 किलोमीटरच्या पुढच्या ज्या मॅरेथॉन म्हणून ते अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये मोडतात. आणि अशा असंख्य मॅरेथॉन प्रत्येक देशात अशा मॅरेथॉन होत राहतात.
1: बर बर बर. आता तुमच्या बरोबर अजून दोन सहकारी होते ना 160 किलोमीटर? कोण?
2: माझ्या बरोबर गौतम जायबाई होते आणि हरीश काबरा म्हणून हे अजून दोन माझे सहकारी होते.
1: बर बर. तुम्ही किती वेळात पूर्ण केली 160 किलोमीटर?
2: ही स्पर्धा मी 19 तास 22 मिनिटात ही 160 किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केली.
1: बर बर. आणि जायबाईंनी?
2: त्यांनी 26 तास 38 मिनिटात पूर्ण केली.
1: बर. आणि
2: हरीश काबरा यांनी 24 तास 51 मिनिटात पूर्ण केली.
1: म्हणजे नगर मधले अशी 160 किलोमीटर मॅरेथॉन करणारे तुम्ही तिघेच पहिले आहात.
2: हो.
1: म्हणजे खूपच मोठी अचीवमेंट तुमच्याकडनं घडली. म्हणजे न भूतो न भविष्यती, म्हणजे साधं रन करणं 1 किलोमीटर जरी पळणं सर्वसामान्याला शक्य नाही आत्ताच्या धक्काधक्कीच्या दिवसात. आणि एकूण जर मोबाईलचं जो अतिक्रमण पाहिलं तर खूप कठीण आहे. म्हणजे नवीन पिढी तितकी साथ मिळतीये का काय, तुम्हाला काय वाटतं सर?
2: तरी पण एवढ्या 4 ते 5 वर्षात आपल्या नगरमध्ये रनिंग कल्चर चांगलं वाढत चाललंय आणि बरेचसे रनर्स तयार होत आहेत किंवा रनिंगला लोक येत आहेत.
1: बरोबर. तुमची प्रॅक्टिसची पद्धत सांगा ना सर.
2: प्रॅक्टिसची पद्धत आठवड्यातून आम्ही 4 दिवस रन करतो आणि 2 दिवस ट्रेनिंग असते, 1 दिवस रेस्ट असतो. म्हणजे 1 दिवस आम्ही इंटरवल रन करतो, त्यानंतर 1 दिवस टेम्पो रन असतो.
1: म्हणजे काय इंटरवल रन? म्हणजे
2: इंटरवल म्हणजे स्प्रिंट असतात, 100, 200, 300, 400, 600, 500 स्प्रिंट असतात. स्प्रिंट मारायची आणि तेवढंच, जर तुम्ही 400 मीटरची स्प्रिंट मारली तर यात स्लो पळायचं, जॉग करायचं, त्याला इंटरवल रन म्हणतात. त्यानंतर 1 दिवस टेम्पो रन असतो. एक टेम्पो रन म्हणजे सांगता 6 किलोमीटर, 8 किलोमीटर, 12 किलोमीटरचा एक टेम्पो, म्हणजे एकसारख्या स्पीडने पळायचं. मॅरेथॉन स्पीड जो असतो त्या स्पीडमध्ये आपण
1: बर
2: पळायचं, त्याला टेम्पो रन म्हणतात.
1: बर.
2: आणि इझी HR हार्ट रेट बेसिक रन असतो, इझी रन. एक ठराविक हार्ट रेटला तुम्हाला इझी हार्ट रेटला पळावं लागतं. आणि रविवारच्या दिवशी लॉंग रन असतो.
1: बर. लॉंग रन किती किलोमीटर असं काही
2: डिपेंड, आता पुढे कोणती मॅरेथॉन करायची त्यानुसार प्रॅक्टिस असते. 18, 21 किलोमीटर, 30 किलोमीटर पर्यंत लॉंग रन असतात. तर पुढे 42 किलोमीटरची मॅरेथॉन असेल तर त्यानुसार 30, 32, 34, 35 किलोमीटर पर्यंत लॉंग रन असतात.
1: मग शेड्यूल प्रमाणे जर आपण पूर्णपणे हे केलं तर तुम्हाला इंजुरीचं प्रमाण कमी होतं का काय? आणि दम जो आहे, दम कमी जास्ती होण्याचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये पण फरक पडतो का?
2: रनिंग स्पोर्ट हा, याच्यात इंजुरी होतीच. म्हणजे
1: स्नायूचं दुखापत.
2: हा, स्नायूंची दुखापत, कारण की ज्यावेळेस तुम्ही एवढ्या प्रमाणात पळता किंवा आता 160 किलोमीटर पळणं 90 किलोमीटर पळणं ते आपण एका दिवसाकरता पळतो, पण त्याच्या आधी तुम्हाला 4 महिने 5 महिने प्रॅक्टिस
1: करावी
2: लागते. ओव्हर एक्झर्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस थोडीफार इंजुरी होण्याचे चान्सेस असतात, आणि मॅरेथॉन मध्ये थोडस आपण जास्त एफर्ट निपवतो, त्या केसमध्ये पण तुमचं हायड्रेशन डिहायड्रेशन वगैरे झालं, इलेक्ट्रोलाइट कमी झाले, क्रॅम्प्स आले, तर इंजुरी होण्याचे चान्सेस असतात.
1: तुम्हाला कधी सामोरे जावं लागलं सर?
2: हा म्हणजे तशी मला दोन वेळेस इंजुरी झाली होती, हॅमस्ट्रिंगची एकदा हॅमस्ट्रिंग एकदा पूल झालं होतं, आणि आता सध्या पोस्ट रेड टेबल टेंडन माझा टेंडनची इंजुरी झाली. आता 160 किलोमीटर केल्यानंतर त्यानंतर मी थोडा दिवस रेस्ट घेतला आणि त्यानंतर परत टाटा मुंबई मॅरेथॉन केली, त्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये मला थोडीशी इंजुरी झाली, माझा टेंडन अँकलच्या गोट्याच्या तिथे एक टेंडन असतो
1: बरं,
2: तो टेंडन इंजर्ड झालाय, त्यामुळे मी आता साधा 3 महिन्यापासून रिकव्हरी मोडवर आहे.
1: मग तुम्हाला रेस्ट लागते का?
2: तेव्हा रेस्ट घेतोय मी.
1: मग तुमचं पुढे आता?
2: आता मी सध्या रेस्ट म्हणजे रनिंगला रेस्ट दिलाय, पण मी आता स्विमिंग करतोय सध्या.
1: म्हणजे इतर तुम्ही माध्यमातून प्रॅक्टिस चालू करणार ठेवणं, म्हणजे आता दम आला तुमचं कौशल्य जास्तीत जास्त आत्मसात करायचं असतं नाही का? तर तुम्ही आतापर्यंत जेवढा मॅरेथॉन केलाय तर तुम्हाला आता ही 160 किलोमीटरची मॅरेथॉन तुम्ही पूर्ण केली, पण त्यावेळेस असं कधी वाटलं का तुम्हाला की आता नको बाबा आपण खूपच कठीण झालंय असं झालं का? असं
2: नाही, असं नाही वाटलं कधी.
1: मग कुठल्या मॅरेथॉनला असं झालं का? कारण 89 ची, कारण ह्या काही सोप्या मॅरेथॉन नाहीयेत.
2: नाही नाही, ज्यावेळेस मी आता मग तो प्रॅक्टिस रन म्हणजे 160 किलोमीटर जाण्याच्या आधी खडकवासा अल्ट्रा मॅरेथॉन केली होती 100 किलोमीटर
1: हा,
2: आणि ती रात्रीची साधारणतः 12 चालू झाली आणि रस्ता अनोळखी होता, साधारणतः 30-40 किलोमीटर गेल्यानंतर पुढं मध्ये रस्ता एकदम खराब होता, त्यावेळेस मग अंधार होता आणि धुकं होतं, आणि त्याच्यामुळे तो रस्त्याचं काम चालू होतं, रस्ता खराब असल्यामुळं तो पाय कसा पडत होता मग ते कळत नव्हतं, आणि शेवटचे म्हणजे 80 किलोमीटर झाल्यानंतर शेवटचे 20 किलोमीटर करायला खूप म्हणजे पाय म्हणजे अँकल दुखायला लागला, आणि त्यावेळेस असं वाटलं की बो लय झालंय आपलं. त्यावेळेस असं वाटलं होतं की हे खूप म्हणजे कशासाठी करतोय
1: असं, पण त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलात.
2: हा, त्याच्यातून बाहेर म्हणजे
1: काही कालावधी द्यावा लागतो रे का?
2: हा, त्याच्यातून बाहेर पडलो आणि ते काय रेस्ट घेतली की तुमची इंजुरी बरी होती आणि परत नवी उमेद मिळते तुम्हाला.
1: 160 किलोमीटरची मॅरेथॉन किरण तुम्ही केली तर ते रस्त्याचं काय डोंगर वगैरे होते का काय कसं होतं?
2: 160 किलोमीटरची जी मॅरेथॉन आहे ती फ्लॅट रोड आहे, पूर्ण घर वगैरे नाही तिथं, फक्त तिथं क्लायमेट डिफरन्स खूप आहे. जेसलमेरला वाळवंट आहे तिथं, ती दुपारी 12 वाजता मॅरेथॉन चालू होती, तिथं 27-28 डिग्री टेम्परेचर असतं, तसं आपल्या थंडीच्या दिवसात असल्यामुळे त्याच्यामुळे दुपारी 27-28 डिग्री टेम्परेचर असतं. साधारणतः दुपारी 12 चालू झाल्यामुळे आपण कधी विचार सुद्धा नाही करू शकत की आपण दुपारी 12 पळायला चालू, पण ती तिथं दुपारी 12 चालू होती. साधारणतः 5-6 वाजेपर्यंत तुमचा घाम वगैरे तुम्ही म्हणजे तुमची एनर्जी कमी होती आणि रात्री डायरेक्ट कधी कधी मायनस मध्ये टेम्परेचर जातं, म्हणजे 3-4 डिग्री किंवा 0 किंवा मायनस मध्ये 1 डिग्री.
1: एकदम थंडी पडते म्हणजे
2: खूप थंडी पडते.
1: बापरे, बर्फापर्यंत वेळ येते ना?
2: हा, म्हणजे बर्फ नाही पण इतकी थंडी पडते.
1: मग तुम्ही कसं मॅनेज केलं ते?
2: काय होतं, तिथं म्हणजे बॅग ठेवण्याचे बॅग काउंटर असतात, 60 किलोमीटर आणि 100 किलोमीटर. पहिले 60 किलोमीटरला म्हणजे पहिले 60 किलोमीटरला गेल्यानंतर मग जे थंडीचे कपडे आहेत ना ते पूर्ण कपडे तिथे बदलायचे, थोडंफार खायचं आणि तिथून पुढे मग पुढचा प्रवास चालू करायचा. आणि आता वाळवंट असल्यामुळे तिला हेल रेस त्याच्यामुळेच म्हणलेलं आहे, आणि त्यांचं ब्रीदवाक्यच होतं म्हणजे जे ज्यांचं कमकुवत मनाचे लोक आहेत ना त्यांच्यासाठी ही रेस नाहीये. जे शेवटचे जे 60 किलोमीटर वगैरे आहेत ना ते एकदम मी एकटाच पळत होतो
1: बर,
2: म्हणजे सुनसान एकदम.
1: हो का? कोणीच नाही.
2: इवन तुम्हाला रस्त्यावर म्हणजे आपलं झाड नाही, किर्र अंधार, कोणतं जानवर वगैरे काही तुम्हाला भेटणार, पशु पक्षी काही भेटणार नाही.
1: डांबरी रस्ते होते का?
2: रस्ते चांगले होते. हा, सपोर्ट चांगला होता, मिलिटरीचा पण सपोर्ट होता. प्रत्येक 10 किलोमीटर त्या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं तुम्हाला सेल्फ सपोर्ट घेऊन पळावं लागतं, म्हणजे प्रत्येक 10 किलोमीटरला हायड्रेशन पॉईंट असतो, मध्ये काहीच नसतं. आणि तुम्ही एकटं गावं नाहीच आहेत, गावं मोजके 4-5 गावं आहेत
1: बर,
2: आणि तुम्ही बाहेरचं पण काही खरेदी करून घेऊ शकत नाही, तुम्ही त्या हायड्रेशन पॉईंटवरून जे काय घ्यायचं ते घ्यायचं. त्याच्याकरता स्वतःची हायड्रेशन बॅग म्हणजे पाण्याची बॅग तुम्हाला पाठीवर घेऊन पळावं लागतं.
1: म्हणजे हे वेगळे पण आहे.
3: की स्वतःचीच बॅग जे पाणी जे खाण्याचे पदार्थ असतील ते तुम्ही तुमचं स्वतःच कॅरी करायचे.
2: हा ते 10 किलोमीटर पूर्ण एवढं तुम्ही स्वतःच पाणी वगैरे कॅरी, ते पुढच्या 10 किलोमीटरला गेल्यानंतरच तुम्हाला ते भेटणार आणि तिथून पुढं परत पुढच्या 10 किलोमीटर.
3: म्हणजे खूपच खडतर होती.
2: हा खूपच खडतर.
3: किती जण होते सहभागी, किती झाले होते?
2: 260 लोक सहभागी झाले होते.
3: आणि पूर्ण किती केली त्यांनी?
2: साधारण 150 लोकांनी, 150 लोकांच्या आसपास पूर्ण केली असेल ती स्पर्धा.
3: आणि तुमच्या अगोदरचं टायमिंग कोणी दिले काय माहिती आहे का काय?
2: हा त्यातला पहिला जो आलाय 16:51 मध्ये आलाय.
3: आणि
2: माझा रँक साधारणतः 9वा होता
3: हो स्पर्धेमध्ये.
2: हो
3: अरे वा, ही पर वेगळीच माहिती आम्हाला तुम्ही दिली. म्हणजे 9वे येण्याचं किमया तुम्ही साधलेली आहे 150 लोकांमधनं. आणि एक तर 150 लोकांनी पूर्ण करणं अशक्य आहे आणि त्याच्यात तुम्ही 9वा नंबर. खरंच अभिनंदनास पात्र तुमची कामगिरी आहे एकूणच. हा आणि तुमची जी प्रॅक्टिसची काय हे होती, म्हणजे तुम्ही ते मगाशी सांगितलं 5 महिने तुम्ही अगोदर केलंय, परंतु तुम्हाला ते पुरेसं? आता तुम्ही इतर ज्या मॅरेथॉन करता तर तुम्हाला पाणी वगैरे स्वतःच कॅरी करायची गरज नाही पडत.
2: हा नाही पडत.
3: पण ही मात्र वेगळे, पण तुम्हाला ते जड झालं असेल ना सगळं ते?
2: नाही नाही, मी पहिले जे 4 महिने प्रॅक्टिस केली ना ती हायड्रेशन बॅग घेऊनच प्रॅक्टिस केली.
3: बर बर बर.
2: ज्यांनी म्हणजे पुण्याचे एक मित्र आहे आमचे रन, त्यांनी हीच पहिली स्पर्धा पूर्ण केली होती. त्यांचा अनुभव ऐकला आणि काय काय गोष्टी म्हणजे केल्या पाहिजेत, काय काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, त्या गोष्टीची प्रॅक्टिस मी आधीच 4 महिने केली होती.
3: तुम्हाला जे काही तिथलं वातावरणाचा अभ्यास पण केला असेल ना तिथल्या, की कसं वातावरण आहे? कारण मध्येच मायनस टेम्परेचर येतंय आणि एकदम वाढतंय, म्हणजे असं खूपच कठीण असं हे आहे. तुम्ही 8 आणि महाराष्ट्रातले किती जण होते तुमच्या बरोबर?
2: महाराष्ट्रातले आता तसे नाही सांगता यायचं, महाराष्ट्रातले पुण्याचे बरेच ठिकाणचे लोक होते.
3: होते का?
2: हो.
3: बर बर. नगरचे मात्र तुम्ही तिघच होते?
2: हा.
3: बरं, तुम्ही तिघांची प्रॅक्टिस तुम्ही बरोबर करायचे का काय इथे?
2: हा बरोबरच करायचं आम्ही प्रॅक्टिस.
3: तुमच्याच ग्रुप मधले आहेत ना?
2: हो हो.
3: दोघं जण
2: तसे आम्ही चौघं होतो. हा
3: हो का?
2: हा चौघ जण होतो.
3: बर बर बर बर. त्यांना अपयश आलं का?
2: नाही, त्यांना म्हणजे
3: त्रास झाला,
2: क्रॅम्प आला, त्याच्यामुळे त्यांनी मग
3: सोडून दिली.
2: हा सोडून दिली.
3: बर बर बर. तुम्ही चौघ जण गेले?
2: हो चौघ जण.
3: आणि त्याचबरोबरीने तुम्ही जी प्रॅक्टिस, आता तुमचं पुढचं काय एम आहे?
2: आता सध्या तर मी रिकव्हरी इंजुरीमध्ये रिकव्हर होत आहे, पण पुढं पुढं मला हे खारदोनला, जी आपली खारदोनला लद्दाखला मॅरेथॉन असते, खारदोनला चॅलेंज, ते करण्याचं ध्येय आहे माझं. ती हाईट अल्टिट्यूडला मॅरेथॉन असते, तिथं ऑक्सिजनची लेवल कमी असते.
3: बर.
2: आणि इलिव्हेशन पण खूप असतं.
3: बर. आणि किती किलोमीटरची असते ते?
2: 73 किलोमीटर आणि 122 किलोमीटर असे 2 टप्पे.
3: 2 टप्पे असतात का? बरोबर. म्हणजे
2: डायरेक्ट 122 किलोमीटर नाही करतायच.
3: हा.
2: बहात्तर केल्यानंतर 122 करता येतं.
3: मग ते कधी आहेत त्या स्पर्धा?
2: ती सप्टेंबर मध्ये असते.
3: त्यांची तयारी
2: यावर्षी तर नाही जाणार मी.
3: बर.
2: पुढच्या वर्षी
3: तुम्ही त्या पद्धतीने आता तयारी सुरू करणार आहात त्याच्याबद्दल? बर बर बर. आता तुम्ही नगरच्या तुमच्या ग्रुप बद्दल जरा माहिती द्या ना जरा. तुमचा जो अहमदनगर रेसलिंग,
2: अहिल्यानगर, आमचा अहिल्यानगर रनर्स हा ग्रुप आहे. बेसिकली आम्ही म्हणजे इथं लोकांना, म्हणजे जे रनर्स आहे त्यांना रनिंगसाठी प्रोत्साहित करतो. त्यांना वर्कआउट, आमचं जे स्ट्रेंथ वर्कआउट पण असतं 2 दिवस, बुधवार आणि शुक्रवारी, त्याच्यासाठी पण आम्ही आमच्या रनर ग्रुपची आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग, आणि 1 महिन्याला कम्युनिटी रन पण आम्ही ठेवतो.
3: अरे बापरे. बर.
2: कम्युनिटी रन
3: म्हणजे कुठल्या परिसरात?
2: किल्ल्याच्या तिथेच असतो आमचं कम्युनिटी रन. ज्यांना नवीन रनिंग चालू करायची किंवा जे रोज रनिंग करतात त्यांच्यासाठी एक कम्युनिटी रन महिन्यातून एक शेवटच्या रविवारी ठेवलेला असतो. ज्यांना नवीन रनिंग चालू करायची किंवा जे फिटनेससाठी रन करतात त्यांच्यासाठी आम्ही 10 किलोमीटर, 15 किलोमीटर किंवा 21 किलोमीटर असा रन ठेवतो. आणि आमचा ग्रुप मध्ये खूप चांगले चांगले रनर आहेत.
3: हो का?
2: म्हणजे सगळ्या डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, बिझनेसमॅन आहेत, एमआयडीसी, सर्व प्रकारचे रनर आहेत. आणि वयोगट साधारणतः 17-18 पासून तर 55 वयोगटापर्यंत सगळे लोक आहेत आमच्याकडे.
3: किल्ल्याच्या तिकडेच करता का प्रॅक्टिस? मग त्यांचं काय शेड्यूल कसं असतं तुमचं?
2: साधारणतः 5:30-6 आसपास आम्ही जमा होतो. वर्कआउट जसं असं त्यानुसार 5:30-6 जमा होतो आणि मग तिथून आमचा वर्कआउट एकत्र करतो आम्ही सगळे.
3: किती जण आहात तुम्ही सगळे मिळून?
2: साधारणतः 45-50 लोक आहेत आम्ही.
3: बर बर. सगळे वयोगटातले लोक?
2: हा सगळे वयोगटातले लोक.
3: अरे वा. आणि त्याच्यामुळे नवीन मॅरेथॉन पट्टू तयार होत असतील?
2: हो, नवीन पट्टू, मॅरेथॉन पट्टू तयार होतात. किंवा कसं होतं, एकमेकांमुळे थोडस एकमेकाला पुश केलं जातं, उत्साह निर्माण होतो. आणि कसं होतं, एखादा ग्रुपमध्ये जर कोणत्या स्पर्धेला गेलं तर त्याचं सगळ्यात म्हणजे मज्जा मस्ती सगळ्या गोष्टी होतात.
3: म्हणजे नगरचं फिटनेस वाढवण्याचं काम तुमच्या ग्रुप मार्फत होतंय, म्हणायला हरकत नाही.
2: आणि ही जी काही मी किमा एक करू शकलो केवळ त्या ग्रुपमुळेच करू शकलो. कारण की ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस रन करतात 60 किलोमीटर 50 किलोमीटर 50, कोणाची तरी 7 लागतीच. ती आमच्या ग्रुपची पूर्णपणे आम्हाला 7 होती.
3: मग तुम्हाला ग्रुपलाच तुम्ही त्याचं तुम्ही श्रेय देताय?
2: हो, हे सगळे श्रेय ग्रुपला देतो. आणि तुम्हाला कोचला पण देतो.
3: बरं, कोण कोच आहेत तुमचे?
2: बारामतीचे दादा सतरे म्हणून हे माझे कोच आहेत.
3: मग कसं तुम्हाला मार्गदर्शन करतात?
2: ते ऑनलाईन प्लॅन पाठवतात, आठवड्याचा प्लॅन पाठवतात, त्या प्लॅननुसार आम्ही वर्कआउट करतो. मी
3: म्हणजे त्यांच्याकडनं तुम्हाला तसे रिस्ट्रिक्शन येतात की असं असं करायचं?
2: हा, म्हणजे इंटरवल रन, टेम्पो रन, हे पूर्ण शेड्यूल येतं. कोणच्या वारी किती वर्कआउट करायचं, किती रन करायचं, किती किलोमीटर करायचं, याचं शेड्यूल येतं.
3: आणि तुमचे जशा मॅरेथॉन आहेत त्याच्या पद्धतीनेच त्याचं नियोजन केलं जात असं?
2: हो, पुढे काय टार्गेट आहे तुमचं त्यानुसार प्लॅन येतात.
3: मग ग्रुपला पण सगळ्या उपयोग होत असेल ना याचा?
2: हा,
3: तुमच्या
2: ग्रुपला पण आम्ही म्हणजे वर्कआउट प्लॅन करून देतो.
3: हा हा हा. बरं, नवीन काय सांगू इच्छिता सर तुम्ही काही?
2: म्हणजे फिटनेस साठी म्हणा किंवा कोणता तरी कोणता नि कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. स्विमिंग करा, रनिंग करा, जिम करा. स्वतःसाठी एक तास आपण काढला दिला पाहिजे. आणि आपलं जर शरीर तंदुरुस्त असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत.
3: जर एखाद्याला मॅरेथॉन नव्याने सुरू करायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात करावी असं?
2: एखाद्याला जर मॅरेथॉन चालू करायची असं म्हणजे पळणं चालू करायचं असं मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा असं तर त्यांनी कमीत कमी आधी सुरुवातीला चालणं चालू करायला पाहिजे. 2-3 किलोमीटर 4 किलोमीटर 5 किलोमीटर चालणं चालू करायला पाहिजे. त्यानंतर हळूहळू मग त्या चालण्यात थोडस वॉकरन केलं पाहिजे.
3: बर,
2: वॉकरन करता करता मग थोडस 3 किलोमीटर 2 किलोमीटर 5 किलोमीटर जर रन करून पाहायला पाहिजे. आणि जसं जसं तुमचा स्टॅमिना बिल्ट होईल तसं तसं तुम्ही 5 किलोमीटर 10 किलोमीटर 15 किलोमीटर असं
3: तसं हळूहळू एक एक गोष्ट करत पुढे जायचं. हा,
2: करत पुढे जायचं
3: म्हणजे आपली स्वतः स्वतःचीच अभ्यास करायचा शरीरात, नाही का? शारीरिक आणि मानसिक पण आहे ना याच्यात. तुमचं किती मानसिक स्थिती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरही खूप गोष्टी आहेत अवलंबून. खेळाडूंना काही संदेश वगैरे देऊ इच्छिता का सर?
2: खेळाडूंना हे संदेश देऊ शकतो की जर तुम्ही तुमच्या तुम्ही जे काही खेळ खेळता त्याच्यात जर सातत्य जर ठेवलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला यश भेटू शकतं. सातत्य ही एकमेव किमया आहे. म्हणजे तुम्हाला जर स्पर्धेत 1 किंवा 2 नंबर किंवा 3 नंबर जर मिळवायचा असेल तर सातत्याने तुमची प्रॅक्टिस केली पाहिजे.
3: नियमितपणा असणं, अंगीकारणं रेग्युलर हे सर्वात महत्वाचं आहे, नाही का? आणि आता या नवीन ज्या मोबाईलचे जे अतिक्रमण आहे बोध घेता येऊ शकतो का? म्हणजे
2: मोबाईलचा वापर तसा तुम्ही चांगल्यासाठी करू शकता पण त्याच्यापासून जेवढं लांब राहता तेवढं चांगलं आहे.
3: बरोबर आहे. परंतु मोबाईल मध्ये इतर काही इन्स्ट्रक्शन येतात, तुम्हाला आज रनिंगचे वेगवेगळे इव्हेंटची माहिती मिळते, म्हणजे हे सुकर होतंय. म्हणजे काही काही गोष्टी ह्या फायदेशीर आहेत आणि काही काही गोष्टी निरुपयोगी आहेत.
2: हो,
3: पण तुम्ही चांगल्या गोष्टीचा वापर केला पाहिजे असं तुमचं?
2: हो, चांगल्या गोष्टीचा वापर केला पाहिजे.
3: बरोबर. बरं, आता आपल्या समोर विलास भोजने सर होते, त्यांनी आपले 160 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करण्याची किमया साधली आहे आणि अशक्यप्राय अशी ही मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केली आहे. तर त्याचबरोबर त्यांनी आपल्या इतरही मॅरेथॉनबद्दल माहिती दिलेली आहे आणि एक नवीन खेळाडूंना चांगला संदेशही दिलेला आहे. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अतिशय उत्कृष्ट अशी मुलाखत दिली, धन्यवाद सर तुमचं.
2: धन्यवाद धोपोकर सर, तुम्ही मला एक माझ्या अनुभव शेअर करण्यासाठी एक संधी दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
0: नगरकर क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकत होता मॅरेथॉनपटू विलास भोजने यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रसिक हो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग कोमल ऋषभ असावरी। ऐकूया स्वर संजीवनी।
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय। आज तुमच्या पुढे सादर करणार आहे राग कोमल ऋषभ आसावरी। या रागाचं वैशिष्ट्य हे आहे की सर्व स्वर कोमल आहेत आणि ॲसिडिटी किंवा पित्त यामुळे होणारा जो त्रास आहे त्याच्यावरती हा जो राग आहे हा अतिशय उपयुक्त आहे। ॲसिडिटीमुळे मायग्रेन किंवा अर्धशिशी किंवा जबरदस्त डोकेदुखी हाही त्रास होतो आणि या त्रासापासनं सुटका करून घेण्यासाठी कोमल ऋषभ आसावरी जरूर ऐका। सुरुवातीला आलाप गाईन आणि त्यानंतर एक पद। या कार्यक्रमाबद्दल कुठलेही प्रश्न असतील तर कृपया ईमेल पाठवा emailcuretune@gmail.com emailcuretune@gmail.com। धन्यवाद। जय हो।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग कोमल ऋषभ असावरी, गायक आणि सादर करते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता ऐकूया डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत. निर्माते आहेत गौतमजी मुनोत, तर संकल्पना आहे विचार भारती यांची.

श्रोते हो, आताच आपण डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या स्वरातलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं संजोग धोत्रे यांचं गीत ऐकलं. निर्माते होते गौतमजी मुनोत, तर संकल्पना होती विचार भारती यांची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

500 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेलं आपलं नगर शहर. निजामशाहीचा तो प्रदीर्घ काळ, ती सत्ता, मुघलांचं आक्रमण, काही काळ पेशव्यांनी इंग्रजांनी ताब्यात घेतलेला भुईकोट किल्ला, स्वातंत्र्यपूर्व काळात किल्ल्याला असलेलं महत्व, चौथे शिवाजी महाराज यांचा किल्ल्यात झालेला दुर्दैवी मृत्यू, चांदबिबीचं शौर्य आणि तिने दिलेला मुघलांच्या विरोधातला लढा, ऐतिहासिक फराबाग, बेहस्तबाग, चांदबिबी महाल, भुईकोट किल्ला, दमडी मशीद, शाह शरीफ दर्गा, बागरोजा यांसारख्या समृद्ध वारसा लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू ते प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं तुळजा भवानीचं बुरानगर, माळीवाडा येथील ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर, तर राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराजांची समाधी असलेलं आनंदधाम, ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा असलेल्या या शहराला, नगर शहराला वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इथल्या प्रत्येक रस्त्यांमध्ये गल्ल्यांमध्ये आजही बालपण दडलंय. इथल्या चौकांमध्ये कट्ट्यावर आजही ती मैत्री जिवंत आहे. इथल्या माणसांमध्ये अजूनही आपुलकीचा सुगंध आहे. इथल्या प्रत्येक नगरकरांच्या मनात माणुसकीचा जिव्हाळा आहे. इतिहास, संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेची सुंदर सांगड घालणारं आपलं लाडकं शहर अहिल्यानगर. नगर शहर वर्धापन दिनाच्या सर्व नगरकरांना मनापासून शुभेच्छा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी संतोष पानसरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.